बहुतांश 5 मीटर्स अर्थात 963 किलो हर्ट्सवर 102.1 FM मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 24 वैशाख शक 1948 म्हणजेच 13 मे 2026. सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या पहिल्या सभेला मंगलवाद्यानं सुरुवात करीत आहोत.

0: ये है, मनात काम क्रोध राग लोभ मद मत्सर इत्यादि विकार आले की माणूस त्यांच्या आहारी जातो आणि विकाराच्या भरात काय वाटेल ते अत्याचार करतो, बुद्धी गहाण टाकतो, विचाराला फाटा देतो। घरी आल्याबरोबर बायकोनं जेवायला वाढलं नाही म्हणून एका नवऱ्यानं आपल्या हातानं तिला ठार मारलं। 10-15 रुपयांच्या किमतीचा दागिना मिळवण्याकरता एकानं लहान बालिकेचा खून केला। शेताच्या हद्दीच्या वादावरून कुऱ्हाडीनं माणसांना तोडणं हा जणू कायदाच झाला आहे। स्वतःच्या पाशवी वासना तृप्त करण्याकरता भगिनींची अब्रू घेऊन त्यांचं संपूर्ण जीवन बर्बाद करणारे नराधम आहेत, त्यांची संख्या वाढत आहे। या वैयक्तिक गोष्टी झाल्या, ही उदाहरणांची यादी बरीच लांबवता येईल। सामुदायिक अविचार, अत्याचार आणि बेबंदशाही ही गोष्ट तर रोजच्या अनुभवाचीच झाली आहे। मनाविरुद्ध झालेल्या कोणत्याही गोष्टीविरुद्ध अविचाराची कृती करणं, जाळपोळ, नासधूस, लुटालूट, वैयक्तिक हल्ले या स्वरूपाची निदर्शनं करणं हे रूढ होत आहे। विशेष म्हणजे त्यांचं तात्विक समर्थन केलं जातं, जनतेची जागृती या नावाखाली तिचं कौतुक केलं जातं। विज्ञानाच्या सहाय्यानं मानवानं बाहेरचं जग जिंकलं, निसर्गाच्या सर्व शक्तींवर ताबा मिळवून त्यांना कामाला लावलं, परंतु स्वतःच्या मनावरील त्याचा ताबा नाहीसा झाला आहे। मनात त्या त्यावेळी येणाऱ्या विकारांना, वासनांना, मोहांना तो सहज बळी पडतो। अशाच माणसांचं समाजात प्रमाण अधिक झाल्याचं आपल्याला दिसून येईल। त्यामुळे समाजातही असंतोष आणि नापसंती व्यक्त करण्याच्या प्रकारात अविचार आणि अत्याचार यांचा सर्रास वापर होऊ लागला आहे। माणसाचं मन हे अत्यंत उच्छृंखल आहे, त्याला आत्मसंयमन करायला शिकवलं पाहिजे। हा पूर्वीच्या संस्कृतीचा आणि जीवनाचा एक महत्वाचा सिद्धांत होता। त्याकरता रोजच्या जीवनात मनाला ताब्यात ठेवण्याचे अनेक प्रसंग यावेत अशी योजना होती। धार्मिक व्रत आणि आचार यांचा मूलभूत उद्देश सामान्य माणसाला आत्मसंयमाचं वळण लावणं हा होता। आज ती व्रत आणि ते विचार नष्ट झाले आहेत, त्यांचं पुनरुज्जीवन करणंही शक्य नाही, इष्टही नाही। त्यांच्यावर आता कोणाचा फारसा विश्वासही बसणार नाही। धार्मिक गोष्टींना पूर्वी जो अधिकार होता तोही आता नष्ट झाला आहे। आता मनुष्य बुद्धी वापरू लागला आहे। धार्मिक नियमांची जागा कायद्यानं आणि वैयक्तिक बुद्धीनं घेतली जाते। या बुद्धीचा अंकुश त्यांना आपल्या मनाला लावला पाहिजे। मनाच्या विकारांना बुद्धीच्या विचारानं वळण लावलं पाहिजे। आत्मसंयमनाचं हे वळण प्रत्येक प्रौढ व्यक्तीनं स्वतःला लावून घेतलं पाहिजे। सक्तीनं, नियमानं आणि कायद्यानं करण्यासारखी ही गोष्ट नाही। आत्मनिरीक्षण करून कोणता विकार तुमच्या ठिकाणी प्रबळ आहे हे शोधून काढलं पाहिजे। त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा निश्चय सतत मनात ठेवायला हवा। सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री सवड सापडेल तेव्हा या निश्चयाचाच विचार करायला पाहिजे। 1-2 महिन्यात स्वतःमध्ये बदल झालेला तुम्हाला दिसेल। मुलांनाही असंच वळण लावायला हवं। जीवनाला काहीतरी बंधनं घालून घेतली पाहिजेत आणि कितीही मोहाचे प्रसंग आले तरी आपली मानसिक बंधनं आपण पाळायचा निश्चय ठेवला पाहिजे। मोहाचा, विकारांचा, वासनांचा प्रतिकार केल्यानं, त्यांच्यावर नियंत्रण ठेवल्यानं, त्यांना विचाराच्या आणि बुद्धीच्या ताब्यात ठेवल्यानं माणसाची ताकद वाढते। निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ, मनोनिग्रह हेच साध्य आहे। काही निश्चय करीत गेलं पाहिजे आणि तो निश्चय टिकवला पाहिजे। आपल्या मनाचे आपण मालक आहोत असा आत्मविश्वास आपल्यात आला पाहिजे। मनाचे, विकारांचे आणि भावनांचे गुलाम आपण होणं हे कधीही घातकच ठरणार आहे। स्वामी व्हा, मालक व्हा ते मनाचे।
1: विचारपुष्प या कार्यक्रमात आज भगवान भटकर यांचे विचार आपण ऐकलेत। आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे। सकाळचे 6:10 होत आहेत। आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत। कार्यक्रमात सुरुवातीला उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत

आशा भोसले यांनी गायलेलं भक्तिगीत आपण ऐकलं. आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर सुधीर फडके यांनी गायलेलं वसंत बापट यांचं गीत.

अजित कडकडे यांनी गायलेलं स्मिता म्हात्रे यांचं गीत आपण ऐकलं. आराधना हा व्यक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर मोहम्मद रफी यांनी गायलेलं हिंदी भजन.

0: रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग दी माडगुळकर यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपला. कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर थोड्याच वेळात कृषीवाणी या कार्यक्रमात जनावरांचं उन्हाळ्यातील व्यवस्थापन ही माहिती, वाचक स्वर किशोरी वाघुळदे यांचा, कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. 6:45 आरोग्य धनसंपदा कार्यक्रमात फ्रोझन शोल्डर याविषयीची माहिती तज्ज्ञ डॉक्टर अतुल ढेपे. परिसर कार्यक्रम 6:50 कार्यक्रमात घरगुती सौर ऊर्जा उपकरण आणि वापर ही माहिती लेखन आणि निवेदन धनंजय मुदगलकर यांचं. हे दोनही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7 प्रायोजित कार्यक्रम थँक्यू डॉक्टर. अवतीभोवती 7:05 and 7:25 दिलखुलास हा महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम. लखलख चिंदरी कार्यक्रम 8:40 and 9:30 प्रासंगिक माहिती, मनोरंजन आणि घटनांवर आधारित कार्यक्रमात 15 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त कुटुंबात हवी सहनशीलता याविषयी सुचिता नेवे यांचं भाषण आपण ऐकू शकाल. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. 10:10 हॅलो आकाशवाणी हा फोन इन कार्यक्रम श्रोत्यांशी संवाद साधला आहे नरेंद्र कुमार ठाकूर यांनी. 11:05 गाता रहे मेरा दिल. 11:30 नाट्यसंगीत आपण ऐकू शकाल. श्रोते हो, दुपारी 12 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यात 12 भगिनींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. सुरुवातीला माइंड योगाच्या संस्थापिका रुपाली पाटील यांची मुलाखत, त्यानंतर सखी विश्व हा कार्यक्रम वनिता मंडळ याच कार्यक्रमात. 1:05 आणि 6:10 गीतबहार. 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. 1:55 ऐसे अक्षरे रसिके हा कार्यक्रम. 2:30 5:02 आणि 10:00 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. 7:30 युववाणी युवा दोस्तांसाठीच्या या कार्यक्रमात रंग माझा वेगळा अभिव्यक्ती पुण्याच्या युवा नाट्यकर्मी प्रणव भोसले आणि हेमांगी काकडे यांची मुलाखत आपल्याला ऐकता येईल. 6:30 क्रीडा विश्व या कार्यक्रमात महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीयल अँड ॲग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे उपक्रम याविषयी संघटनेचे चेअरमन सुनील वालावलकर यांचा संवाद आपल्याला ऐकता येईल. 6:30 क्रीडा विश्व या कार्यक्रमात 7:15 अर्थविशेष. 7:30 शेतशिवार या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद इथले वैभव सूर्यवंशी विषय विशेषज्ञ अभियांत्रिकी यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा विषय आहे उन्हाळ्यातील प्राथमिक मशागत करताना नांगर आणि सबसॉयलरचा वापर. 8:15 लोकसंगीत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय हे हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. मध्यम लहरींवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राचं प्रसारण. 6:40 झाली आहेत कृषीवाणी या कार्यक्रमात जनावरांचं उन्हाळ्यातील व्यवस्थापन ही माहिती आपण ऐकणार आहात. वाचक स्वर किशोरी वाघुळदे यांचा, कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे.
1: जनावरांचं उन्हाळ्यामधलं व्यवस्थापन. पशुपालक बंधूंनो, सध्याच्या काळात जनावरांच्या शरीरावर उष्णतेचा ताण येतो. यामुळे जनावरांमध्ये शरीरातील तापमानाशी निगडीत बदल होतात. अतिउष्ण दमट आणि उष्ण कोरड्या हवामानामध्ये घाम गाळून आणि धापा टाकून उष्णता नष्ट करण्याची जनावरांची तापमान संतुलित ठेवण्याची प्रक्रिया ही धोक्यात येते आणि उष्णतेचा ताण निर्माण होतो. उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्यांच्या टंचाईमुळे जनावरांच्या खाद्यामध्ये आकस्मिक बदल होतो. यामुळे बऱ्याच वेळेला जनावर खाताना रवंथ करत नाही, त्यामुळे त्यांना अपचनासारखे आजार होतात. यामुळे ते चारा कमी खातात किंवा पूर्णपणे बंद करतात. अतिप्रखर सूर्यप्रकाशामुळे कातडीचे आजार दिसतात. उष्णतेच्या ताणामुळे दुधाची उत्पादकता कमी होते, प्रजनन कार्यक्षमता सुद्धा कमी होते. जनावरांच्या देशी जातींमध्ये

0: उष्णतेचा ताण कमी दिसतो. संकरित जाती या उष्णतेच्या ताणाला अत्यंत संवेदनशील असतात. म्हशींना त्यांच्या काळ्या त्वचेमुळं जास्त प्रमाणात ताण दिसतो. आता जनावरांना ताण आलेला आहे हे कसं ओळखायचं? तर ताणामध्ये जनावर अस्वस्थ होतं, चारा कमी खातं, त्यांची कातडी कोरडी पडते, डोळे लाल होऊन डोळ्यातून पाणी येतं, त्यांचे डोळे जळजळतात, त्यांना धाप लागते, दुधाचं प्रमाण कमी होतं, रवंथाची प्रक्रियासुद्धा कमी होते. जनावर एकाच ठिकाणी जास्त काळ बसून राहतं आणि त्यांची नाडीसुद्धा जलद चालते. पशुपालक बंधूंनो, हे टाळण्यासाठी जनावरं सावलीत बांधावीत, गोठ्याच्या छताला पांढरा रंग द्यावा, गोठ्यामध्ये पंखे लावून उष्णतेचा ताण कमी करता येतो. जनावरांच्या शरीरावर तसंच शेडमध्ये पाण्याची फवारणी करावी, मात्र जास्त पाण्याची फवारणी टाळावी. गोठ्यामध्ये पाणी साचून राहिलं तर जनावरांना खाज सुटणं किंवा कास दाह यासारखे आजार होऊ शकतात. गोठ्यामध्ये जनावरांची गर्दी करू नये. संपूर्ण दिवसभर रात्री थंड आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करावी. त्यांना गुळाचं पाणी पाजावं.
1: जनावरांचं उन्हाळ्यातील व्यवस्थापन ही माहिती आपण ऐकलीत आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचक स्वर किशोरी वाघोळदे यांचा, कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 शेतशिवार या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद इथले वैभव सूर्यवंशी विषय विशेषज्ञ अभियांत्रिकी यांची किशोरी वाघोळदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या मुलाखतीचा विषय आहे उन्हाळ्यातील प्राथमिक मशागत करताना नांगर आणि सबसॉयलरचा वापर. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे.
2: श्रोते हो, दर शुक्रवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90. लेखक किशोर कुलकर्णी. लेखकासह सहभाग सारिका दांडगे यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. तेव्हा जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90 आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावर. श्रोते हो, जिल्ह्यात तापमान 44 अंशापर्यंत पोहोचल्याने हीट स्ट्रोक तसेच डिहायड्रेशन टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि डोक्याचे संरक्षण करावे. शेतकरी बांधवांनी शेतीची कामे सकाळी आणि संध्याकाळी करावी. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. जनहितार्थ प्रसारित आकाशवाणी जळगाव.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. थोड्याच वेळात आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, त्यानंतर 6:55 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी फ्रोजन शोल्डर याविषयी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या भागात आपण हाडांच्या, सांध्यांच्या व नसांच्या काही विशिष्ट आजारांबाबत जाणून घेणार आहोत. रुग्णामध्ये प्रामुख्याने आढळणारा एक प्रमुख आजार किंवा वैद्यकीय स्थिती म्हणजे फ्रोजन शोल्डर. फ्रोजन शोल्डर ही एक अशी वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये खांद्याच्या सांध्यांमध्ये कडकपणा व वेदना जाणवतात, खांद्याची हालचाल कमी होते व दैनंदिन कामामध्ये अडचणी निर्माण होतात. फ्रोजन शोल्डरची लक्षणेबाबत बोलायचं झालं तर खांद्याच्या सांध्यामध्ये सतत वेदना होणे, सांध्यांमध्ये कडकपणा म्हणजेच स्टिफनेस जाणवणे, हात वर करण्यात किंवा मागे करण्यास त्रास होणे, जसे की कपडे घालताना किंवा केस विचारताना त्रास होणे व हळूहळू पूर्ण

0: खांद्याचा सांधाच अखडून जाणे ही प्रोजन शोल्डरची लक्षणे असतात. फ्रोझन शोल्डरची कारणे बघायचं झालं तर दीर्घकाळ खांद्याची हालचाल नाही झाली तर फ्रोझन शोल्डर होतो. जसं की खांद्याला काही मार लागला किंवा काही फ्रॅक्चर झाले किंवा ऑपरेशननंतर सांध्याची हालचाली पट्टालावून बंद केल्या जातात त्यानंतर सुद्धा असे प्रकार होतात. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सुद्धा ही स्थिती लवकर निर्माण होते. फ्रोझन शोल्डरच्या आजाराचे काही टप्पे असतात. सुरुवातीचा टप्पा जो असतो त्याला फ्रीझिंग स्टेज म्हणतात. या सुरुवातीच्या टप्प्यात सांध्यांमध्ये वेदना जास्त असतात व हालचाल करताना त्रास होतो. त्याच्या पुढचा टप्पा असतो फ्रोझन स्टेज. या नंतरच्या टप्प्यामध्ये हळूहळू वेदना कमी होतात परंतु सांध्याचा कडकपणा वाढू लागतो. तिसरा व शेवटचा टप्पा असतो थॉविंग स्टेज म्हणजे विरघळण्याची अवस्था. या टप्प्यामध्ये खांद्याची हालचाल हळूहळू सुधारू लागते व खांदा हळूहळू लवचिकता प्राप्त करतो व हालचाली पूर्ववत होऊ लागतात. फ्रोझन शोल्डरचे निदान मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे बाह्य रुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारेच निदान होते. परंतु कधी कधी काही रुग्णांमध्ये खांद्याच्या सांध्याचा संधिवाताचीही लक्षणे असू शकतात ज्यासाठी सांध्याचा एक्सरेचीही गरज लागू शकते किंवा MRI ची गरज लागू शकते. श्रोतेहो, फ्रोझन शोल्डरच्या उपचारामध्ये मुख्यतः योग्य औषधोपचार, वेदना कमी करणे, हाडाची कडकपणा, सांध्याचा कडकपणा कमी करणारी औषधे, फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायामाद्वारे फ्रोझन शोल्डर पूर्णपणे उपचार होऊ शकतो. घरीसुद्धा आईस पॅक्स किंवा हीट पॅक्स आपण लावू शकतो. क्वचित प्रसंगी गरज भासल्यास ऑपरेशनद्वारे उपचारही शक्य होतात. श्रोतेहो, यानंतर आपण प्लांटार फेशियाटिस बद्दल जाणून घेऊयात. टाचेच्या हाडापासून ते पायांच्या बोटापर्यंत एक लवचिक रबर बँड सारखा पडदा असतो ज्याला प्लांटार फेशिया म्हणतात आणि या पडद्यावर सूज आली तर त्याला प्लांटार फेशियाटिस असे म्हणतात. प्लांटार फेशियाटिसची लक्षणे बद्दल बोलायचं झालं तर टाचेमध्ये वेदना हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. प्रामुख्याने सकाळी उठल्यावर सुरुवातीचे काही पावले चालताना जास्त त्रास होतो व नंतर हळूहळू चालल्यानंतर किंवा काही वेळानंतर तो त्रास कमी होत जातो. टाचेभोवती सूज येणे, कडकपणा येणे किंवा स्टिफनेस ही देखील प्लांटार फेशियाटिसचेच लक्षणे आहेत. काही रुग्णांमध्ये या वेदना हळूहळू कालांतराने वाढत जातात तर काही रुग्णांमध्ये ही लक्षणे अचानक दिसायला लागतात. जसे की चालताना टाचेला खालून काही टोचले किंवा उंचीवरून उडी मारली किंवा जास्त वेळ उभे राहून काम करण्यात आले तर अशी लक्षणे दिसायला लागतात. दीर्घकाळ उभे राहून काम करणाऱ्यामध्ये ही लक्षणे प्रामुख्याने दिसतात. योग्य वॉर्मअप शिवाय व्यायाम केल्यानंतरही अशी लक्षणे दिसू लागतात. ज्या लोकांमध्ये फ्लॅट फूट असतो, सपाट पाय म्हणतो आपण, त्या रुग्णांमध्येही अशी लक्षणे लवकर दिसायला लागतात. उपचाराबाबत बोलायचं झालं तर अशी लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णांनी स्थिरोग तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, मार्गदर्शन घ्यायला हवे. योग्य औषधोपचार, आईस पॅक्स, सॉफ्ट पादत्राणे वापरल्यास त्रास कमी होऊ शकतो. तसेच फिजिओथेरपीमध्ये लोकल अल्ट्रासाऊंड थेरपी, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस याद्वारे देखील रुग्णांना आराम मिळू शकतो. नमस्कार.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत फ्रोझन शोल्डर याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर. नमस्कार श्रोते हो, परिसरच्या आजच्या भागामध्ये सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण सौर ऊर्जा आणि घरगुती उपकरणं याविषयीची ही लघुनाटिका ऐकणार आहोत. सहभाग आहे सिमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगेकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. या लघुनाटिकेचं लेखन केलेलं आहे धनंजय मुदगलकर यांनी. ऐकूयात ही लघुनाटिका. छे बाई, या वीज बिलानंतर हैराण केलंय. उन्हाळा म्हटलं की एसी कूलर सुरू राहणार, पाणी भरपूर लागणार आणि वीज बिल खूप येणार. काय करावं तेच कळत नाहीये बाई मला तर.
2: अगं पूजा, यावर एक रामबाण उपाय तुला सांगते मी.
1: बापरे, रामबाण उपाय?
2: होय. अगं, अनेक घरातून सौर ऊर्जेचा वापर होतोय ना, कोणती हानी नाही ना वीज बिल नाही.
1: म्हणजे सोलार पॅनल बद्दल बोलतीयस का तू?
2: करेक्ट, सोलार पॅनल तर आहेच, पण अशा काही घरगुती उपकरणं की यामुळे वीज वापरण्याची गरजच नाही बघ, आणि खर्चही कमी.
1: काय सांगते काय?

0: मिक्सीज.
1: हो का? पण अशी कोणती उपकरण आहेत ग घरगुती?
0: अगं पूजा इकडे ये ना.
1: काय ग?
0: अगं खिडकीतून बाहेर तर बघ एकदा, म्हणजे ते गेट लॅम्प, गार्डन मधील ते दिवे आणि पाण्याची कारंज, एवढंच काय. आमच्या कॉलनीत स्ट्रीट लाईट पण सौरऊर्जेवर चालणारे आहेत बर का.
1: काय सांगते काय? बर, वा वा, छानच. प्रत्येक गोष्टी तुझ्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या दिसत आहेत मला.
0: अगदीच बघ.
1: ए, मला याबद्दल फारशी माहिती नाहीये ग.
0: अरे
1: तुला सांगू का? मी ना फक्त सोलार पॅनल बद्दल ऐकलं आहे. इतरांच्या छतावर ते पॅनल बघितले आहेत, एवढीच काय ते माहिती आहे बस.
0: अच्छा थांब, मी तुला सांगते पूजा. आता आता घरातील सोलर कुकर, कंदील, सौर इंडक्शन, सौर पंखा आणि सौर चार्जर, सौर एअर कूलर आणि मुव्हेबल, म्हणजे ते आपण बाहेर कुठेही नेऊ शकतो
1: असे आहेत.
0: बघ ना किती फायदेशीर उपकरण आहेत का नाही हे.
1: बापरे, काय काय सांगितलंस तू.
0: हे सगळे उपकरण सौर ऊर्जेवर चालू शकतात.
1: वा नेहा, विजेची गरज उन्हाळ्यात जास्त भासते बाई.
0: हो,
1: आणि या दिवसात वीज गेली की जीव हैराण होऊन जातो
0: नुसता.
1: पण याच सूर्यप्रकाशावर आपण अशी अनेक उपकरण चार्ज करून वापरू शकतो की बाप, खूपच दिलासादायक आहे नाही का.
0: नक्कीच.
1: आणि वीज बिल भरण्यापेक्षा खर्चही कमी आणि हे आणखीनच सुखावह आहे बाई.
0: पर्यावरण पूरक असल्यामुळे कसं आहे, निसर्गाचा समतोल राखला जातो आणि आग उकणाऱ्या सूर्याला आपण नेहमी बोल लावतो पण तो मात्र आपल्याला नेहमी भरभरून असं देतो, प्रकाश देतो, ऊर्जा देतो, नाही का.
1: वा वा, खूपच छान आहे बरं नेहा हे.
0: खरंच.
1: ए, निसर्गाची हानी न होता ऊर्जा निर्माण होते ही बाब मात्र खरंच खूपच भारी आहे. पण नेहा, माझ्यासारख्या अनेक जण असतील ना ग की ज्यांना याबाबत फारशी माहितीच नाहीये.
0: अगं कसं आहे बघ पूजा, आता शहरी भागात असू दे का ग्रामीण भागात असू दे, आता की नाही याचा प्रचार आणि प्रसार खूप होत आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे लोक की नाही आता या सौर पॅनल कडे देखील वळत आहेत बरं का. ग्रामीण भागात शेतीसाठी सोलार पॅनल मधून खूप ऊर्जा निर्माण केली जाते, तसंच घरगुती वापरासाठी देखील उपयोगात ती आणली जाते आणि वीज वितरण विभागाला ती विकल्या देखील जाते. असे एक ना दोन अनेक याचे फायदे आहेत बघ.
1: अगो बाई हो का, म्हणजे इतके सारे त्याचे वापर आहेत तर.
0: अगदीच अगदी. आणि सौर इन्व्हर्टर, सौर पॉवर बँक, सौर बॅटरी स्टोरेज सिस्टीम, लहान सौर फ्रीज, सौर टीव्ही, सौर ट्यूबलाईट, हे सगळं हल्ली हॉटेल, खानावळी, सार्वजनिक मंदिरात हे सौर ऊर्जेवर सगळे यंत्र वापरले जातात.
1: म्हणजे नेहा, एक पाऊल पर्यावरण पूरक वाटचालीकडे. अगदी बरोबर ना.
0: अगदी अगदी बरोबर. चला तर मग आजपासून एक संकल्प करूयात, सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करूया
1: आणि पर्यावरणाचं रक्षण करूया.
0: नक्कीच.
1: श्रोते हो, आताच आपण सौर ऊर्जा आणि घरगुती उपकरण याविषयीची ही लघुनाटिका ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग सीमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगेकर यांचा. सादर करते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सह
3: आकाशवाणी. संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका रिचा झा. अथ वार्ता. केन्द्रियान्वेषणाभिकरणेन अस्य वर्षस्य राष्ट्रियपात्रता सहप्रवेशपरीक्षा नीट यूजी इत्यस्याः आयोजने प्रश्नपत्रम् अनधिकृतरीत्या बहिरागमनविषयमालक्ष्य प्रकरणं पञ्जीकृतम्. शिक्षामन्त्रालयस्य उच्चशिक्षाविभागात् प्राप्तस्य लिखितपरिवादस्य आधारे संस्थया एतत् प्रकरणं पञ्जीकृतम्. संस्थया संसूचितं यत् विशेषाणां केन्द्रियावेषणाभिकरणदलानां निर्माणं जातं तथा प्रकरणम् अन्वेषणार्थं विभिन्नेषु स्थानेषु एतानि दलानि प्रेषितानि सन्ति. एषा नीट परीक्षा अस्य मासस्य तृतीयदिनाङ्के राष्ट्रियपरीक्षणसंस्थया आयोजिता आसीत्. नवदिल्ल्यां नीट परीक्षायाः निरस्तीकरणविषये वार्ताहरसम्मेलनं सम्बोधयन् राष्ट्रियपरीक्षणसंस्थायाः महानिदेशकः अभिषेकसिंहः अवदत् यत् राष्ट्रियपरीक्षणसंस्था

0: छात्रेभ्यः पुनः परीक्षाम् आयोजयिष्यति। सा च परीक्षा निष्पक्षरूपेण भविष्यति, पुनः परीक्षायै अतिरिक्तशुल्कं न भविष्यति इति। भारतं श्वः आरभ्य ब्रिक्स विदेशमन्त्रिणाम् उपवेशनस्य आतिथ्यं करिष्यति। अद्य उपवेशनस्य अध्यक्षतां विदेशमन्त्री डॉ एस जयशंकरः करिष्यति। नवदिल्ल्यां वार्ताहरान् संसूचयन् विदेशमन्त्रालयस्य प्रवक्ता रणधीर जायसवालः उक्तवान् यत् उपवेशनावधौ ब्रिक्स सदस्य देशानां विदेशमन्त्रिणः पारस्परिकहितस्य वैश्विक क्षेत्रीय विषयेषु विचार विनिमयं करिष्यन्ति इति। लोकसभाध्यक्षस्य ओम बिरला वर्यस्य नेतृत्वे एकं उच्चस्तरीयं भारतीय संसदीय प्रतिनिधिमण्डलं भारत भूटान संबंधान सुदृढीकरणोद्देश्येन सह अद्य भूटानस्य यात्रां करिष्यति। एकपञ्चाशत् सदस्याः भूटान भारत संबंधानां विभिन्नेषु विषयेषु उभययोः प्रतिवेशिदेशयोः मध्ये सहयोगं संवर्धयितुं च चर्चां करिष्यन्ति इति अपेक्षा अस्ति। यात्रावधौ प्रतिनिधयः भूटान देशस्य राज्ञा तत्रत्य प्रधानमन्त्रिणा च सह मेलनं करिष्यन्ति। उत्तर प्रदेशस्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथः राज्यस्य जनान् प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिनः आह्वानं व्यावहारिक रूपेण प्रवर्तयितुं प्रार्थयत्। अनेन नागरिकेभ्यः इन्धनस्य उपभोगं न्यूनीकर्तुं अनावश्यकं स्वर्णक्रयणं परिहर्तुं च आग्रहः कृतः। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथः निर्देशं प्रदत्तवान् यत् मुख्यमंत्रिणः मन्त्रिणाम् अन्ये च जनानां संख्या तत्क्षणमेव 50% यावत् न्यूनीकर्तव्यमिति। असौ प्रार्थयत् यत् राज्ये गृहात् कार्यं कुर्वन्तु इति। महिलानां सुरक्षायै संस्थागत समन्वयं सुदृढीकर्तुं राष्ट्रीय महिला योगेन दिल्ली आरक्षकैः सह एकं उच्चस्तरीयं समीक्षोपवेशनम् आयोजितम्। उपवेशनावधौ राष्ट्रीय महिला योगस्य अध्यक्षा विजया राहतकर इत्येषा समन्वितस्य पीडित केन्द्रितस्य च दृष्टेः आवश्यकतायै बलं प्रदत्तवती। एषा अवदत् यत् महिलाभ्यः समयोचित समर्थनं न्यायञ्च सुनिश्चेतुं गृहहिंसा अधिनियमस्य अन्तर्गतम् आरक्षकयन्त्रस्य सुरक्षाधिकारिणाञ्च मध्ये प्रभावी सम्पर्कः आवश्यकः अस्ति। अमेरिकादेशस्य राष्ट्रपतिः डोनाल्ड ट्रम्प अद्य चीनदेशस्य त्रिदिवसीया यात्रायै बीजिंग नगरं सम्प्राप्स्यति। डोनाल्ड ट्रम्प इत्यस्य चीनदेशस्य राष्ट्रपतेः शी जिनपिंग इत्यस्य च मध्ये बहुप्रतीक्षिते उपवेशने द्विपाक्षिकसम्बन्धानाम् अनेकेषु विषयेषु चर्चा भविष्यति इति आशास्यते। आईपीएल इति क्रिकेट प्रतिस्पर्धायां ह्यः रात्रौ अहमदाबादस्य नरेन्द्र मोदी क्रीडाङ्गणे गुजरात टाइटन्स दलेन सनराइजर्स हैदराबाद दलं 82 अंकैः पराजितम् इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे। सकाळचे 7 वाजलेत।
2: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम थँक्यू डॉक्टर। थँक्यू डॉक्टर ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक साई हॉस्पिटल राजीव गांधी भवन समोर नाशिक।
3: गुडघ्याचे आणि खुब्याचे नाशिकचे सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ञ डॉक्टर सुनील सोनार 14 जूनला जळगाव भुसावळ अंमळनेर आणि पाचोरा इथे ओपीडीसाठी येणार। माहितीसाठी फोन नंबर 9326160661 9326160661।
4: श्रोते हो नमस्कार, मी डॉक्टर सुनील सोनार साई हॉस्पिटल नाशिक। आपला गुडघा चालताना काही वेळेस अडकतो किंवा लचकतो, त्याचं नेमकं कारण आज आपण समजून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमात। आपल्या गुडघ्यामध्ये कुरच्या किंवा लिगामेंट्स असतात। ह्या कुरच्या दोन हाडांच्या सांध्यामध्ये असतात आणि सी आकाराच्या ह्या कुरच्या काही वेळा आपण काम करताना तुटू शकतात आणि तुटल्यानंतर त्याला एक बकेट हँडल टेअर नावाचा एक टेअर म्हणतात, म्हणजे तो उभ्या पद्धतीने ती खुर्च्या तुटते आणि आतला तुकडा आतमध्ये येतो गुडघ्याच्या आणि सांध्यामध्ये अडकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला पाय सरळही करता येत नाही, काहीच करता येत नाही, प्रचंड वेदना होतात। याला आम्ही लॉकिंग म्हणतो। तर लॉक होण्याचं कारण ही तुटलेली खुर्च्याचा तुकडा मध्ये येणे किंवा काही वेळेस गुडघा खूप झिजतो आणि त्याचा जो किस निघतो त्याच्यामुळे लूज बॉडीज म्हणजे अशा

0: खडाच्या गोळ्या तयार होतात आणि त्यापैकी एखादी गोळी जर गुडघ्यामध्ये अडकली तर तो गुडघा लॉक होतो. हा गुडघा लॉक झाल्यानंतर वेदना होतात, आपण थोडी पायाची हालचाल करायचा प्रयत्न करतो आणि अशा वेळेस हात तुकडा खुर्चेचा किंवा ती गोळी ती सटकून जागच्या जागी जर गेली तर आपला गुडघा फ्री होतो आणि दुखणं बंद होतं. त्याचप्रमाणे आपल्या गुडघ्यामध्ये अँटेरियर क्रुशेट लिगामेंट आणि पोस्टेरियर क्रुशेट लिगामेंट असे दोन लिगामेंट्स असतात. ह्या लिगामेंटचं काम काय तर ते आपल्याला गुडघ्याला लचकू देत नाही. आपला गुडघा म्हणजे गुडघ्याच्या खालचं हाड, नडगीचं हाड आणि मांडीचं हाड यांना ते पकडून ठेवतात. जर हे लिगामेंट्स तुटले तर हे दोन हाड जे एकत्र राहायला पाहिजे त्याच्यापैकी खालचं हाड पुढे निघून जातं आणि आपला पाय लचकल्यासारखा होतो. जिना उतरताना किंवा चढताना, बऱ्याच वेळा उतरताना एकदम आपला कॉन्फिडन्स जातो. पळायचं असेल, पळत पळत गाडी पकडायची असेल तर पाय लचकतो की काही, सातत्याने भीती निर्माण होते. त्याचप्रमाणे एक थोडीशी जी आतमध्ये मुवमेंट्स होत असतात त्याच्यामुळे घर्षणे होऊन गुडघ्याची लवकर झीज होते. तर आता हे नेमकं ओळखायचं कसं? सर्वप्रथम तुम्ही डॉक्टरांना तर दाखवलंच पाहिजे, परंतु डॉक्टरांना दाखवल्यानंतर बऱ्याच वेळा आम्ही मंडळी तुम्हाला MRI काढायचा सल्ला देतो. MRI ह्या तपासणीमध्ये आतून बरेच फोटो काढले जातात आणि एस्पेशली ह्या ज्या सॉफ्ट गोष्टी आहेत म्हणजे लिगामेंट किंवा खुर्च्या, ती तुटलेली एक्झॅक्ट आपल्याला दिसते. आता जर ती तुटलेली असेल, तो तुकडा जर खराब असेल, तो मध्ये येत असेल, तर आम्ही दुर्बिणीच्या साह्याने तो तुकडा जो आहे तो काढून घेतो किंवा हाडाची गोळी असेल तर ती काढून घेतो. पण जर समजा असं वाटलं ही खुर्च्या रिपेअर करता येऊ शकते तर मग आम्ही रिपेअर करतो आणि ती दुर्बिणीच्या साह्याने केलेलं असल्यामुळे आज ऑपरेशन केलं की तुम्हाला दुसऱ्या दिवशी चालता येतं. पण जर लिगामेंट तुटलेला असेल, लिगामेंट तुटलेला असताना आम्हाला काय करावं लागतं, आपल्याच मांडीमध्ये एक एक्स्ट्रा नस असते, आम्ही त्याला सेमी टेंडिनोसस टेंडॉन असं म्हणतो, तर त्याचा टेंडॉन काढून आम्ही त्याच्यापासून चार पदरी नस बनवतो आणि दुर्बिणीच्या साह्याने तुमच्या ती गुडघ्यामध्ये टाकतो. ही नस तुमच्या तुटलेल्या अँटेरियर क्रुशेट लिगामेंट किंवा पोस्टेरियर क्रुशेट लिगामेंट त्याप्रमाणे काम करते आणि तुमचं लचकणं थांबवते. आणि लचकणं जसं तुमचं थांबतं तसं तुमच्या वेदना कमी होतात आणि मुख्यतः जी तुमच्या सांध्याची झीज चालू असते ती बंद होते. हे करण्याकरता आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे स्क्रूज किंवा एंडो बटन्स देखील वापरावे लागतात. हे बटन्स काढायची तशी गरज नसते आणि एकदा ऑपरेशन झाल्यावर तुम्ही रनिंग करू शकता, पळू शकता, डोंगर सुद्धा चढू शकता. धन्यवाद, नमस्ते.
1: गुडघ्याचे आणि खुब्याचे नाशिकचे सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ञ डॉक्टर सुनील सोनार 14 जूनला जळगाव, भुसावळ, अंमळनेर आणि पाचोरा इथे OPD साठी येणार. माहितीसाठी फोन नंबर 9326160661, 9326160661.
2: आताच आपण थँक यू डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमात अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सुनील सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. निर्मिती होती सुभद्रा डमरे यांची. ह्या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि ह्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 9370666333. तर पुन्हा भेटूयात थँक्यू डॉक्टर कार्यक्रमाच्या पुढच्या भागात याच वेळी. नमस्कार.

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:05 झाली आहेत. अवतीभोवती श्रोते हो नमस्कार. अवतीभोवती कार्यक्रमात सुरुवातीला दिनविशेष. 13 मे 1951 संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचा जन्म. 13 मे 1973 कवी संदीप खरे यांचा जन्म. 1984 पार्श्वगायक बेनी दयाल यांचा जन्म. 2010 कवी तसंच बालकुमार साहित्यक विनायक महादेव कुलकर्णी यांचं निधन. दिनविशेष आपण ऐकलं. श्रोते हो, गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात सूर्य अक्षरशः आग ओकत असून जळगावकर 2017 नंतरचा सर्वात भीषण उन्हाळा अनुभवत आहेत. काल 12 मे रोजी जळगाव शहराचा पारा 45.5 अंशापर्यंत पोहोचल्याची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान ठरलं असून उन्हाच्या तीव्र झळांनी जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान खात्याने उष्णतेची भीषणता लक्षात घेता जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे. आधी हा इशारा 13 मेपर्यंत होता, मात्र आता एका दिवसाची त्यात भर पडली असून 14 मेपर्यंत उष्णतेचा येलो अलर्ट कायम राहणार आहे. याचा अर्थ पुढील 2 दिवस

आग ओकणार असून जळगावकरांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. दिनविशेष अवतीभोवती कार्यक्रम आपण ऐकलात. नमस्कार. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळच्या 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशन साठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी,
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी. दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
5: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
4: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
5: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
4: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
5: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:10 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपर फुटीमुळे रद्द, सीबीआयकडे तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे हेमंता बिस्वा सर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. आंतरराष्ट्रीय पारिचारिका दिनानिमित्त काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी देशभरातील निवडक 15 परिचारिकांचा उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा देणाऱ्या उज्ज्वला सोयम यांचा समावेश होता. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी केलेलं काम तसंच आरोग्य जनजागृतीसाठी घेतलेला पुढाकार यासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं.

गेल्या 3 मे रोजी झालेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमांतून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही. दरम्यान या प्रकरणी राज्यातून 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यातील एकाला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं. राजस्थान पोलिसांच्या विनंतीनुसार नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. भाजपचे वरिष्ठ नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी उद्या होणार आहे. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे त्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध निवडून आलेले डॉ नीलम गोरे, बच्चू कडू, अंबादास दानवे, प्रमोद जठार, जीशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या डॉ प्रज्ञा सातव यांचा नवनिर्वाचित आमदारांमध्ये समावेश आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित रोखे काढून भांडवल उभारणाऱ्या नाशिक महापालिकेला केंद्र सरकारनं 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर केला आहे. त्यामुळे महापालिकेला काही महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यास मदत होणार असल्याची माहिती नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या निधीमधून निर्मल गोदावरी, शुद्ध गोदावरी, रामकाल पथ प्रकल्पाचा दुसरा टप्पा, वाहतूक व्यवस्थापन अशा विविध प्रकारच्या प्रकल्पांना आर्थिक मदत होणार आहे असं त्यांनी सांगितलं. पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पाठवण्याला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली आहे. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठीच्या विशेष निधी समितीची वार्षिक बैठक काल राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाच्या विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असणाऱ्या पोलिसांना घरं मिळायला हवीत यासाठी घरबांधणी अग्रिम स्वरूपात सुमारे 1768 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचा लाभ 5459 पोलीस कर्मचाऱ्यांना होणार आहे. महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वदेशीच्या विचारालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे नेत आहेत. देशातील संपत्ती देशातच राहिली पाहिजे. देशाच्या आर्थिक बळकटीसाठी स्वदेशीचा विचार महत्वाचा आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या स्वदेशीच्या आवाहनावर टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना ते काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल डिझेलला इथेनॉल आणि विजेला सौर ऊर्जा हा प्रभावी पर्याय आहे. स्वदेशीच्या मुद्द्यावर राजकारण करण्याऐवजी जनतेचं समुपदेशन करण्याची गरज आहे असं बावनकुळे यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. विकासाच्या आंधळ्या स्पर्धेत कोकणातली जंगलं कमी होत आहेत अशा काळात बांदा गावातले मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रुपेश पाटकर यांनी शेकरू या राज्य प्राण्यासाठी आपलं अख्खं बागायत क्षेत्र राखीव घोषित केलं. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: डॉक्टर रुपेश पाटकर यांनी बांदा गवळी टेम इथं स्वतःच्या मालकीच्या तब्बल 8 एकर बागायती क्षेत्राला शेकरू संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करत या बागायतीत गेली काही वर्ष शेकरू या प्राण्याला पूर्णतः अभय दिलंय. बांदा गवळी टेम इथं डॉक्टर पाटकर यांच्या बागायतीत सुमारे 35 वर्षांपूर्वी पहिल्यांदा त्यांच्या वडिलांना शेकरू दिसला आणि तिथूनच या अनोख्या संवर्धन

0: वासाला सुरुवात झाली. हाच भाव पुढे डॉक्टर पाटकर यांच्या विचारांचा पाया बनला. याच काळात पर्यावरण क्षेत्रातले त्यांचे मित्र मल्हार इंदुलकर यांनी शेकरू हा सर्वात संरक्षित आहे हे लोकांना सांगितलं पाहिजे हे डॉक्टरांच्या लक्षात आणून दिलं. त्यानंतर डॉक्टर पाटकर यांनी आपल्या बागायतीत जागोजागी जनजागृती करणारे फलक लावले. शेकरू संरक्षित प्राणी आहे, त्याला मारणं गुन्हा आहे, निसर्ग वाचवा असे संदेश परिसरात झळकू लागले. या छोट्याशा उपक्रमाचा परिणाम अत्यंत मोठा झाला. लोकांच्या मनात जागृती निर्माण झाली. परिसरातले शिकारीचे प्रकार कमी झाले. म्हणूनच गवळी टेम इथलं शेकरू संवर्धन क्षेत्र हे केवळ एका खारीसाठी राखून ठेवलेलं 8 एकर क्षेत्र नाही, तर ते माणूस आणि निसर्ग यांच्यात अजूनही जिवंत असलेल्या प्रेमाचं, जबाबदारीचं आणि सह अस्तित्वाचं सुंदर प्रतीक आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ऍप सेवा तत्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर FIR दाखल करण्याची कठोर भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. या आशयाचं पत्र त्यांनी महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी काल एका सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं होतं. कोथरूडच्या बाल शिक्षण मंदिर सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमात संगीतकार गायक राहुल श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केलेल्या संत कबीर, गुरु नानक आणि गालिब निदा फासली यांच्यासह विविध लोकप्रिय उर्दू शायरांच्या रचना राजेश दातार, मृण्मयी फाटक आणि सावनी लाड या गायकांनी ताकदीनं सादर केल्या. डॉक्टर सुनील केशव देवधर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण निवेदन करून प्रत्येक रचनेमागचा अर्थ आणि रचनाकारांचा इतिहास कथन केला. त्यामुळे ही संगीतमय संध्याकाळ दर्दी पुणेकर रसिकांसाठी अतिशय उंचीची ठरली. रसिकांनी प्रत्येक सादरीकरणाला प्रचंड टाळ्यांनी दाद दिली. 90व्या वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणीतर्फे येत्या वर्षभरात विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी इथं मरगुबाई यात्रेच्या वेळी अंगावर भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 15 अधिक भाविक जखमी झाले. या यात्रेसाठी जवळजवळ 300 भाविक आले होते. अचानक सोसाट्याचा वारा आणि पाऊस आल्यामुळे काही भाविकांनी भिंतीचा आडोसा घेतला होता, पण वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं भिंत कोसळून ही दुर्घटना घडली. या घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 ते 85 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. हवामान. राज्यात तापमानाचा पारा चढाच असून काल सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 45 सेल्सिअस नोंदवलं गेलं. आजही सर्वत्र हवामान कोरडं असेल. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला स्वयं यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपरफुटीमुळे रद्द. सीबीआयकडे तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे हिमंता बिस्वा सर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत.
3: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
4: वा, अनोळखी पासून बचाव करा.
5: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
6: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
7: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
6: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
8: किंवा संपर्क करा 86 00 20 21 21.
9: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
10: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
5: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
11: श्रोते हो, दर शुक्रवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्ती निमित्त विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90

0: लेखक किशोर कुलकर्णी, लेखकासह सहभाग सारिका दांडगे यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. तेव्हा जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी, ऋणानुबंध #90 आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावर.
1: श्रोते हो, जिल्ह्यात तापमान 44 अंशापर्यंत पोहोचल्याने हीट स्ट्रोक तसेच डिहायड्रेशन टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि डोक्याचे संरक्षण करावे. शेतकरी बांधवांनी शेतीची कामे सकाळी आणि संध्याकाळी करावी. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. जनहितार्थ प्रसारित आकाशवाणी जळगाव.
2: वापरात आणा गोष्ट अशी जी निसर्गाला नुकसान पोहोचवू शकत नाही. पर्यावरणाची रक्षा हीच जगाची सुरक्षा.

0: पुस्तक जीवनाला आकार देतात.
1: पुस्तक जीवनाचं सार सांगतात.
0: पुस्तक इतिहासाची भविष्याशी सांगड घालतात.
1: पुस्तक जीवन समृद्ध करतात.
0: पुस्तक एक सच्चा सोबती खरा मित्र असतात.
1: पुस्तक आचार विचार आणि संस्कार समृद्ध करतात. म्हणून सांगतो, मोबाईलच्या जंजाळातून बाहेर पडूया आणि पुस्तक वाचूया.
0: कारण
1: वाचाल तर वाचाल.

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. 300° 5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्सवर, 102.1 FM मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आमचं प्रसारण ऐकत आहात. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. स्टार्टअप हा आताचा परवलीचा शब्द आहे आणि त्यानिमित्ताने आपण चर्चा करतोय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर

0: श्रीकांत पाटील सर यांच्याशी. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, ग्रामीण भागातील एखादा विद्यार्थी असेल, मुलगा असेल, की ज्याच्या मनात काहीतरी कल्पना आहे, तर त्यांनी नक्की काय करावं हे तुम्ही अगदी सोप्या भाषेत काय सांगाल, की कुठे जावं आणि कुठे जी कल्पना आहे ती सांगावी आणि कशा पद्धतीने सपोर्ट घ्यावा?
2: नाही, आता आपण पाहतो ITI मुलं पास आउट होतात, काही काही मुलं शिकलेली पण नाही आहेत, पण त्यांना टेक्नॉलॉजी कळते. एखादं आपण आपल्या साध्या भाषेत जुगाडू म्हणतो, त्याला काहीतरी नो हाऊ करून ते चालू झालं पाहिजे.
1: बरोबर.
2: तर आता समजा फॉर एक्झाम्पल मी माझ्या गावातलं उदाहरण देतो. हळद जे प्रोसेस करायचा जे प्रकार आहे तो खूप क्लिष्ट आहे. म्हणजे हळद काढणी त्याची क्रिटिकल आहे, त्याच्यानंतर हळद काढल्यानंतर त्याला स्वच्छ धुणं, परत वाळू घालणं, त्याच्यातलं मॉइश्चर जाऊ देणं, नंतर हळद शिजवावी लागते आणि शिजलेल्यानंतर ती हळद प्रोसेसिंग जाते, म्हणजे पावडर असो किंवा बाकीचे एक्स्ट्रॅक्शनसाठी. इट टेक्स लॉट ऑफ टाईम. म्हणजे आणि त्यात आपल्याला माहित आहे की निसर्ग हा खूप आता वेगळ्या पद्धतीने लहरी झाला आहे, तर त्याचे इम्पॅक्ट त्याच्यावर होतात. मध्येच पाऊस आला आहे, तर आमच्याच गावामध्ये एका तरुणाने कुकर केलं आहे. आपण जसं डाळ भातेसाठी वापरतो तसं त्यांनी हळद शिजवण्याचं कुकर केलं आणि ती छोट्या पद्धतीची आयडिया आता त्याचं जवळपास 15 फूट उंच आणि 10 फूट रुंद एवढ्या मोठ्या प्रकारचे कुकर झाले. तर तो भोपाळला आला होता, आम्ही त्याला पेटंट्स दिलं, त्याचं रजिस्ट्रेशन झालं आणि आता जवळपास तो 6 ते 7 राज्यात ते कुकर एक्सपोर्ट करतो आणि तो 10वीच्या आत शिकलेला आहे. तर त्या आयडियाला संकल्पना देण्यासाठी एक प्रयत्न झाला. अशा प्रत्येक तरुणाकडे गावात आयडियाज आहेत, तर या आयडियाला नर्चर करणं, त्याला वाव देणं, त्याला उब देणं असा प्रयत्न इनोव्हेशन सोसायटीचा आहे.
1: नक्कीच. खरं तर आपण म्हणतो की कल्पना या अनेक असतात आणि त्या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आपलं शासन आहे किंवा तुमचा विभाग आहे तो कार्यरत आहे. ग्रामीण विभाग असेल किंवा निमशहरी विभाग असेल किंवा Tier 2-3 सिटीज ज्या आहेत, शहरं आहेत, तर त्यामध्ये हे काम कशा पद्धतीने सुरू आहे?
2: इनोव्हेशन मी जसं सांगितलं की रिजनल लेवलला आम्ही प्रयत्न करतोय. पुण्या मुंबई सारखी जी मोठी शहरं आहेत त्यांना आम्ही डीप टेकच्या दृष्टिकोनातनं, प्रॉडक्ट इनोव्हेशनच्या दृष्टिकोनातनं, डिझाईन थिंकिंग पण आम्हाला मुलांमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक तर काय माहिती आहे की आपण जेव्हा उद्यमिता म्हणतो त्यास त्याचा पहिला त्याची जी पायरी येते, पहिली पायरी ते उद्यमितेची मानसिकता आहे. म्हणजे आपण बाकी बरेच राज्य आहेत त्याच्यात टेम्परामेंट आहे, जसं राजस्थान असेल, गुजरात असेल, तिथे टेम्परामेंट ऑन्टरप्रिनरशिपचा नॅचरली डेव्हलप झालेला आहे. पण महाराष्ट्राचा आपण जनरली मराठी माणसाचा जेव्हा विषय घेतो तेव्हा आपण सांगतो की जनरली एखाद्या कुठल्याही नॉन मराठी माणसाने व्यवसाय सुरू केला तर आपण असं म्हणतो की धंदा सुरू किया आहे, पण आपण मराठीत जेव्हा म्हणतो तो धंद्यात पडलाय, तर वी स्टार्ट विथ द नेगेटिव्ह वर्ड. तर शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये ही मानसिकता तयार करणं की तुला उद्योग करायचा आहे, तुला उद्यमितामध्ये प्रवेश करायचा आहे आणि स्टार्टअप्स इनोव्हेशनमध्ये काम करायचं आहे, ही मानसिकता पण आपल्याला काही प्रमाणात शहर किंवा ग्रामीण या दोन्ही भागात करावी लागते.
1: सर, कुणालाही जेव्हा एखादा स्टार्टअप सुरू करायचा असेल, विशेषतः तरुणांना, तर भांडवल हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. फंडिंग, विशेषतः आपण म्हणू शकतो सीड फंड आहे किंवा व्हेंचर कॅपिटल किंवा सरकारी अनुदान, हे कशा पद्धतीने यांना उपलब्ध होऊ शकतं?
2: मी आता जसं सांगितलं मागच्या प्रश्नात, आम्ही फंड ऑफ फंड करतो की प्रत्येक विभागासाठी, महाराष्ट्रात 6 विभाग आहेत, तर 50 कोटी रुपयांची तरतूद करतोय. दुसरं एक CM महाफंड म्हणून आम्ही आदरणीय लोढा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. महाफंड हा 500 कोटीचा फंड आहे, जे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना, नवउद्योजकांना मदत करण्यासाठी आहे. आम्ही आत्ता 2 मोठे फंड्स प्लॅन करतोय. काही प्रमाणात ते झाले होते पण मध्ये थोडासा त्याला एक पॉज आला होता, आम्ही ते परत रिइनिशिएट करतोय. तर 200-200 कोटीचे फंड्स आम्ही परत रिट्राईव्ह करतोय आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक स्टार्टअप्सला मदत करणं असेल आणि त्या स्टार्टअप्सला व्हेंचर कॅपिटल फंड असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण आता 1 लाख कोटीचा फंड अनाऊन्स केलेला आहे. महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे की साधारणतः 14% आपण GDP कॉन्ट्रीब्युट करतो, तर त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की केंद्रातनं पण त्याला मदत येईल आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून प्रत्येक नवउद्योजकाला मदत करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत.
1: नक्कीच सर. स्टार्टअपच्या माध्यमातून एकतर रोजगार निर्मिती आणि स्किल डेव्हलपमेंट या दोन्ही गोष्टी कशा साध्य होत आहेत?
2: स्किल डेव्हलपमेंट एक ऑनगोईंग प्रॅक्टिस आहे. आपण आता ज्या पद्धतीनं ChatGPT आलंय, Gemini आलंय, तर याच्यामुळे आणि AI येत आहे, याच्यामध्ये खूप लोकांचे जॉब जाणार आहेत ही भीती सर्वत्र व्यक्त होती, पण याच्यामुळे जॉब निर्माण पण होणार.

0: आपण जसं 90s मध्ये किंवा 80s मध्ये म्हणत होतो की कम्प्युटर आल्यानंतर लोकांच्या नोकरी जातात, पण आता कम्प्युटर आहे पण त्याच्यापुढे बसायला माणूस नाही. कम्प्युटर्स हजारो आहे पण माणसाची गरज ही कधीच संपणार नाही. आपल्याला सेक्टर्स वेगवेगळे निवडावे लागतील आणि स्किल डेव्हलपमेंट म्हणण्यापेक्षा रिस्किलिंग असेल, अपस्किलिंग असेल, ही लोक आता ज्या क्षेत्रात काम करतात त्यांना अपग्रेड करावं लागणार. तर स्किल डेव्हलपमेंट, इनोव्हेशन, स्टार्टअप्स ॲक्च्युली हे हँड इन हँड जातात.
1: सर, मगाशी तुम्ही महिला उद्योजकांचा उल्लेख केला, तर महिला उद्योजक असोत किंवा सामाजिक काही प्रकल्प

0: प्रत्येक क्षेत्रात महिलांचं आपल्याला योगदान पाहिजे आणि ॲक्च्युली त्या 50% पण स्टार्टअप्समध्ये पाहिजे. आम्ही त्या उद्देशातनं काम करतो आहे. आम्ही आत्ता एक विमेन एंटरप्रेन्योरशिप इंडेक्स करतो आहे की गावातल्या शहरातल्या निमशहरातल्या सगळ्या महिलांचा उद्यमितेमध्ये आत्ता त्यांचा काय लेवल आहे, म्हणजे वी कॅन कॉल इट ॲज अ डायग्नोसिस. तर त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या रेमेडीज देऊ किंवा त्या पद्धतीचा डाएट प्लॅन करू इन टर्म्स ऑफ विमेन एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. तो विमेन इंडेक्ससाठी आम्ही एंटरप्रेन्योरशिप इंडेक्सवर काम करतो आहे. पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावाने एक आम्ही एक स्कीम केली आहे, तर ग्रामीण भागातल्या उद्यमितेला चालना देण्यासाठी महिलांना त्यांना आम्ही मदत करतो आहे त्या स्कीमच्या थ्रू. आणि आत्ता आम्ही वी हब हा कॉन्सेप्ट डेव्हलप करतो आहे, विमेन एंटरप्रेन्योरशिप हब, ज्याच्या माध्यमातून रिजनल असो लोकल असो या सगळ्या महिलांना त्यांचं त्यांचं कॉमन फॅसिलिटी सेंटर असेल, जेणेकरून महिला एकत्र येतील. म्हणजे यू कॅन कॉल इट ॲज की हा बचत गटाचा ॲडव्हान्स मॉडेल असेल, जेणेकरून त्या महिलांना टेक्निकल महिला पण जे येतील. जेव्हा मी घरी पण कधी गप्पा मारायचो तर आई नेहमी एक विषय सांगायची की ज्या शिकलेल्या मुली गावात आलेल्या आहेत, ज्यांचं BSc झालंय, BCom झालं, काही जणांचं MSc झालंय, तर त्या जेवढं शिकल्या त्याचा उपयोग काहीच होत नाही. आणि जे एखादी BSc झालेली मुलगी असेल, BCom झालेली असेल, किंवा एखादीने समजा पॅथॉलॉजीचा कोर्स केला असेल, तर ह्या मुलींच्या आयुष्यात काय बदल आणता येईल याच्यासाठी आम्ही उद्यमितेसाठी वी हब करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येक महिलांना आम्हाला त्यांची जी नॉलेज कॅपॅसिटी आहे, नॉलेज बँक आहे, त्याचा राष्ट्रासाठी आणि राज्यासाठी उपयोग होईल. आम्ही आत्ता एक चांगला कॉन्सेप्ट लिहिला आहे, पॉलिसी लिहिली आहे आणि बजेटमध्ये पण आली, मुख्यमंत्री साहेब पण त्याच्यावर बोलले. आम्ही एक बिरसा नावाची स्कीम लिहिली, BIRSA. तर बिरसा तुम्हाला माहिती आहे, बिरसा मुंडाजी हे म्हणजे लोकनायक आहेत, जनजाती समाजाचे सर्वात मोठे नेते आहेत. तर बिरसाचं फुलफॉर्म आहे भारत इनोव्हेशन रिसर्च अँड स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता. सो दिस इज ॲक्च्युली ट्रायबल इनोव्हेशन. सो दिस इज फर्स्ट टाईम इन इंडिया की ट्रायबल एंटरप्रेन्योरशिप क्रिएट करण्यासाठी ट्रायबलमध्ये सुद्धा स्टार्टअप्स आणि त्यांची जी जीवन पद्धती आहे, म्हणजे ट्रायबल्स ही लोक जे जनजातीतली आहेत त्यांना औषधी आपल्यापेक्षा चांगली माहीत आहे, जीवन पद्धती आहे, ट्रायबल आर्ट अँड क्राफ्ट खूप चांगल्या पद्धतीनं एक्सपोर्ट क्वालिटीचं ते लोक करू शकतात, त्यांना आपण जे वन उपज म्हणतो त्याचं नॉलेज सर्वात जास्त आहे, म्हणजे तेंदूपत्ता असेल आणि सगळी हर्बल्स मेड्स आहेत. तर आम्ही असा प्रयत्न करतो की ट्रायबल जीवन पद्धती त्यांना त्यांची जगत असताना त्यांना इनोव्हेशन कसं इंट्रोड्यूस करता येईल. तर ह्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या 4 वर्षाच्या काळामध्ये गव्हर्नमेंटनी त्याला 25 कोटी रुपये अनुदान पण दिलेलं आहे, आम्ही 200 स्टार्टअप्स आणि 500 इनोव्हेटर्स या 4 वर्षात करणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही 5 जिल्ह्याचा पण आम्ही एक पायलट म्हणून समावेश केलेला आहे.
1: बरं, म्हणजे हे सगळे आदिवासी जिथे
0: तरुणांसाठी
1: नक्कीच सर. आपण म्हणतो की स्टार्टअप्स ही एका कल्पनेपासून सुरू होते, तर त्या कल्पनेपासून ते प्रॉडक्ट बनून पूर्ण मार्केटपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक आव्हानं येत असतात. तर तुम्ही या क्षेत्रात खूप तुमचा व्यासंग आहे, तर तुम्ही काय सांगाल की कुठली मुख्य आव्हानं असतात?
0: कुठलीही नवीन गोष्ट करताना एकतर सोशल एक्सेप्टन्स, पर्सनल एक्सेप्टन्स आणि युअर पब्लिक एक्सेप्टन्स, ह्या 3-4 गोष्टी मॅटर करतात. आपण कुठलीही नवीन गोष्ट करतो तर त्यावेळेस त्याला विरोध असतो, घरांपासून म्हणतात की तू कशाला करतोयस. आणि एक साधी आपल्याला जे इंग्रजांनी प्रभाव करून ठेवलेली शिक्षण पद्धती आहे की झालं की काहीतरी लवकर नोकरी मिळाली पाहिजे. आणि आपण सगळं शिक्षण हे नोकरीला केंद्रित होऊन झालेलं आहे. म्हणजे आज इंजिनिअरिंग करणारा मुलगा 3rd इयरला असताना त्याचं प्लेसमेंट होतं, किंवा 2nd इयरला काही जणांना प्लेसमेंट होतं, पण त्याच्यामधली जी उद्यमितेची जी भूक आहे ती तिथे संपून जाते. तर आम्ही असा प्रयत्न करतोय की ही भूक कंटिन्यू व्हावी. आणि जेव्हा जेव्हा संकट येतील, तुम्ही खूप स्टार्टअप्स बघा जगातल्या, मोठमोठ्या कंपन्यांना अपयश आलेलं आहे, ते अपयश पचवता आलं पाहिजे आणि हे सगळ्या क्षेत्रात आहे. त्याच्यामुळं पर्सिस्टन्स, परसिवन्स ह्या 2 गोष्टीला जर तुम्ही फॉलो केलं तर कुठेही सक्सेस मिळायला मला वाटत नाही काही अडचण असेल.
1: नक्कीच सर. श्रोते हो, राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासाच्या दृष्टीने कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत हे आपण पाहिलं, तसंच स्टार्टअप पॉलिसी 2024-29 बद्दल जाणून घेतलं, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीची नेमकी भूमिका देखील जाणून घेतली. श्रोते हो, विषयाच्या अनुषंगाने आपण माहिती जाणून घेतोय, परंतु व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढेही असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25.

आयोजित कार्यक्रम दिलखुलास आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:38 झालेत. ठीक 7:40 आपण ऐकणार आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली हा कार्यक्रम.

0: श्रोते हो, जिल्ह्यात तापमान 44 अंशापर्यंत पोहोचल्याने हीट स्ट्रोक तसेच डिहायड्रेशन टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि डोक्याचे संरक्षण करावे. शेतकरी बांधवांनी शेतीची कामे सकाळी आणि संध्याकाळी करावी. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. जनहितार्थ प्रसारित आकाशवाणी जळगाव.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळच्या 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकणार आहात. रचना शांताराम नांदगावकर यांची, संगीतकार अनिल अरुणा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर अपराध या चित्रपटातलं गीत. गायक कलाकार महेंद्र कपूर, गीतरचना मधुसूदन कालेलकर यांची, संगीतकार एन दत्ता.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम. यानंतर साधी माणसं या चित्रपटातलं गीत, गायक कलाकार लता मंगेशकर, गीतरचना जगदीश खेबुडकर यांची, संगीतकार आनंद घन.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर झुंज या चित्रपटातलं गीत गायक कलाकार उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगिळ, गीतरचना जगदीश खेबुडकर यांची, संगीतकार राम कदम.

श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम. यानंतर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चित्रपटातलं गीत गायक कलाकार ऋषिकेश रानडे आणि योगिता गोडबोले, रचना गुरु ठाकूर यांची, संगीतकार अजय अतुल.

हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांची आज विधानसभेत बहुमत चाचणी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. आता सविस्तर बातम्या. गेल्या 3 मे रोजी झालेली पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही असंही परिषदेनं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात राजस्थान पोलिसांच्या विशेष तपास पथकानं आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेतलं आहे. या संशयित रॅकेटचा विस्तार आणि परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकांची झालेली देवाणघेवाण तसंच संबंधित आर्थिक व्यवहारांच्या दिशेने तपास सुरू आहे. या पथकाने काल जयपूरमधून मनीष नावाच्या एका कथित सूत्रधाराला ताब्यात घेतलं. तत्पूर्वी राजस्थान पोलिसांनी 7 मे रोजी देहरादूनमधून 5 जणांना अटक केली होती. दरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागाने महाराष्ट्रातील नाशिक इथून शुभम खैरनारला ताब्यात घेतलं आहे. राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांच्या वतीनं

आज विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय हे आपल्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. मित्रपक्षांच्या पाठिंब्यासोबतच विजय यांनी AIADMKच्या एका गटाचा आणि अम्मा मक्कल मुनेत्र कळघमचे एकमेव आमदार एस कामराज यांचाही पाठिंबा मिळवला आहे. यामुळे आता विधानसभेत TVKकडे एकंदर 150 आमदारांचा पाठिंबा उपलब्ध आहे. दरम्यान काल तामिळनाडूच्या राजकीय घडामोडींमध्ये नवनिर्वाचित सरकारला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून

न मानणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल असा इशारा ज्येष्ठ नेते ए कृष्णमूर्ती यांनी दिला. दुसरीकडे 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणाऱ्या दुसऱ्या गटाने एस पी वेलुमणी यांच्या ए आय डीएम के विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे. माजी मंत्री सी व्ही षणमुगम यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या गटाच्या नेत्यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आपला गट टीव्हीके सरकारला पाठिंबा देईल अशी घोषणा षणमुगम यांनी केली. भाजपाचे वरिष्ठ नेते हेमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हेमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पुदुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून ऑल इंडिया एनआर काँग्रेसचे नेते एन रंगासामी यांचा आज शपथविधी होणार आहे. पुदुचेरीचे नायब राज्यपाल के कैलासनाथन त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. 76 वर्षीय ज्येष्ठ राजकारणी एन रंगासामी यांचा मुख्यमंत्री म्हणून हा 5वा कार्यकाळ असेल. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे निवडणूक प्रभारी मनसुख मांडवीय, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहतील. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक उद्यापासून नवी दिल्ली इथं होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर असतील. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. भारत आणि भूतान दरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली 51 सदस्यांचं उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ आज भूतानच्या दौऱ्यावर जात आहे. संसदेच्या दोन्ही सदनातील खासदार तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. भारत भूतान संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच उभय देशातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी यावेळी चर्चा अपेक्षित आहे. हे शिष्टमंडळ भूतानचे राजे आणि पंतप्रधानांचीही भेट घेणार आहे. चीन आणि अमेरिका यांच्या दरम्यान व्यापार वृद्धी होण्याच्या दृष्टीनं चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या राजधानीत आज दाखल होणार आहेत. त्यांचा 3 दिवसांचा दौरा अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक मानला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणाऱ्या या बहुप्रतीक्षित बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. 2017 नंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला दिलेली ही पहिली भेट आहे. हा दौरा पुढील अनेक दशकांसाठी दोनही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यास मदत करेल असं चीनला रवाना होण्यापूर्वी ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. ट्रम्प यांच्यासोबत परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ, पीट हेक्सेथ, जेम्स ब्लेअर आदी उपस्थित आहेत. इराण, इस्रायल, अमेरिका यांच्या दरम्यान युद्धबंदीसाठी नवा शांतता प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळल्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीच्या प्रस्तावाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. दरम्यान आपला प्रस्ताव वाजवी असल्याचं सांगत कोणत्याही आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणचं सैन्यदल सज्ज आहे असा इशारा इराणचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गलिबाफ यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील केंद्र सरकार सायबर सुरक्षित भारत घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. तथापि सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यात म्यूल अकाउंट्स हे एक मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सायबर गुन्ह्यांसंदर्भातील सहकार्य केंद्राच्या वतीने रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबसोबत सामंजस्य करार काल करण्यात आला. यासंदर्भात शहा यांनी समाज माध्यमावर माहिती दिली. सामान्य नागरिकांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खात्यासंदर्भातील माहिती चोरून म्यूल अकाउंट उघडलं जातं आणि सायबर चोरट्यांचे आर्थिक व्यवहार या खात्याच्या माध्यमातून केले जातात.
केंद्र सरकारने सोनं आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू होईल अशी माहिती अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. सोने आणि चांदीच्या घटकांवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी

0: 5.4% शुल्क लागू होईल. पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर राज्याच्या राजकीय हिंसाचाराच्या जुन्या प्रकरणांबाबत राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी काल सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांना 2021 विधानसभा निवडणुकांनंतर घडलेल्या हिंसाचाराशी संबंधित सर्व प्रकरणांचा नव्याने आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. देशभरातील न्यायालयांच्या आधुनिकीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सरकारकडून 40 ते 50 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सुनिश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही न्यायिक पायाभूत सुविधा सल्लागार समिती सरकारच्या आर्थिक मदतीच्या माध्यमातून न्यायालयामधील पायाभूत सुविधांविषयक त्रुटी दूर करण्याचं काम करेल. राजस्थानमध्ये पारा 45 अंशांच्या पुढे गेला असून आजही उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. काल दिवसभरात अनेक ठिकाणी 45 ते 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बारमेरमध्ये काल पारा 48.3 अंश सेल्सिअस वर गेला होता. पुढील 3 दिवस राज्यातल्या पश्चिम जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवेल असा इशारा जयपूरच्या हवामान विभागाच्या संचालकांनी आकाशवाणीशी बोलताना दिला. उद्यापर्यंत गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशातही उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. देशाच्या ईशान्य भागात आणि अंदमान निकोबार बेटांवर मात्र आज जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय परीक्षेसाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांना आज विधानसभेत बहुमत चाचणी होणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळच्या 8:40 झाली आहेत. आता ऐकूया लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया बाजगर ह्या चित्रपटातील गीत. गायक कुमार सानू अलका याग्निक, गीतकार नवाब आरजू, तर संगीत दिलंय अनु मलिक यांनी.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वाह, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.

0: वर्क फ्रॉम होम हाय सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे वाह
1: फसली
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा
4: श्रुतीओ आताच आपण थँक्यू या चित्रपटातील गीत ऐकलं गायक होते नीरज श्रीधर जावेद अली गीतकार अमिताभ भट्टाचार्य तर संगीत दिलय प्रीतम यांनी श्रुतीओ आता ऐकूया अकेल हम अकेले तुम या चित्रपटातील गीत गायक कुमार सानू अलका याग्निक गीतकार मजरूह तर संगीत दिलय अनुमलिक यांनी

श्रोते हो, आता ऐकूया गुलाम या चित्रपटातील गीत. गायक कुमार सानू अलका याग्निक, गीतकार समीर, तर संगीत दिलंय जतीन ललित यांनी.

सकाळी 7:40 ते 8 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

श्रुतीओ आताच आपण दिलवाले ह्या चित्रपटातील गीत ऐकलं. गायक होते कुमार सानू अलका याग्निक, गीतकार समीर, तर संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी. श्रुतीओ आता ऐकूया दुल्हे राजा या चित्रपटातील गीत. गायक सोनू निगम, जसविंदर नरुला, गीतकार समीर, तर संगीत दिलंय आनंद मिलिंद यांनी.

0: बाबा कॉलेजची फी जास्त आहे.
1: बेटा
2: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
1: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसीने केवायसी अपडेट करा, खातं होईल.

0: एक्टिव एकदम फ्री। चल
1: कुठे
0: ऍडमिशन घ्यायला, खातं झालं ऍक्टिव्ह।
1: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: श्रोते, आता ऐकूया देवदास या चित्रपटातील गीत। गायक उदित नारायण, श्रेया घोषाल, गीतकार नसूर बदर, तर संगीत दिलंय इस्माईल दरबार यांनी।

0: दररोज सकाळी 7 वाजता अवश्य ऐका साई हॉस्पिटल नाशिकचा कार्यक्रम थँक यू डॉक्टर. यात आपण ऐकू शकाल सांधेरोपण तज्ज्ञ डॉक्टर सुनील सोनार यांनी सांधेरोपणाविषयी दिलेली महत्वपूर्ण माहिती आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून.
1: श्रुतो आता ऐकूया इतिहास या चित्रपटातील गीत. गायक अनुराधा पोटवाल हरिहरन, गीतकार समीर, तर संगीत तिलय दिलीप सेन समीर सेन यांनी.

0: श्रोतेव, यासोबतच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळची 9:30 झाली आहेत.
1: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
2: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
1: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 8600 20 21 21.
3: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25.
4: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. आता प्रासंगिक हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त कुटुंबात हवी सहनशीलता याविषयी सुचिता नेवे यांचं भाषण. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
5: नमस्कार श्रोते हो. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. हे गीत आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल. हे गीत ऐकलं ना की एक छानसं कुटुंब डोळ्यासमोर येतं. आजी आजोबा, आई बाबा, काका काकू, ताई दादा, चुलत भावंड, खूप सारे जण घरात एकत्र नांदत असलेलं कुटुंब. आणि मग कुटुंबातल्या प्रमुखाचे म्हणजेच आजी आजोबा यांचे सांगणे ब्रह्मवाक्य समजले जाई. त्यांनी दिलेले चालीरीती, शिस्त, संस्कार आणि त्यांनीच वेळोवेळी काम करायला दिलेला उत्साह हा जीवनातला महत्त्वाचा भाग समजला जाई. किंबहुना त्यांच्याविषयी असलेला आदर आणि प्रेम व्यक्त होण्यासाठी त्यांनी सांगितलेलं काम करणं, त्यांची शिस्त आचरणात आणणं हे नकळत घडत असे. यासाठी कधी नाकतोंड मुरळलं गेलं नाही. अंगी सहनशीलता ठेवून काही रागाचे प्रसंग सहज हाताळले जायचे. यातूनच मातृदेव भव, पितृदेव भव हे तंतोतंत पाळले जाई. त्यांच्याविषयी आदर आणि श्रद्धाभाव मनात असे. पण मग असा विचार येतो की आपलं कुटुंब एवढंच आहे का? हा विचार मनात येत असताना ज्ञानेश्वर

परांची आठवण होते. अवघे विश्वची माझे घरं, होय अवघे विश्वची माझे घरं ही विचारधारा मनात डोकावते आणि शोधकपणे सभोवताली वावरण्याची हळूहळू सवय लागते. इतरांनी आपल्याशी प्रेमाने आपुलकीने वागावे असे वाटायला लागते आणि मग नकळत आपल्याकडून त्या व्यक्तीशी सौजन्याने, आदराने, स्नेहाने वागलं जातं. समोरच्या व्यक्तीकडूनही मग तसाच प्रतिसाद मिळतो आणि मग दोघं मिळून पुन्हा तिसऱ्या व्यक्तीशी त्याच भावनेने वागण्याची सवय लागते. यातून

स्नेहाने वागलं जातं. समोरच्या व्यक्तीकडूनही मग तसाच प्रतिसाद मिळतो आणि मग दोघं मिळून पुन्हा तिसऱ्या व्यक्तीशी त्याच भावनेने वागण्याची सवय लागते. यातूनच सौजन्यशीलता जणू एकमेकात रुजू लागते. ही सौजन्यशीलता रुजल्याने एकमेकांविषयी आदर बाळगण्याची, एकमेकांच्या दुःखात सहभागी होण्याची, आनंदात आनंद मानण्याची सवय अंगी मांडली जाते आणि ती व्यापक होऊन संपूर्ण राष्ट्रात रुजावी अशी तळमळ सुसंस्कारी मनास स्वस्थ बसू देत नाही. यातूनच स्नेहभाव निर्माण होऊन कुटुंबाची व्याख्या व्यापक झाली. दया क्षमा शांती ही शिकवण आपल्या भूमीला संत परंपरेने घालून दिली. रणरणत्या उन्हात तळमळणाऱ्या गाढवाला महादेवाभिषेकाचे पाणी घालून पुन्हा चेतना अवस्थेत आणण्याचं काम एकनाथ महाराजांनी केले. यातूनच खरा मानवधर्म आपल्याला शिकायला मिळाला. या सृष्टीतील प्रत्येक घटक, यात झाडे, वेली, नदी, प्राणी, पक्षी इत्यादींशी आपलं एक नातं असल्याचा आणि तेही आपल्या कुटुंबाचाच एक भाग असल्याची शिकवणच जणू मिळाली. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, होय वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा तुकारामांचा अभंग याची साक्ष देतो. आपल्याकडे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी इत्यादी अनेक धर्म आहेत, पण प्रत्येकाने जातीभेद न करता आपापसात बंधुभाव, समता, एकता या भावनेनं वागणं, वैरभाव विसरणं म्हणजेच एक कुटुंब असणं हेही खरे मानावे लागेल, अनुभवावे लागेल, जोपासावे लागेल. श्रोते हो, हे चालू असतानाच देखे गुण की शिके गुण अशी आजी आपली लहानपणी म्हणत असे, असंच काय असं व्हायला लागल्याचं चित्र अलीकडे आपल्याला जाणवायला लागलं आहे. परकीयांचे अंधानुकरण करण्याची वृत्ती जी बळावली जात आहे त्यात प्रामुख्याने राहणीमान आणि प्रायव्हसी या गोष्टींनी चांगलंच बाळसं धरलं आहे. तुझं माझं करणं, अहंकार या गोष्टींनी कुटुंब विभक्त होण्यास सुरुवात केली. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपेक्षा अधिक गरजा स्वतःवर लादून घेतल्याने पती पत्नी दोघं कमवायला लागली आणि नकळत मुले पाळणाघरात व विचार जुळत नाही म्हणून वयस्कर मंडळी वृद्धाश्रमात दिसू लागली. नोकरीनिमित्त मुलं दूर गेली. छोट्या छोट्या कुरबुरीवरून घटस्फोटाचे प्रमाण वाढले. परकीयांच्या अनुकरणाने माणसं दुरावीत गेली. मात्र असं असलं तरी भारतात बऱ्यापैकी कुटुंब व्यवस्था टिकून आहे ही एक समजदारीची आणि सामंजस्याची बाब म्हणावी लागेल. या उलट अमेरिकादी राष्ट्रांमध्ये आर्थिक सुबत्ता भरपूर असली तरी कौटुंबिक स्वास्थ्य तेथे मात्र अजिबात नाही. आणि म्हणूनच की काय 15 मे 1994 हा दिवस युनायटेड नेशन्समध्ये जागतिक कुटुंब दिन म्हणून घोषित करण्यात आला. श्रोते हो, अध्यात्म आणि विज्ञान हे दोन आत्मसात करण्याची आपल्या भारतभूला संधी मिळाली. विज्ञानात आपण प्रगती केल्यामुळे इतर उपयोगांबरोबर सोशल मीडियाचा वापरही आपण करू लागलो. यामुळे तंत्रज्ञानात प्रगती झाली. उद्योगधंदे वाढीला चालना मिळाली. नवे नवे शोध लावण्यास या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ लागला आणि नकळत एक फायदा कुटुंबाला सुद्धा झाला आणि तो म्हणजे दुरावलेली माणसं, कामानिमित्त दूर असलेले मित्र, नातेवाईक हे जरी शारीरिकदृष्ट्या दूर असले तरी काही अंशी जवळ आली. आभासी पद्धतीने वेळ ठरवून प्रसंगानुरूप समोरासमोर एकमेकांना दिसून बोलण्याचे समाधान यात मिळत गेले. एखाद्या मंगलप्रसंगी जणू सहभागच आहे असे समाधान होत असल्याने वरच्यावर कुटुंब जवळ आल्याचे दिसू लागले. एकावेळी 5-6 जण देखील कॉन्फरन्स कॉल लावून समोरासमोर दिसू लागली आणि कुटुंब एकत्र आल्याचा आभासी स्वाद सगळेच घेऊ लागले आणि मग यातूनच प्रेम वृद्धिंगत होऊ लागले. पण कुठंतरी असं वाटतं की हे प्रेम प्रत्यक्ष अनुभवण्यात किती आनंद असतो. तेव्हा वर्षातून 3-4 वेळा तरी आपण आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायला हवा. एकमेकांच्या मतांचा आदर करून काही गोष्टी सर्व मिळून हाताळायला हव्या. काही निर्णय सर्व मिळून घेऊन ते काम पूर्णत्वाला नेण्यातला आनंद हा फार मोठा असतो. तो मिळवावा. करिअर आणि पैसा यासोबत कुटुंबालाही तेवढं स्थान द्या. कधीतरी सर्व मिळून ट्रिपला जाऊन निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटावा. एक नवी ऊर्जा आणि उत्साह आपल्याला नक्कीच मिळेल. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही साने गुरुजींची प्रार्थना लहानपणापासून आपल्या मनावर बिंबलेली आहे. याचे जिवंत उदाहरण आपण कोरोना काळात घेतले आणि सर्वांनीच अनुभवले सुद्धा. डॉक्टर, परिचारिका, पोलीस शिवाय कोरोना असूनही आपापले काम चोखपणे करणारे इतर सर्वच कोविड योद्धे आपापल्या कुटुंब

0: कुटुंबातला एक घटक आहे याप्रमाणे एकमेकांची काळजी घेत होते. वसुधैव कुटुंबकम ही आपली संस्कृती आपल्याला या काळात अनुभवता आली ती या सोशल मीडियामुळेच. त्यावेळी अनेक संस्था पुढे होऊन अनेक लोकांना मदत करत होत्या. यात खाण्यापिण्याच्या वस्तू, गरजेच्या गोष्टी या सगळ्यांचा भाग होता आणि सगळ्यांचं जीवन सुखावह होण्यासाठी प्रत्येकाची धडपड होती, तेही घरात राहून. आणि त्यावेळी कामी आला तो हा सोशल मीडिया. लॉकडाऊन असल्यामुळे माणसं घरातच थांबली आणि यामुळे पुन्हा कुटुंबाचं महत्त्व त्यांना कळू लागलं. सामान्यातल्या सामान्यांच्या हातात सोशल मीडियाचा वापर आल्याने प्रगतीच्या कक्षा रुंदावल्या. त्यांच्यापर्यंत धार्मिक, अंधश्रद्धा निर्मूलन, वन्यजीव संवर्धन, वृक्षारोपण, आरोग्याविषयीची जागरूकता, नैसर्गिक संपत्ती वापरण्याबद्दलची जागरूकता जी असते ती कळली. आर्थिक बाजू भक्कम करण्याचे उपाय सुद्धा या मीडियामुळेच कळले. या गोष्टीची एका माणसापासून दुसऱ्या माणसापर्यंत, दुसऱ्याकडून तिसऱ्यापर्यंत पोहोचत एक छानशी मोठी साखळी तयार होऊन सारे कुटुंबाचाच एक भाग आहे ही जागरूकता करत आहे असे वाटते. जे जे आपण असी ठावे ते सकळ असी सांगावे, शहाणे करू न सोडावे सकळ जन. होय श्रोते हो, या गोष्टीचा प्रत्यय आपल्याला यायला लागला. माणसाने माणसाच्या जवळ येणं, आपापसातले विचार समजून घेणं, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करणं, तसेच केवळ आणि केवळ स्वतःचे कुटुंब हा विचार न करता जाती धर्माच्या भिंती ह्या ओलांडून गाव, तालुका, जिल्हा, राष्ट्र, देश यांची क्रमाक्रमाने आपल्याला कशी प्रगती करता येईल हा विचार या मीडियामुळे रुजण्यास मदत होऊ लागली. श्रोते हो, साक्षरता अभियान राबवत समाजातील तळागाळात जाऊन त्या कुटुंबांना सर्वांमध्ये सामावून घेण्यासाठी सुद्धा या मीडियाचा उपयोग झाला. येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा आधीच अंदाज आल्याने लोकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करणं हे सुद्धा संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतल्याचं एक उदाहरण म्हणता येईल. रंजल्या गांजल्यास मदत करणं, व्याख्यानं, प्रवचनं, कीर्तनं यातून माणसाला शांती आणि अहिंसेचा मार्ग दाखवण्याचं काम देखील मीडियाच्या माध्यमातून होऊ लागले. थोडक्यात सांगायचं तर माणूस माणसाशी माणसाप्रमाणे वागायला शिकला. सर्वांशी हसतमुख राहा, इतरांना मदत करा, गरजेच्या वेळी त्यांची सुद्धा मदत घ्या, चांगल्या गुणांची प्रशंसा करा, चांगल्या गोष्टींचे वाचन करून ते शेअर करा, दोन लोकांमधील संघर्ष सामंजस्याने सोडवण्यास सुद्धा मदत करा. आपली चूक असेल तर ती प्रामाणिकपणे मान्य करा. या छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकाने जर पाळल्या आणि आपलं कुटुंब समृद्ध केलं तर आपल्या आजूबाजूच्या माणसांना सुद्धा यात सामावून घेता येईल. या गोष्टीची 15 मे कुटुंब दिवस आठवण करून देतो. शेवटी हेच म्हणावेसे वाटते, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती लाभो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. होय मंडळी, ज्ञानेश्वरांचीच ही ओवी, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. आणि मग या आजच्या दिनी आपण सर्व मिळून प्रार्थना करूया. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असा दे, देवरची असा दे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे, मतभेद नसू दे, देवरची असा दे, देवरची असा दे. हे जर आपण श्रद्धांनी पाळलं श्रोते हो, तर जागतिक कुटुंब दिवस खऱ्या अर्थाने आपण साजरा करतो हे होईल. आणि प्रत्येकाने हा जागतिक कुटुंब दिवस आपुलकीने यासाठी साजरा करायला काहीच हरकत नाही. धन्यवाद.
1: श्रोते हो, 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त कुटुंबात हवी सहनशीलता याविषयी सुचिता नेवे यांचं भाषण आपण ऐकलं. प्रासंगिक हा कार्यक्रम आपण ऐकत आहात.

प्रासंगिक माहिती, मनोरंजन आणि घटनांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सकाळचे 9:45 झाली आहेत. जैन झी उत्सव तरुणाईचा हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. सुरुवातीला धुरंधर या चित्रपटातलं गीत, गायक कलाकार अरिजित सिंग.

0: नमस्कार सर
1: नमस्कार।
0: दीपक जाधव मावळ तालुका जिल्हा बुलढाण्यातून बोलतो सर.
1: हाँ बोला दीपक जी,
0: आजच्या कार्यक्रमामध्ये लावणी ऐकायची सर, एक
1: कुठली लावणी ऐकायची आज सांगा ना।
0: चित्रपट आहे एक होता विदूषक आणि लावणीची बोल आहे लाल पैठणी रंग माझ्या चोळीला.

0: मी सुरेश रामू साबळे बोलतोय.
1: हा बोला सुरेश जी.
0: हा मुक्काम तमनगर तालुका कागज जिल्हा कोल्हापूर इथून बोलतोय.
1: वा वा छान, बोला ना बोला.
0: तर आज मला एक गीत ऐकायचं होत आणि ते गीत ऐकण्यापाठीमागे एक कारण सांगतो तुम्हाला आधी.
1: हो सांगा ना सांगा.
0: हा आमच्या शेजारच्या एक जवळच्या वहिनी आहेत आणि त्यांचं आमचं एक जवळचं नाते आहे आणि त्यानुसार त्या वहिनींचा दिनांक 16/5/2026 रोजी 21वा लग्नाचा वाढदिवस येत आहे 19वा आणि त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मला एक गीत द्यायचं आहे दादा.
1: सांगा ना सांगा.
0: तर त्यांचे पहिला मी नाव घेतो तो अलका दयानंद साळवी मुक्काम तमनगर तालुका कागल जिल्हा कोल्हापूर आणि या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी माझे काही मित्र अशी मित्र आहेत तो अनिता राऊत भांडिष्टे कमनोर सुद्रेशिकांत शिरोळकर रांगोळी तो लता राजाराम चव्हाण सांगली आणि तो तारिका संभाजी सुतार गणेशवाडी आणि तो छाया तानाजी चौगले उजळाईवाडी आणि त्यांच्या परिवारातील सदस्य आहेत दादा प्राची संदेश व सौ शुभांगी सुनील साळवी सौ नंदा सुरेश साळवी सौ तेजस्विनी सहदेव तेजस्विनी सुखदेव साळवी सौ दीपा सहदेव साळवी आणि त्यांचे एक मैत्रीण आहेत सौ रेशमा दयानंद तिप्पे आणि सौ अस्मिता गजानन लोहार आणि सौ आशा अंकुश

0: गोऱ्यांनी चौ किशोरी दत्ता गोऱ्यांनी चौ मेघा सुभाष सातवेकर या सर्वांना हे दादा गीत ऐकायचं गीत असं आहे एकापक्ष एक या ते प्रसंग गीत आहे. गीत आहे शांताराम नांदगावकर संगीत अरुण पोडवाल आणि गायक आहेत सुरेश वाडकर अनुपमा देशपांडे आणि गीताचे बोल आहेत रूपवती गुणवती बायको माझी प्यारी किती जीवाला या माझी बायको प्यारी किती. हे गीत दादा
1: चालेल ऐकूया आपण गीत.
0: आपलं नाव काय दादा?
1: आम्ही नरेंद्र कुमार ठाकूर.
0: नरेंद्र कुमार ठाकूर का?
1: हो हो.

0: प्रेमाचं नाटक चांगलं ओळखणे मी. माझ्यावर तुझं मुळीच प्रेम नाहीये.
1: अगं तुझ्यावरच्या माझ्या प्रेमात शक्ती तर आहेच पण भक्ती सुद्धा आहे.

0: काय झालं?
1: लग्न आधीच्या माझ्या वाढदिवसाला मला सिनेमाला घेऊन गेला होतास.
0: गेला होतो.
1: सुंदर साडी आणून दिली होतीस.
0: दिली होती.
1: बागेत फिरायला घेऊन गेला होतास.
0: गेला होतो.
1: हॉटेलात जेवायला नेलं होतं.
0: नेलं होतं.
1: मग आता काय झालं?
0: काय झालं
1: मलाच विचारतोस.
0: डोंट वरी, आज मी तुला माझ्या हाताने जेवायला करून घालीन. नो टेन्शन. अटेन्शन अबाउट टर्न टू किचन.

0: मध्यम लहरी 311.5 मीटर अर्थात 963 किलोहर्ट्स वर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आमचं प्रसारण आता आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही ऐकू शकतात. श्रोते हो, फॉलो करा आकाशवाणी जळगावच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला. तसंच सबस्क्राईब करा आकाशवाणी जळगावच्या युट्यूब चॅनलला आणि आनंद घ्या मनपसंद कार्यक्रमांचा. आकाशवाणी जळगाव.
1: नमस्कार सर.
2: नमस्कार
1: जी. काराम गोविंद तालुका जिल्हा जालना. कसे आहे सर?
2: अतिशय व्यवस्थित. तुम्ही कसे आहात सीताराम?
1: हा मी पण छान आहे. आता शिमला मिरची लावलेली आहे.
2: क्या बात आहे. अच्छा, उन्हासाठी काय करता तुम्ही?
1: उन्हामध्ये काय रुमाल आहे आणि जाऊन पोषायचे.
2: अच्छा, मग त्याच्यापेक्षा सकाळी लवकर कामाला जायचं ना शेतात? म्हणजे उन्हाचा त्रास नाही होणार. सांगा कुठलं गीत ऐकायचं
1: आहे?
2: चालेल. ओके ओके,
1: धन्यवाद सर.

0: नमस्कार सर,
1: नमस्कार। हाँ
0: मी अभिमान साबळे पाटे,
1: बोला
0: मुक्काम पोस्ट पिंपरखेड तालुका वडवणी जिल्हा बीडीतून बोलतो.
1: बोला ना बोला।
0: सध्या लग्न सरायची धामधूम आहे.

0: हो ना हो ना।
1: या निमित्त एक गीत ऐकायचं होतं, नवीन पोपट हा
0: चालेल
1: लागला मिठू मिठू बोलायला.
0: चालेल, ऐकूया आपण।
1: धन्यवाद सर.

0: हॅलो, नमस्कार.
1: हो नमस्कार, बोला.
0: मी बाळको पाटील बोलतोय
1: हा
0: नाशिक वरून,
1: बोला.
0: आकाशवाणी जळगाव.
1: हो
0: मला एक गाणं द्यायचं होतं.
1: हा

0: नमस्कार ठाकूर सर.
1: नमस्कार.
0: राणा नळणी तालुका भोकरदन जिल्हा जालना इथून सरजी बोलतो सर.
1: बोला.
0: आज एक गीत ऐकायचं होतं मला.
1: सांगा ना.
0: चित्रपट आहे आशिकी.
1: बर.
0: आणि त्यातलं गीत आहे बघ सासूची जरुरत है जैसी.

0: 4.
1: हॅलो, आकाशवाणी हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात. श्रोत्यांशी संवाद साधला होता. नरेंद्र कुमार ठाकूर यांनी, तांत्रिक सहाय्य नंदकिशोर वाघमारे यांचं होतं. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे.

श्रोते हो, जिल्ह्यात तापमान 44 अंशापर्यंत पोहोचल्याने हीट स्ट्रोक तसेच डिहायड्रेशन टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि डोक्याचे संरक्षण करावे. शेतकरी बांधवांनी शेतीची कामे सकाळी आणि संध्याकाळी करावी. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. जनहितार्थ प्रसारित आकाशवाणी जळगाव.

श्रोते हो, कधीकधी सूर्याची कोवळी किरणं प्रेमाच्या भावना अधिक सुंदर बनवतात. उन्हाच्या प्रकाशात नात्यांना एक वेगळी उब मिळते. सुंदर निसर्ग, मनमोहक दृश्य आणि प्रेमाची हळूवार जाणीव यांचा अप्रतिम मिलाप असलेलं शाहरुख आणि काजोलवर चित्रित झालेलं कभी खुशी कभी गम या चित्रपटातील गीत आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. तर चला, प्रेमाच्या उन्हाळी रंगात रंगून जाऊया या गीतासोबत.

श्रोते हो, उन्हाळा म्हटलं की आठवतात त्या बालपणीच्या सुट्ट्या, मामाचं गाव, आंब्यांच्या बागा आणि खिडकीतून बाहेर पाहत केलेला प्रवास. उन्हाच्या दिवसांमध्ये हे मनात आनंद आणि उत्साह भरून टाकणारं हे मराठी गीत बालपणीच्या गोड आठवणींना उजाळा देतं. तर चला, लहानपणीच्या त्या सुंदर दिवसात पुन्हा एकदा हरून जाऊया ह्या गीतासोबत.

श्रोते हो, कडक ऊन असलं की आपल्याला नकळत गारवा शोधावासा वाटतो. डोंगर, हिरवळ, थंड वारा आणि निसर्गाच्या सानिध्यात मन अगदी प्रसन्न होतं. रोजा चित्रपटातील हे हसी वादिया हे गीत म्हणजे जणू उन्हाच्या कडक झळांमधून गार वाऱ्याची एक सुखद झुळूकच. मनाला शांत करणारा आणि निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाणारा हा सुरेल अनुभव. तर चला, मनाला गारवा देणारं हे सुंदर गीत ऐकूया.

श्रुतेहो सत्या सूर्य आगवत आहे. दुपारच्या वेळेस रस्त्यांवरची वर्दळ कमी झालेली दिसते. झाडांच्या सावलीचा आसरा, गार पाण्याचा घोट, थंड वाऱ्याची एक चुडूक, या सगळ्यांची किंमत उन्हाळ्यात अधिक जाणवते. पण श्रुतेहो, उन्हाळा फक्त तापदायक नसतो, तो आपल्याला सहनशीलता शिकवतो, कठीण परिस्थितीही पुढे जात राहण्याची प्रेरणा देतो. श्रुतेहो, आता आपण जे गीत ऐकणार आहोत ते गीत आपल्याला आठवण करून देतं की कितीही उष्णता असली, कितीही कठीण प्रसंग असले, तरी आशा, संयम आणि सकारात्मकता कायम ठेवायची. कारण प्रत्येक कडक उन्हानंतर गार सावली आपली वाट पाहत असते, आणि प्रत्येक कठीण क्षणानंतर आनंदाचे दिवसही येतातच. तर चला श्रोत्यांनो, ऐकूया मनाला उभारी देणारं, आशावादाचं संदेश देणारं हे सुंदर गीत.

श्रोतेहो, ऊन कितीही कडक असलं तरी संगीत मनाला नेहमीच गारवा देतं. उन्हाळा म्हणजे केवळ वाढतं तापमान नाही, तर तो आहे आठवणींचा ऋतू, संयमाचा ऋतू आणि छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद शोधायला शिकवणारा ऋतू. तर श्रोतेहो, यासोबतच गाता रहे मेरा दिल हा हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विषयासह. तोपर्यंत कडक उन्हात स्वतःची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या आणि आनंदी रहा. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळच्या 11:30 झाली आहेत. आता नाट्यसंगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेली काही नाट्यपदं आपण ऐकणार आहात. सुरुवातीला शाकुंतल या नाटकातलं नाट्यपद, रचना गोविंद बल्लाळ देवल यांची.

हे बंध रेशमाचे या नाटकातलं नाट्यपद आपण ऐकलं. पदरचना शांता शेळके यांची होती. संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी. श्रोते हो नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आज डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेली काही पदं आपण ऐकत आहात. यानंतर कट्यार काळजात घुसली या नाटकातील नाट्यपद, पदरचना पुरुषोत्तम दारव्हेकर यांची, संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी.

मेघ मल्हार या नाटकातील नाट्यपद आपण ऐकलं. पदरचना विद्याधर गोखले यांची होती. गायक कलाकार डॉक्टर वसंतराव देशपांडे.

नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर संशय कल्लोळ या नाटकातील नाट्यपद, पदरचना गोविंद बल्लाळ देवल यांची, गायक कलाकार डॉक्टर वसंतराव देशपांडे

0: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन. 4,000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंट ने जिंका लाइफ ची प्रत्येक टूर्नामेंट.
1: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
2: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.
3: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
4: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
3: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 8600 2021.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पदरचना आपण ऐकलीत. गायक कलाकार डॉक्टर वसंतराव देशपांडे. नाटक संन्यस्त खडक. नाट्यसंगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर संशय कल्लोळ या नाटकातील नाट्यपद, पदरचना गोविंद बल्लाळ देवल यांची, गायक कलाकार डॉक्टर वसंतराव देशपांडे.

नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आज डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेली काही नाट्यपदं आपण ऐकलीत. कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 300° 5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतात. आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आता सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला भगिनींसाठी कार्यक्रम वनिता मंडळा.

0: मैत्रिणींना नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, सजग जगणं म्हणजे काय असं जर कुणाला विचारलं तर विचारपूर्वक जगण्याची शैली असं उत्तर प्रामुख्याने प्रत्येकाकडून येईल. मग त्यात तुमचं वागणं, बोलणं, आहार, आरोग्य ह्या सगळ्याच गोष्टी येतात. अलीकडे आपण सगळेच आरोग्याविषयी अत्यंत जागरूक झालो आहोत, कारण आरोग्य संपन्न जर तुम्ही असाल तरच आयुष्य नीट जगता येतं. शारीरिक स्वास्थ्य जेवढं महत्वाचं असतं तेवढंच मानसिक स्वास्थ्यही महत्वाचं असतं, किंबहुना ते जास्तच महत्वाचं असतं असंही आपण म्हणू. या विषयावर मोकळेपणाने अलीकडे संवादही साधला जात आहे आणि यासाठी अनेक मार्ग किंवा अनेक पद्धती सुद्धा उपलब्ध आहेत. त्यातलीच एक नाविन्यपूर्ण पद्धत म्हणजे माइंड योग, अर्थात मनाचा योग. आपल्या एकूणच आरोग्यासाठी योग किती महत्वाचा आहे हे आता संपूर्ण जगाला कळलंय. खरं तर ही एक उत्कृष्ट देणगी भारताने सर्वांना दिली आहे. मग आता माइंड योग म्हणजे नेमकं काय आणि तो किती महत्वाचा आहे याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत माइंड योग फॉर इमोशनल हेल्थ अँड सक्सेसच्या संस्थापक रुपाली पाटील. रुपालीताई या सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, तसंच सर्टिफाईड हॅपीनेस कोच आणि सर्टिफाईड मेडिटेशन अँड मॅनिफेस्टेशन एक्सपर्ट आहेत. 9 वर्ष त्यांनी एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी केली. नोकरी दरम्यान स्वतःला आलेल्या मानसिक तणावातूनच त्या माइंड योगकडे वळल्या आणि सखोल अभ्यास करून माइंड योग त्यांनी डिझाईन पण केलं. गेली 8 वर्ष त्या याविषयी अनेकांना मार्गदर्शन करत आहेत. आपणही आज त्यांच्याकडून याबद्दल जाणून घेणार आहोत. रुपालीताई नमस्कार आणि स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार अर्चनाताई आणि थँक्यू सो मच, इतकं छान इंट्रोडक्शन तुम्ही दिलंय माझं.
0: पहिलाच प्रश्न मला असं मनात सारखा येतो की योग आणि माइंड योग यामध्ये नेमका काय फरक आहे आणि माइंड योगची सुरुवात कशी झाली?
1: आपण शारीरिक आरोग्याबद्दल सजग आहोत बरोबर. रोज योगा करणं, वॉकला जाणं, थोडंसं डाएट व्यवस्थित खाणं याविषयी आपण सजग आहोत, किंवा शरीराचं वजन कमी झालं पाहिजे याबद्दल सगळे अगदी अवेअर आहेत. पण मग शरीरासाठी तुम्ही हे करताय तर तुम्ही कधी हा विचार केलाय का की आपण मनासाठी, भावनिक आरोग्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी काय करतो?
0: बरोबर.
1: मनावर नाही का वजन तुमच्या? जुन्या आठवणी, एखादा स्ट्रेस, टेन्शन, अति विचार कुठल्याही गोष्टीचा, हे सगळं तुमच्या मनावर वजन आहे बरोबर. मग ते कसं तुम्ही घालवणार? घालवलंय कधी ते वजन कमी करायचा विचार केलाय? हा शब्द सुद्धा बऱ्याच जणांना पहिल्यांदा कळला असेल की याच्या मनावर सुद्धा वजन असतं.
0: ओझ, आपण
1: ओझ ज्याला म्हणतो. हो हो, अगदी ओझ ज्याला म्हणतो मनावरचं. तर हे ओझ कमी करण्यासाठी जी ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, वरीज या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा कमी केल्या गेल्या पाहिजेत. जसा योगा शरीरासाठी आपण रोज करतो, तसंच मनाला हेल्दी ठेवण्यासाठी, मनावरचं ओझ कमी करण्यासाठी सुद्धा रोज एक्सरसाइज किंवा त्याला आपण टेक्निक्स म्हणतो. आता मनासाठी काही आपण फिजिकल एक्सरसाइज नाही करणार आहोत, काही टेक्निक्स असतात की जर एन्झायटी असेल तर काय केलं पाहिजे, ओव्हर थिंकिंग होतीये तर काय केलं पाहिजे. सो त्या गोष्टी तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: बर,
1: म्हणजे तुमचं मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी माइंड योगा.
0: बर, म्हणजे ही संकल्पना खरंच खूप छान आहे. हिलिंगसाठी तुमच्याकडे अनेक जण येत असतील,
1: हो,
0: मग त्यांना नेमका कोणत्या समस्या असतात, प्रश्न असतात जे तुम्हाला दिसतात?
1: आजकाल मी बघतीये की मायग्रेन, एन्झायटी, बीपी, थायरॉइड हे इश्यूज, म्हणजे दिवसातून 4-5-6 कॉल्स तर मला हे असेच असतात. खूप स्ट्रेस जेंट्स मध्ये किंवा शोल्डर पेन या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे सगळे ऍक्च्युली सायकोसोमॅटिक इश्यूज आहेत.
0: बर,
1: सायकोसोमॅटिक म्हणजे ऍक्च्युली एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर पर्सन जो आहे तो काही शोल्डरवर ओझं घेऊन

0: नाही करते मग त्याचं शोल्डर पेन का होत आहे.
1: ओके
0: बरोबर. तर तुम्ही जो स्ट्रेस घेताय, तुम्ही जी निगेटिव्हिटी किंवा जे टेन्शन मनामध्ये कॅरी करतायत, मग ते तुमच्या फॅमिलीचं असू शकतं, घराचं कुठलंही असू शकतं, किंवा लहानपणापासून कुठल्या जिम्मेदारीवर तुम्ही जगत आलेला आहात, की त्यामुळे काय होतं, हे विचार इतके जास्त होतात की आपल्या शरीरात लिटरली निगेटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात. तसंच आपण ज्याला हॉर्मोन्स म्हणत असतो, वेगवेगळे श्राव श्रवत असतात, एक चांगले श्राव पण असतात, आनंदी असलो की पॉझिटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात, आणि स्ट्रेसमध्ये असलो की निगेटिव्ह केमिकल्स आपल्या शरीरात सिक्रेट होतात, आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत. मग हे केमिकल्स कुठे जातील, ते जातात तुमच्या त्या बॉडी पार्टवर अफेक्ट करतात. ज्यांचं शोल्डर पेन होत आहे, ते श्राव त्यांच्या त्या शोल्डर मध्ये जमा झाले आणि तिथं त्यांचं ओझं क्रिएट व्हायला सुरुवात झाली, आणि म्हणून त्यांना शोल्डर पेन, यालाच सायकोसोमॅटिक म्हणतात, की जे तुमच्या विचारांनी मेंटल आणि इमोशनली तुम्ही इम्बॅलेन्स झालेला आहात, म्हणून तुमच्या शरीरात हे केमिकल्स सिक्रेट होत गेलेत, आणि म्हणून हे आजार. ब्लड प्रेशर तेच आहे. ब्लड प्रेशर हा इश्यू नाहीये, इश्यू हा आहे की तुम्ही कसे विचार करतायत, किती कॅरी करतायत, आणि किती त्या गोष्टीचं टेन्शन घेत आहेत, आणि इतकं टेन्शन घेतलं की ते ब्लड मध्ये टेन्शन जायला लागलं, इतकं टेन्शन घेतलं की ते केमिकल्स तुमच्या शोल्डर मध्ये जमा व्हायला सुरुवात झाली, इतकं जमा झालं की ते तुमच्या घशात जाऊन स्ट्रक झालं, आणि मग तुम्हाला थायरॉइडचे इश्यूज सुरू झाले, ते डोक्यात जाऊन बसले की मायग्रेन. खूप मी आजकाल ऐकते ना की रुपाली रोज गोळी खाल्ल्याशिवाय मला आराम मिळत नाही. तर मायग्रेनसाठी गोळीची गरजच नाहीये. तुम्ही एकदा माइंड योगा करायला घेतलं की मॅक्सिमम 8 दिवसात तुमचा मायग्रेन बरा होतो विदाउट गोळ्या.
1: अरे वा,
0: हो
1: छान. आता मनाचे म्हणजे ते भावनिक आहे,
0: बरोबर,
1: मग त्यासाठी पण तुम्हाला काहीतरी ध्यान करणं किंवा असं ह्या गोष्टी असतील ना त्याच्यात?
0: नक्कीच, अगदी अगदी बरोबर.
1: ध्यान करणं किंवा असं ह्या गोष्टी असतील ना त्याच्यात? नक्कीच,
0: अगदी अगदी बरोबर. सो त्यामध्ये जसं मी तुम्हाला मगाशी म्हटले की जशी निगेटिव्हिटी आहे ना, निगेटिव्हिटी ऍक्च्युली रॉंग आहे असं मी म्हणणार नाही, ह्युमन टेंडन्सी आहे. तशीच वर्षानुवर्ष आपण आईला तसं बघितलं टेन्शन घेताना, बाबांना बघितलं निगेटिव्ह विचार करताना बोलताना, सोसायटी तशीच आहे, बरोबर. त्यामुळे काय होतं, निगेटिव्हिटी आपल्या मनात जमत जाते, आपल्या बोलण्यातून सुद्धा निगेटिव्हिटीच जाते. ओके, तर हे बघा, इथं ना आपल्या मनाचं आणि ब्रेनचं कनेक्शन आहे. तुम्ही जे शब्द सारखे सारखे रिपीट करतात, तुमचं ब्रेन त्याला खरं मानायला सुरुवात करतो. तुम्ही जर म्हटलात की मला दुखतंय, मला त्रास आहे, माझ्या आयुष्यात खूप टेन्शन आहे, तर तुमचा ब्रेन नेहमी टेन्शनच शोधत राहतो आणि तुम्ही टेन्शनच अट्रॅक्ट कर घेता,
1: बरोबर.
0: मग यावर आपल्याला माइंड योगाची टेक्निक्स असतात की आपल्याला हे थॉट रिप्लेस करायचे असतात. थॉट रिप्लेस करण्याच्या टेक्निक्स आहेत, त्या आपण त्यामध्ये शिकतो आणि ते करणं गरजेचं आहे. थॉट रिप्लेस करणं म्हणजे काय, की सी, सिच्युएशन तर बदलत नाही, पण त्या सिच्युएशन साठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात,
1: बरोबर,
0: ते महत्वाचं आहे. हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात. म्हणजे काय, की अरे मला नेहमीच हा त्रास आहे ग, माझं आयुष्य सहज नाहीच आहे, मला खूप त्रास आहे माझ्या आयुष्यात, किंवा हे माझ्यासोबतच का घडतंय. जर तुम्ही हाच विचार करत बसलात ना, तर तुमचा ब्रेन निगेटिव्ह गोष्टीच अट्रॅक्ट करत राहील, कारण तुम्ही सतत तो विचार करताय,
1: बरोबर.
0: तर मग त्या सिच्युएशनला आपल्याला बदलता येत नाही. पण मग इंटरप्रिटेशन म्हणजे काय, की ही सिच्युएशन मला काय शिकवतीये, किंवा मी किती स्ट्रॉंग होणार या सिच्युएशन मध्ये, हा जर अँगल तुम्ही दिलात, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात, की हा अँगल कसा द्यायचा. अँगल बदलला की आपल्याला ऑटोमॅटिक बेटर फील होतं, म्हणजे तो स्ट्रेसमुळे जे निगेटिव्ह केमिकल सिक्रेट होणार होते, त्याला तुम्ही चेंज करून अगदी न्यूट्रल तरी आणला, अगदी पॉझिटिव्ह आनंद नाही वाटत आहे तुम्हाला, पण तुम्ही न्यूट्रलवर तर आलात, म्हणजे ऍटलिस्ट ते निगेटिव्ह केमिकल सिक्रेट नाही झाले,
1: बरोबर. नकारात्मक विचार तुमच्यात यायला लागले की तुमचा मेंदू पण त्याच गोष्टी कॅच करायला लागतो, आणि मग त्यातूनच तुमचं सगळं, मग अलीकडे तर डिप्रेशन म्हणा, फ्रस्ट्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वाढत चालल्यात, की तुम्ही तो ताण कसा स्वीकारता यावर ते सगळं अवलंबून असतं,
0: बरोबर
1: बरोबर. ह्यासाठी तुम्हाला इमोशनल स्ट्रेंथ तुमची वाढवणं खूप आवश्यक असतं. मग ती वाढवण्यासाठी कशी सुरुवात आणि कुठून करायची?
0: अगदी महत्वाचा हा प्रश्न आहे, कारण इथूनच सुरुवात होते खरी तर, की इमोशनल स्ट्रेंथ म्हणजे काय, किंवा ती कुठून सुरुवात करायची रुपाली, है ना. आधी अवेअरनेस, म्हणजे कळलं पाहिजे की मला काय होत आहे.
1: गुड,
0: म्हणजे शॉर्ट मध्ये मी सांगेल की तुमच्या भावनांना, इमोशन्सला तुम्हाला नाव देता आलं पाहिजे.
1: बर,
0: आपल्याला काय माहिती असतं, मला वाईट वाटलं एवढं एकच कळतं, किंवा मला काय होतंय मला कळत
1: नाही,
0: त्रास होतोय, अनइझी होतंय, मी पडले आणि मला लागलं, तर मी आईला सांगेल तरी की अगं आई मला इथं लागलं, किंवा गुडघ्याला खरचटलं, पण

0: जे होतंय ना ते सांगता येत नाही, कळत नाही. सो ते ओळखा आधी की तुम्हाला काय होतंय, आणि काय होतंय म्हणजे तुम्हाला राग येतोय का एखाद्या सिच्युएशनचा, म्हणजे त्या भावनांना तुम्ही नावं द्यायला शिका की मला दुःख वाटतंय का, फिअर आहे का, भीती आहे का कुठल्या गोष्टीची,
1: बरोबर
0: आहे ना. सेकंड स्टेप आहे एक्सेप्टन्स. मी स्वीकारलं की हो मला राग आला ह्या गोष्टीवर, नथिंग रॉंग इन दॅट. ह्युमन माइंड आहे, इमोशन्स दिले आहेत, जसे पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत तसे निगेटिव्ह इमोशन्स पण आहेत, तर त्याला एक्सेप्ट करा. आपण जनरली ना त्यांना दाबतो किंवा इग्नोर करतो. तर पहिल्यांदा अवेअरनेस गरजेचं आहे, त्याला नावं द्या, आणि दुसरी स्टेप त्याला एक्सेप्ट करा. सो अवेअरनेस एक्सेप्टन्स हे महत्वाचं आहे,
1: हीच सुरुवात असं म्हणायला हरकत,
0: सुरुवात आपली असली पाहिजे. आणि मग पुढच्या स्टेप्स येतात हिलिंग. एक्सेप्टन्स जर तुम्ही केलं नाही तर हिलिंगच होणार नाही. म्हणजे तुम्ही जर सांगितलं नाही की मला पोट दुखत आहे तर ते हील कसं होणार, कसं कळेल,
1: औषध
0: कसं देणार ना. सो यामध्ये आपण काय करू शकतो की कळलं की एक्सेप्टन्स पण आला, मग आता हील कसं करायचं. सो जसं मी मगाशी म्हटले, थॉट रिप्लेसमेंट, ओके, ते तुम्ही एक करू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, रोज 2 मिनिट किंवा 5 मिनिट एका जागी शांत बसून आहे ना, तुमच्या मनात काय चाललंय ते ऑब्झर्व करा. कसं करायचं, आपला मोबाईल आजकाल आहेच ना, अलार्म सेट करा. 2 मिनिटाचा जरी असेल तरी चालेल, मग त्या 2 मिनिटात कोणी आवाज दिला इकडे तिकडे लक्ष देऊ नका, अलार्म सेट करा, त्याला इथं ठेवा, आणि डोळे बंद करून लिटरली तुमचं शरीर स्कॅन करा. की माझ्या डोक्यात मला ताण फील होतोय का, माझ्या छातीत मला ताण फील होतोय का, माझ्या कुठल्या बॉडी पार्ट मध्ये मला ताण फील होतोय, तो फील करा. आणि श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत हा ताण मी रिलीज करायचा प्रयत्न करते. सी पहिल्यांदाच तुम्हाला रिलीज करता येईल असं नाही, म्हणून अगदी उदास की व्हायची पण गरज नाहीये. नंतर नंतर तुम्हाला ते जमायला सुरुवात होते. मग 2 मिनिटाचं तुम्ही 5 मिनिटही करायला लागणार, तुम्हाला छान वाटेल की अरे मला छान वाटतंय, म्हणजे रिलीजच करायचं होतं की बस एवढंच तुम्ही करायला घेतलंस सुरुवात.
1: खूपच सुंदर गोष्ट सांगितली आणि ही इतकी सोपी आहे.
0: हो
1: म्हणजे म्हटलं तर सोपी आहे,
0: हो,
1: पण यातनं शिकायचं. जसं तुम्ही म्हणालात की एक सुरुवात प्रयत्न नक्की करायला पाहिजेत, सकारात्मक विचार करायचा, तर हे सोपंच आहे आणि हे विना खर्च आहे आणि तुम्हाला खूप त्यासाठी टाइम मॅनेजमेंटची गरज नाही, खूप वेळ द्यायचा असे नाहीये.
0: इथं मी अजून ऍड करेल, आपण योगा जो करतो फिजिकल योगा त्याला ऍटलीस्ट अर्धा तास द्यावा लागतो. अर्धा तास मला जिमला जायचंय किंवा अर्धा तास मला वॉकला जायचंय, मे बी माइंड योगासाठी तुम्ही अगदी 2-2 मिनिट जरी दिले तुमच्या कामातूनच द्या. म्हणजे तुम्ही अगदी ऑफिसच्या मीटिंग मध्ये बसलेला असाल,
1: बरोबर,
0: तुम्ही सपोज 5 मिनिट लवकर आला, तुम्ही त्यात 5 मिनिटात सुद्धा माइंड योगा करू शकता की मला या मोमेंटला शांत करायचंय. यामध्ये तुम्ही श्वास घेतला आणि श्वास सोडताना पटकन थोडस तोंडाने जेव्हा आपण श्वास सोडतो ना, सगळेजण करून बघू शकतात जे मला आता ऐकतायत, लांब श्वास घ्यायचा अशा पद्धतीने, श्वास थोडा लांब सोडायचा. मी थोडं शॉर्ट मध्ये सांगितलं आता, जितका श्वास घेतला त्याच्या डबल तुम्ही तोंडाने श्वास सोडा इमिजिएटली. म्हणजे याला आम्ही इमिजिएट हिलिंग असं नाव दिलेलं आहे, क्विक हिलिंग नाव दिलेलं आहे. आता या मोमेंटला जरी तुम्ही स्ट्रेसमध्ये किंवा अनइझी मोडमध्ये असाल, कुठल्याही इमोशनल स्ट्रेससाठी हे बेस्ट सोल्युशन आहे की नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने एक्झेल करा. फक्त लांब एक्झेल करायचं, जितका श्वास घेतलाय त्याच्या डबल एक्झेल करा, इमिजिएट तुम्ही बेटर फील करणार. रोजच्या प्रॅक्टिससाठी जसं मी तुम्हाला म्हटलं की मला जर चेस्टमध्ये अनइझी वाटतंय तर तो श्वास चेस्टमध्ये घ्यायचा प्रयत्न करायचा. जर तुम्हाला वाटतंय की मला डोक्यात अनइझी होतंय, मायग्रेन जसं मी म्हटलं, तर त्या श्वासाला डिरेक्शन द्यायची आपल्या डोक्याकडे. फोकस करा, तुमच्या डोक्याकडे फोकस करा, ऑटोमॅटिक श्वास तिथं जातो आणि एक्झेल करताना तोंडाने करा. सुपर पॉवरफुल टेक्निक आहे आणि अशी होणारी आहे.
1: वा क्या बात है.
0: yes.
1: रुपाली दे, खूप छान तुम्ही सांगताय, अगदी प्रात्यक्षिकांसहित तुम्ही सांगताय. खूप इंटरेस्टिंग टप्प्यावर आपण आलो आहोत आणि आपण महिलांसाठीच्या कार्यक्रमात बोलतोय. एक पहिला प्रश्न जो येतो मनात की आपण सध्या बघतो की साधारणपणे 35 नंतर स्त्रियांना अनेक शारीरिक आजार त्यांना सामोरं जावं लागतंय, अक्षरशः ते आव्हान म्हणून त्यांच्या समोर उभं राहतंय. तर या आव्हानांना सामोरं कसं जायचं आणि त्याच्यात माइंड योग किती मदत करू शकतो.
0: सो सगळ्यात आधी मी तुम्हाला इथं सांगेल, 35 वर्षांपुढील स्त्रिया, तर यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की मैत्रिणींनो, तुम्ही फक्त आई, बायको, सून किंवा मुलगी नाही आहात, तुम्ही एक इंडिव्हिज्युअल पर्सन पण आहात की नाही, एक इमोशनल आणि फिजिकल बिईंग आहात. तुमचं पण दुखणं खुपणं आहेच. सो त्यावर पण फोकस करणं गरजेचं आहे हे असं मनात ठासून घेतलं पाहिजे सगळ्यांनी. आपण काय करतो ना की मी आई आहे, मी बायको आहे, तर मला ह्याच रिस्पॉन्सिबिलिटी
1: आहेत. म्हणजे कुटुंब

0: कुटुंबासाठी वाहून घेणं हेच माझं काम आहे आणि यातच ती जाते, स्वतःकडे बघत नाही. आणि जेव्हा केव्हा तरी काहीतरी कुरकुरायला लागतं शरीर आणि जेव्हा मन अस्वस्थ होतं तोपर्यंत बराच उशीर
1: झालेला असतो. अगदी बरोबर. त्यामुळे तुमचा प्रश्न अगदी महत्वाचा आहे की आत्ताच दिस इज दी राईट टाइम, आत्ताच तुम्ही स्वतःला एक्सेप्ट करा की मी सुद्धा एक इंडिव्हिज्युअल बिईंग आहे आणि मला माझी काळजी घेणं गरजेचं आहे. सी 30-35 वर्षापर्यंत आपलं शरीर थोडं स्ट्रॉंग असतं, म्हणजे ऑटोमॅटिकली ते स्वतःला हील करत असतं. पण 35 वर्षानंतर काय होतं, शरीरामध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होतात. म्हणजे असं समजा की आता माझं घर छोटं होतं, हे ना, नवीन आता फॅमिली वाढल्यावर आपण नाही फर्निचर चेंज करतो, इकडचं तिकडे ठेवलं. सिमिलरली आपल्या शरीरात तसेच हॉर्मोनल चेंजेस होतात. जे आतापर्यंत स्मूथली काम करत होते तर त्याला, जे बऱ्याच बायका ऍक्च्युली याला डिनाईंग मोडमध्ये जातात किंवा नाही मला काही होत नाहीये किंवा ते दाबण्याचा प्रयत्न करतात. दाबण्याची गरजच नाही, प्रत्येकाला होतं. 35 वर्षानंतर हे सगळ्यांनाच होतं, तर ते एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तुमच्या शरीरात सुद्धा वेगळी सेटिंग होते तर तिला एक्सेप्ट करा. मग ह्या पिरियडमध्ये हॉर्मोनल चेंजेस, मूड स्विंग्स, एनर्जी लो होणं, ह्या गोष्टी होतात. तर ह्या गोष्टी एक्सेप्ट करणं महत्वाचं आहे आणि त्यावर सोल्युशन्स, म्हणजे काय की तुम्ही त्याला मेडिटेशन करायला घ्या, माइंड योगा करायला घ्या. माइंड योगा अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही माइंड योगा करायला घेतलात की सगळ्या गोष्टी तुमच्या सुरळीत व्हायला सुरुवात होते. सेल्फ लव्ह, सेल्फ केअर, तुम्हाला दुखतं खुपतंय तर त्यावर काळजी घ्या, त्यावर फोकस करा, इग्नोर करू नका.
0: बरोबर.
1: सो हे खूप महत्वाचं आहे.
0: म्हणजे तुम्ही म्हणाला सेल्फ लव्ह, सेल्फ रिस्पेक्ट आपण तोही घेता येईल. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण स्वतःला इतकं कमी लेखतो आणि सगळ्या कुटुंबासाठी झोकून देताना मी माझं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे पूर्णपणे ती विसरलेली असते स्त्री. तर रुपालीताई, आपण आता हे सगळं बोलतोय की मनाचं आरोग्य जपण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी आपण काय काय करायला हवं किंवा कोणकोणत्या टप्प्यात कसं वागायला हवं, तर मॅनिफेस्टेशन आणि माइंड योग तर हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत, हे त्याचाच भाग आहे काय, म्हणजे काय सांगाल?
1: मॅनिफेस्टेशन असं समजा, माइंड योगा हा मॅनिफेस्टेशनची प्री रिक्विजिट आहे, पहिली स्टेप.
0: ओके.
1: तर मॅनिफेस्टेशन आधी समजून घेऊयात. ओके. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमच्या विश्वासाच्या जोरावर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही अट्रॅक्ट करतात. मॅनिफेस्टेशन मग तुम्हाला पहिल्यांदा विचार येतो की मला हे असं हवं आहे, बिझनेसमध्ये प्रमोशन, बरोबर. हा विचार आपल्या मनात आला, मग त्याच्यावर तुमचा किती विश्वास आहे की मी खरंच प्रमोशन अट्रॅक्ट करू शकते का, बरोबर. सो मन, इमोशन्स आणि विश्वास, तर ह्या तीनही गोष्टी परत कुणाशी रिलेटेड आहेत, मनाशीच रिलेटेड आहेत, बरोबर. म्हणजे काय, जर तुमचं मन हेल्दी नसेल किंवा मन दुःखी असेल तर काय होईल, निगेटिव्ह विचार येतील, निगेटिव्ह इमोशन्स क्रिएट होतील आणि निगेटिव्ह मन, निगेटिव्ह इमोशन्सला कुठून विश्वास येईल, बरोबर. म्हणजे काय की तुम्ही मॅनिफेस्टेशन निगेटिव्ह वेने करतात. आपला ब्रेनला, सबकॉन्शियस माइंडला आहे ना, लॉजिक इलॉजिकल राईट रॉंग हे नाही समजत. तुम्ही काय रिपीटेडली विचार करतायत ते तो खरं मांडतो, सिम्पल, बरोबर. मग जर तुम्ही, आपल्याला मॅनिफेस्टेशन तर आपण चांगलं केलं पाहिजे की नाही, की अरे माझं प्रमोशन व्हायला पाहिजे, माझ्या मुलांना चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत, मी मोठ्या घरात शिफ्ट व्हावं, बरोबर. पण आपण काय विचार करतो की अरे मोठ्या घरात मला शिफ्ट होता येईल की नाही, बिल्डर देईल की नाही, म्हणजे काय,
0: सतत भीती आणि
1: नकारात्मकता, बरोबर. मग आता याच्यावर काम करण्यासाठी माइंड योगा आहे. म्हणजे जर तेव्हा तुम्ही माइंड योगाच्या माध्यमाने मन स्ट्रॉंग केलं, भावना तुमच्या करेक्ट केल्या की ऑटोमॅटिक तुमचे विचार पॉझिटिव्ह होतात, मन शांत होतं, इमोशन्स पॉझिटिव्ह होतात आणि पॉझिटिव्ह मन, पॉझिटिव्ह इमोशन्सवर तुमचा विश्वास, तुमचा कॉन्फिडन्स स्ट्रॉंग होतो आणि मग तुमचं मॅनिफेस्टेशन काम करतं.
0: बरोबर.
1: जनरली काय होतंय आजकाल, बरेच जण काय म्हणतात, काय नाही गुरुपाली, मॅनिफेस्टेशन काही वर्क नाही करत, लॉ ऑफ अट्रॅक्शन फेक आहे किंवा काम नाही करत. इट्स नॉट ट्रू. ते काम का नाही करत आहे, कारण तुम्ही पहिली स्टेपच मिस केली आहे. तुमच्या मनातच निगेटिव्हिटी आहे, म्हणजे ते मेकॅनिकली करताय, तर ते कुठून होईल,
0: साध्य कसं होईल.
1: म्हणून मग मॅनिफेस्टेशन त्या केसमध्ये वर्क होत नाही. त्यामुळे माइंड योगा ही पहिली स्टेप आहे मॅनिफेस्टेशन करण्याच्या आधीची.
0: छान. म्हणजे आधी तुम्ही त्याकडे वळलं पाहिजे, मन स्थिर केलं पाहिजे आणि मग त्यानंतर तुम्ही मॅनिफेस्टेशनकडे वळू शकता आणि मग तिथून तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट्स दिसू शकतात.
1: अगदी 100% दिसतात.
0: ग्रेट ग्रेट, छान. तर मॅनिफेस्टेशन करताना आपण अगदी रोज ज्या करायच्या स्टेप्स असतात, म्हणजे जे टप्पे असतील त्याच्यात, तर ते पार पाडण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो?
1: इथं मी आधी तुम्हाला सांगेल की कुठून मॅनिफेस्टेशन कसं करायला हवं. ओके. सगळ्यात आधी तुम्हाला जे हवंय ते तुम्ही लिहून घ्यायला हवं. आपल्याला वाटतं असं ऐकताना

0: मला समजलंय, मला कळलंय, हो हो उद्यापासून मी हे नक्की करेल. उद्यापर्यंत इतके विचार तुमच्या डोक्यात येऊन जातील की मी काल काय शिकले होते ते तुम्ही मिस कराल. किंवा एखादा शब्द जरी मिस केला तरी सुद्धा मॅनिफेस्टेशनवर फरक पडतो. सिम्पल एक्झाम्पल मी देते की मला आज रात्री झोप लागणारच आहे, पण यामध्ये काय होतं, रात्री झोप लागते, एक तास झोप लागते आणि नंतर परत जाग येते. तर शब्द काय असला पाहिजे, मी आज रात्रभर गाड झोपणारच आहे आणि सकाळी 6 फ्रेश माइंडने उठणारच आहे. बघा हे सेंटेन्स किती महत्वाचं, म्हणजे तो फक्त भर हा शब्द राहून गेला होता ना तरी तुमच्या मनाला ते कळलं नाही. रात्री झोप लागली कारण तुम्ही मॅनिफेस्टेशन करत होतात, पण शब्द तुमचा अर्धच अर्धवट होता. किंवा मला बेस्ट सॅलरीचा बेस्ट लोकेशनचा जॉब मी मिळवणारच आहे, तेव्हा युनिव्हर्सला सुद्धा ते पॉझिटिव्ह मेसेजेस करेक्ट जातात आणि मग तुम्ही व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. त्यामुळे सगळ्यात पहिली पायरी आहे की तुम्ही ते लिहून घेतलं पाहिजे आणि करेक्ट वेने लिहिलं पाहिजे, त्याच्यात निगेटिव्ह शब्द येता कामा नाही.
1: म्हणजे जे तुम्हाला हवंय जसं हवंय ते त्या पद्धतीने तुम्ही लिहून तुमच्या मनावर बिंबवलं
0: हा
1: की ते कुठेतरी वर्क करतं.
0: बरोबर. ते जसं तुम्ही रिपीट करत जातात ना मग ते मनात बिंबलं जातं, लगेचच नाही होत. कारण आज आपण वेगळा विचार करतोय, उद्या 2-4 शब्द बदलतात आपण मनामध्ये ह्या गोष्टी, म्हणून लिहिणं गरजेचं आहे. आणि लिहिल्यानंतर परत वाचा की मी रात्री गाढ झोपणार आहे की रात्रभर मला गाढ झोप येणारच आहे, यातला फरक समजून घ्या आणि मग तुम्ही तुमचे ध्येय तुमचे गोल्स व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. यामध्ये मी क्विक श्रोत्यांना एक टेक्निक पण सांगेल की तुम्ही एखादा गोल कसा अचीव करू शकता. त्यासाठी तुम्ही एक 5-5-5 ही टेक्निक यूज करू शकतात. म्हणजे एखादा गोल तुम्ही लिहिला, किंवा तुम्ही गोल दुसऱ्यांसाठी पण लिहू शकतात की माझा मुलगा मन लावून दररोज अभ्यास करतच आहे. माझा मुलगा अभ्यास करत आहे हे सुद्धा सफिशियंट नाहीये. ओके. तर हा गोल तुम्ही लिहिल्यानंतर सपोज तुम्ही आज लिहून घेतला, उद्या सकाळी उठल्या उठल्या अर्धवट झोपेत तुमच्या मनात पहिले मी रात्री काय गोल लिहिलेला आहे हा विचार तुमच्या मनात आला पाहिजे आणि हा विचार मनातल्या मनात 5 रिपीट करायचा.
1: बर.
0: पूर्ण मन लावून मी आजचा दिवस माझा आनंदात जाणारच आहे, मी प्रत्येक सिच्युएशन कॉन्फिडेंटली हँडल करणारच आहे, हे 5 सकाळी सकाळी अर्धवट झोपेत. तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं अर्धवट झोपेत, तेव्हा मॅनिफेस्टेशन छान काम करतं. म्हणजे आज मला जे श्रोते ऐकतात त्यांनी हा प्रोग्राम आता तुमचा जर दुपारी असेल आणि जर त्यांनी आज दुपारी जरी उद्यासाठीचा जरी गोल त्यांनी लिहिला, उद्याच ते गोल अचीव्ह करून टाकतील. त्यांना अजून इतकी एक्सपर्टी नाहीये, पण जर सेंटेन्स करेक्ट आहे आणि त्यांनी सकाळी सकाळी 5 मनातल्या मनात रिपीट केला तर त्या दिवशी त्यांचा गोल अचीव्ह होणार, म्हणजे होणारच. त्यानंतर दुपारी 5 हा गोल लिहून काढायचा, थोडस व्हिज्युअलाइज करायचं, इमॅजिन करायचं. म्हणजे काय की मी कॉन्फिडंट रुपाली कशी असेल असं मनातल्या मनात बघा, स्वतःला व्हिज्युअलाइज करा आणि रात्री झोपताना परत 5 लिहून काढायचं, व्हिज्युअलाइज करायचं की कॉन्फिडंट रुपाली कशी आहे आणि झोपताना आहे ना तोच विचार करत करत झोपून जायचं. म्हणजे 5-10 किती वेळा तुमच्या मनात तो विचार येतोय तोच विचार करत करत झोपून जा. कारण सकाळची आणि रात्रीची वेळ अमेझिंग असते, बेस्ट असते तुमच्या मॅनिफेस्टेशनसाठी.
1: पण यात तुम्ही अजून एक महत्वाची गोष्ट जी सांगितली की हे तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता. म्हणजे एखादी व्यक्ती मनाने खचलीये आणि काहीच करू इच्छित नाहीये तर हे तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता की जेणेकरून त्याच्या मनात ते बिंबलं जाईल, त्याच्यापर्यंत पोहोचतील. रुपाली, ते आपण पाहतो की वयाच्या प्रत्येक टप्प्यावर भावनिक गरजा बदलतात, तर सहजच मनात असा विचार येतो की मग हे माइंड योग किंवा मॅनिफेस्टेशन ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्याला काही वयोमर्यादा असते का?
0: हो, माइंड योगा ऍक्च्युली सगळ्यांसाठीच आहे, अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत आहे. फक्त याच्यामध्ये मला 2 सेक्शन्स करावे लागतात. म्हणजे 7 ते 17 वयोगट मी एका सेक्शन मध्ये घेते आणि 17 ते अगदी 80-90 पर्यंत एका वयोगटात येऊ शकतात. फक्त लहान मुलांसाठी 7-17 जे मी सांगितलं हे मुलं अभ्यासात वगैरे भरपूर त्यांना इतरत्र गोष्टी खूप असतात, त्यामुळे मी त्यांना टेक्निक्स नाही शिकवत, त्यांना सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण काम करतो. सो त्यांच्यासाठी आहे स्लीपिंग मेडिटेशन. म्हणजे काय की रात्री मुलं 9:30-10 झोपायला गेली की तेव्हा मी त्यांचं स्लीपिंग मेडिटेशन घेते आणि त्यामध्ये मुलांच्या ज्या गोष्टी असतात की कॉन्सन्ट्रेशन नाही, कॉन्फिडन्स नाही किंवा इन्फ्लुएन्स मुलं होतात, या सगळ्या इन्स्ट्रक्शन त्या मेडिटेशन मध्ये दिल्या जातात, त्या मुलांच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातात आणि तिथून बदल ऑटोमॅटिक होतात. म्हणजे त्यांना टेक्निक्स न करता सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण वर्क करतो.
1: ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात की जर त्यांची भावनिक स्थिती जर सशक्त असेल तर पुढे ते प्रत्येक टप्प्यावर ते झेलू शकतील. तर मन, भावना, शरीर हे सगळे एकमेकांशी कसे कनेक्टेड आहेत.

0: अगदी इंटरेस्टिंग क्वेश्चन हा आहे आणि आय एम हॅपी की तुम्ही हा प्रश्न विचारलात. यासाठी अर्चनाताई तुम्हाला सुद्धा आणि आपल्या श्रोत्यांना एक क्विक एक्सपेरिमेंट मी दाखवते, जे श्रोते आपल्याला ऐकतात ते सुद्धा करू शकतात. ओके, काय करायचंय सगळ्यांना. सी, आपलं माइंड आणि शरीर भावना हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत, आपल्याला त्याला फक्त नीट सांगता येत नाही, माहिती नाही. तर आजचा जो एक्सपेरिमेंट आहे त्याच्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल की अरे आपल्याला फक्त करेक्ट सांगायची गरज आहे आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आणि ते आपलं ऐकतं. त्याच्यासाठी एक सुंदर एक्सपेरिमेंट आहे. आपले दोन्ही हात तुमचे ओपन असले पाहिजे. तर काय करायचंय, आपले जे दोन्ही तळहात आहे, तळहाताच्या ह्या मनगटावर एक लाईन आहे ना, प्रत्येकाच्या मनगटावर एक लाईन असते. हे दोन्ही तळहात लाईनवर लाईन तुम्ही ठेवा आणि अशा पद्धतीने हात वर जोडत जा नमस्कार या सिच्युएशन मध्ये. ओके, बघा तुमचा एक जो बोट आहे तो छोटा आहे, मधला बोट, राईट हँडचा किंवा लेफ्ट हँडचा मिडल फिंगर, एक बोट छोटा आहे. ओके, आपल्याला काय करायचंय, त्या बोटाला पकडायचंय, म्हणजे जो तुमचा लहान बोट आहे दुसऱ्या हाताने, जसं माझा राईट हँडचा छोटा आहे तर मी लेफ्ट हँडने त्याला होल्ड केलं. ओके, डोळे बंद करून अगदी 2 मिनिटांसाठी त्याला सांगा ग्रो लॉन्गर, ग्रो लॉन्गर, ग्रो लॉन्गर. अगदी मनापासून तुम्ही हे त्याला सांगा आणि आता डोळे उघडून हळूवारपणे परत ते जी लाईन आहे ती ठेवा आणि परत हात जोडा. परत तुमचे दोन्ही बोट सरळ झाले, म्हणजे अगदी एक छोटं होतं ते परत एकसारखी झाली. हे बघा, आता काही जणांनी ना असं थोडं क्योटिक मोडमध्ये केलं असेल तर त्यांच्या मनाने ऐकलं नसेल, कारण तुम्ही शांत मनाने नाही सांगितलं. थोडस पीसफुली जेव्हा तुम्ही मनाला सांगतात, शरीराला सांगतात, तर ते ऐकतं. सो ह्या एक्सपेरिमेंट वरून आपल्याला हे सिद्ध होतं की आपलं मन, तुम्ही जे सांगतात तुमचं मन आणि शरीर ते ऐकतं. त्यामुळे त्याला पॉझिटिव्ह सांगा, शांत मनाने सांगा, म्हणजे तुमचं मॅनिफेस्टेशन सुद्धा 100% वर्क होईल. एनर्जीज कमी जास्त लागतात पण ऐकतं, त्यामुळे धीर सोडायचा नाही. हा, तुमचा एक मगाशी प्रश्न होता की किती वेळ लागतो, तर मॅनिफेस्टेशनसाठी प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागू शकतो आणि डिपेंड ऑन दी गोल्स. जर उद्याच उठायचा गोल आहे आणि तुम्ही शांत मनाने सांगितलं तर अगदी उद्या सुद्धा तो गोल कम्प्लीट होईल. पण जर आता तुमचा प्रमोशनचा गोल आहे तर त्याची तर सायकल आहे. प्रमोशनच्या गोलमध्ये लोक जास्त इन्वॉल्ड आहे तर आपल्याला त्या लोकांना सुद्धा एनर्जी द्यावी लागते. तो अजून थोडासा मोठा आणि पुढचा टॉपिक आहे, पण मग तिथे वेळ लागू शकतो. हे गोल लवकर कम्प्लीट होते, म्हणजे शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल असे ते विषय आहेत.
1: मुलाखतीची वेळ संपत आलीये, अगदी जाता जाता काय सांगाल तुम्ही याचं सार सगळं.
0: जसं मी तुम्हाला मगाशी म्हटले की आपल्याला आपल्या मनाला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार द्यायचे असतात. सो तुमचे विचार दिवसातून एकदा तरी स्कॅन करा की मी काय विचार करते. सगळ्यांनी, लहान मोठे, जेंट्स लेडीज, सगळ्यांनी दिवसातून एकदा तरी वाटलं तर एक वेळ फिक्स करून घ्यायची की मी रोज दुपारी 2 वाजता माझे विचार स्कॅन करेल, की दिवसभरात मी काय विचार केले आणि त्या विचारांना मी कशा पद्धतीने पॉझिटिव्हली करू शकेल. आणि वाटलं तर मी सगळ्यांना एक सांगेल की रोज पॉझिटिव्ह शब्दांचा भरणा वाढवा, तर रोज दिवसातून 5 तरी पॉझिटिव्ह शब्द लिहून काढा.
1: छान,
0: म्हणजे काय होईल की तुमच्या ब्रेनला ते शब्द मिळतील आणि जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशन साठी भरभरून पॉझिटिव्ह वर्ड्स मिळतील. सक्सेस, अबंडन्स, बेस्ट हेल्थ, गुड मार्क्स, कॉन्फिडन्स, कॉन्सन्ट्रेशन, असे शब्द वाढवत चला, जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशन आणि माइंड पीसफुली राहील.
1: खूप छान रुपाली, ते इथेहून इतकी छान तुम्ही माहिती माइंड योग बद्दल दिली. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजची मुलाखत कशी वाटली? रुपाली पाटील आज आपल्या स्टुडिओत आल्या होत्या, त्यांनी माइंड योग याबद्दल आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. मनाने तुम्ही एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने घेतली तर शरीर तुमचं ते कसं ऐकतं, कशी साथ देतं, या सगळ्या गोष्टींबद्दल त्या अगदी भरभरून बोलल्या आहेत. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने, जे कोणी हे कार्यक्रम ऐकत असतील, त्या सगळ्यांनी ह्या गोष्टीचा नक्की विचार करावा की पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्यासाठी किती महत्वाचं असतं. आपल्या छोट्या छोट्या ध्येयांपासून ते मोठ्या ध्येयांपर्यंत आपल्याला ते कसं पोहोचवतं. रुपालीताई, तुम्ही इथे आलात, खूप छान माहिती दिलीत, मनापासून धन्यवाद पुणे आकाशवाणीच्या वतीने.
0: थँक्यू सो मच. धन्यवाद अर्चनाताई आणि सगळ्या श्रोत्यांना माझं मनापासून धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे सखी विश्व या कार्यक्रमाची. लेखन आहे प्राची परांजपे यांचं, सहभाग सुनीता कुलकर्णी आणि प्राची परांजपे यांचा. ऐकूया सखी विश्व. सखी विश्व.
2: सुनीता, सुनीता, दार उघड ग पटकन. 3 मजले चढून एक तर दम लागलाय मला आणि हात अगदी थंडगार झालेत बघ.
3: आले आले. अगं काय ग, तुझी कितीही नेहमीची गडबड, बेल वाजवून 2 मिनिटं सुद्धा झाली नाही.
2: उघड दार पटकन.
3: जरा वेळ दम नाही ग तुला. आणि काय ग, हात कशाने एवढे गार झाले तुझे?
2: अगं एक गंमत आणली आहे ना तुझ्यासाठी, पटकन 2 ग्लास आण.
3: आता हे काय नवीन?
2: अगं ग्लास आण तरी. आणि हा सुनीता, पटकन थंड पाणी पण घेऊ.

0: दोन्ही बरं का.
1: हे काय बर्फाचे हिरवे क्यूब्स आणि अख्खा आईस ट्रेस आणलायस की तू?
0: आधी हे दोन दोन क्यूब्स घालायचे, त्यात हे असं थंडगार पाणी घालायचं आणि ढवळायचं. मी काय केलं माहितीये का सुनीता? हिरव्या रंगाचे ते काही बर्फाचे नुसते क्यूब्स नाहीयेत किंवा रंग घातला नाहीये, ते आहे इन्स्टंट सरबत.
1: बर.
0: काय माहितीये, म्हणजे बघ, पुदिन्याची पानं मी घेतली, थोडासा मिरचीचा तुकडा घेतला, लिंबू पिळलं, सैंधव मीठ आणि भरपूर साखर घातली आणि मस्त मिक्सर मधनं फिरवलं.
1: बर.
0: आणि मग ते जे काही मिश्रण झालं होतं ना, ते चक्क बर्फाच्या ट्रे मध्ये भरलं आणि सेट होऊ दिलं. हिरवे आईस क्यूब तयार झाले.
1: वा, काय मस्त आहे ग. पण तू काय करशील ना, याचा नेम नाही बघ. म्हणजे हे दोन दोन क्यूब घालायचे आणि त्यात वरून हे थंडगार पाणी ओतायचं, म्हणजे पुदिना सरबत तयार. असंच ना?
0: एक्झॅक्टली असंच. कसं लागतंय बघ आता.
1: काय मस्त लागतंय ग.
0: या अशा उन्हातून आल्यावर ना हे असं थंडगार पुदिन्याचं सरबत मस्त वाटतं बघ.
1: न लागायला काय झालंय. किती छान बनवलंयस ग तू. पण ही आयडिया तुझी फार भारी आहे. मी पण आता करीन.
0: नक्की नक्की करून बघ आणि मी येईनच प्यायला.
1: पण काय ग, आता एक तू उन्हातून आलीस, पण गेल्या आठवड्यात सकाळी सकाळी मस्त चालायला गेला होतात ना तुम्ही मला सोडून.
0: हो हो हो, तुला सोडून गेलो हे मात्र खरं आहे आणि तेच सांगायला मी आलीये.
1: अग, त्याच दिवशी माझी मॉर्निंग ड्युटी नव्हती का, म्हणून तर मी येऊ शकले नाही ना.
0: तेच सांगते आता सविस्तर. अगं, त्या दिवशी 8 मेला आम्ही सगळेजण आपल्या पुणे आकाशवाणीच्या प्रांगणात जमलो, सकाळी 6:30 वाजता आणि बरोबर 7 वाजता निघालो. म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा.
0: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
1: बर. आणि मी असं ऐकलंय त्यामध्ये निवेदक होते, आपले इतर अधिकारी होते, तसंच इंजिनियर सेक्शन मधलेही बरेच लोक होते.
0: हो बरोबर ऐकलंय, सगळे सगळे जण होते. आकाशवाणी 90 असं लिहिलेले मस्त पांढऱ्या रंगाचे टी शर्ट आम्ही सगळ्यांनी घातले.
1: वा.
0: डोक्यावर छान पांढऱ्या रंगाच्या टोप्या घातल्या आणि गप्पा मारत आकाशवाणी पासून घोषणा देत निघालो. काय घोषणा दिल्या माहितीये? मन की वाणी आकाशवाणी, घर घर में बजती आकाशवाणी.
1: वा वा वा वा वा.
0: पुणे केंद्रापासून चालायला सुरुवात केली. कुठपर्यंत? शनिवार वाड्यापर्यंत. आणि मग ना आम्ही चालत चालत गेलो, फोटो काढले, आठवणी, गप्पा, चर्चा, ती पण कुठे तर शनिवार वाड्याच्या प्रांगणात.
1: वा, एक इतिहासाचा साक्षीदार गेल्या 90 वर्षात घडलेल्या जिवंत इतिहासाच्या साक्षीदाराच्या आजच्या शिलेदारांना भेटत होता तर.
0: वा वा, आपण निवेदक म्हणजे शिलेदार हे ऐकून काय छान वाटलं. परत चालत आलो. काय मज्जा आली म्हणून सांगू.
1: हो ना.
0: एक तर सकाळचं 7 कोवळं ऊन अंगावर पडत होत, ते डी व्हिटॅमिन की काय ते भरपूर आम्ही अगदी शोषलं म्हणणार. आणि चालण्याचा व्यायाम होत होताच. शिवाय कित्येक दिवसांनी आम्ही एकमेकांना भेटल्याचा खरा आनंद होता.
1: अगदी खरंय. आणि हा आनंद होणार नाही तर काय, आपल्याकडे प्रत्येक जण त्या ड्युटीच्या वेळी येणार, आपापली कामं करणार आणि जाणार. खूप दिवसांनी सगळे असे एका वेळी भेटल्यामुळे तुम्हाला धम्माल आली असेल चालायला.
0: खरंच खरंच.
1: म्हणजे बघ, आपली आकाशवाणी 90 वर्षांची झाली, इथून निघालेली एक चालायची प्रभात फेरी कुठे जाऊन पोचली तर पुण्याचा सांस्कृतिक वारसा असलेल्या शनिवार वाड्यापर्यंत.
0: हो,
1: दोन सांस्कृतिक वारशांचं मिलन झाल्यासारखं वाटतंय मला तर.
0: काय छान बोललीस ग. आम्ही तिथे शनिवार वाड्याच्या प्रांगणात होतो, भरपूर फोटो वगैरे चालले होते आणि अचानक आपले ज्येष्ठ निवेदक प्रसाद कुलकर्णी सर यांनी हम होंगे का मयाब हे समूह गीत सांगायला सुरुवात केली आणि आम्ही सगळ्यांनी ते म्हटलं.
1: वा वा वा वा, खरंच खूपच मज्जा केलेली दिसतीये ग तुम्ही तिकडे.
0: हो ग.
1: म्हणजे शनिवार वाड्यात ज्याप्रमाणे आपल्याला जुन्या गोष्टी, इतिहास समोर उभा राहतो, पेशवेकालीन स्पर्श होतो, त्याच पद्धतीने चालताना तुम्हाला खूप भारावून गेल्यासारखं वाटलं.
0: अगदी.
1: आणि आपण 90 वर्षांची ही परंपरा सोबत घेऊन चालतो आहोत असा काहीसा भास तुम्हाला आला असणार.
0: अगं खरंच, म्हणजे असं वाटत होतं की सगळे पूर्वीचे काम करणारे, विविध वाद्य वाजवणारे, सगळे जुने आवाज आमच्या बरोबर चालतायत की काय.
1: वा.
0: वातावरण इतकं भरलेलं होतं ना, मस्त उपक्रमही झाला.

0: आपण मगाशी चालण्याबद्दल बोललो ना त्यावरून मला आठवलं, आज काय आहे तुला माहितीये का?
1: आता काय आहे?
0: अगं आज जागतिक बेडूक उडी दिवस आहे.
1: अरे बापरे, काहीतरीच काय सुनीता.
0: अगं काहीतरीच नाही, खरंच आज बेडूक उडी दिवस आहे. हे जेव्हा मी वाचलं ना तेव्हा मला वाटलं काहीतरी काय, काहीही आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करतात, थोडी गंमतही वाटली बर का. बेडूक उडी ही आपण खरंच किती लहान वयात शिकलो होतो ना.
1: हो,
0: म्हणजे तेव्हा किती सटासट बेडूक उड्या मारत आपण एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंत जात होतो. शिशु वर्गातला आठवते ना तुला?
1: हो तर, किती बेडूक उड्या मारल्यात ग. पण हेच बेडूक उडी मारणं आताच्या आपल्या वयात किती अवघड होऊन जातं बघ.
0: खरंय. पण तुला माहितीये का, बेडूक उडी मारण्याचे खूप फायदे देखील आहेत बर का.
1: बर, असा नव्हता बाई विचार केला कधी.
0: बघ हा, म्हणजे चपळता अंगामध्ये येते तुमच्या.
1: हो,
0: शिवाय पायाचे स्नायूही बळकट होतात आणि सगळ्यात महत्वाचं पोट कमी व्हायला मदत होते.
1: खरंच की काय, चला सुरू करूया मारायला बेडूक उड्या.
0: चला.
1: जागतिक बेडूक उडी हा काही खरं महत्वाचा दिवस नाही हे तुलाही माहिती आहे. आपण उगीच गप्पा मारतोय म्हणून त्यानिमित्तानं बोललो. पण काय गं, किती वेगळ्या वेगळ्या उड्या मारायचो आपण लहानपणी.
0: खरंय.
1: म्हणजे बघ, बेडूक उडी तर झालीच, आम्ही ना ते असं ओणव होऊन काहीतरी उंट चाल चालायचो.
0: हा, आणि तुला हे आठवतंय का गं, दोन पाय बांधून तीन पायांची शर्यत, घुंगर काठी आणि शिवाय लंगडी.
1: हो ग,
0: या सगळ्यातून वाटतंय पण खरंच त्यावेळी खूप मजाही यायची आणि व्यायामही होत होता.
1: अगदी खरं. ए आणि तुला त्या बिट्ट्या, गजगे, सागर गोटे आठवतायत का ग?
0: हो तर, आठवतंय ना. अगं सागर गोट्यांनी एकमेकींना चटके देण्याचा खोडकरपणा देखील आम्ही केलाय म्हटलं त्यावेळी.
1: ते असं जमिनीवर घासायचं का तुम्ही?
0: हो, खेळण्याबरोबर तेही करायचं.
1: अगदी अगदी. सुट्टीत मुलांचे म्हणजे जे मुलगे असायचे ना त्यांचे खेळ बघ, गोट्या, विटी दांडू असे काहीतरी असायचे आणि आम्हाला तर ते कधी घ्यायचे नाहीत. आणि मग कधी घ्यायचे तर डबा ऐस पैस, आंधळी कोशिंबीर.
0: काय नावं होती ना ग खेळांची त्या?
1: हो ग,
0: फार धम्माल यायची. पण
1: बघ ना, आंधळी कोशिंबीर कुठून काढलं असेल हे नाव.
0: डबा ऐस पैस.
1: हो ना,
0: अगदी लहान झाल्यासारखं वाटतंय ग आज मला.

0: पूर्वीची पाल किथं किती मस्त होती ना ग, अगदी मुलांच्या भावविश्वात आपल्याला घेऊन जाणारी. तुला माहितीये या नवीन पिढीत देखील असे काही गीतकार आहेत ज्यांनी बालगीत लिहिली.
1: हो, संदीप खरे हे त्यातलं सगळ्यात मोठं नाव.
0: बरोबर. अग्गोबाई ढग्गोबाई हे गाणं तर आपल्या सगळ्यांच्या अगदी आवडीचं आणि अगदी तोंडपाठ आहे. त्याचप्रमाणे एकटी एकटी घाबरलीस ना आई हे गाणं पण आठवतंय ना तुला?
1: ग
0: काय मस्त बालगीत लिहिली आहेत ग त्यांनी.
1: खरंच
0: त्याच या बालगीतांचे गीतकार संदीप खरे यांचा आज वाढदिवस आहे. 13 मे हा संदीप खरे यांचा वाढदिवस. बालगीतांबरोबरच सुगम संगीतामध्ये त्यांनी एक वेगळा गीतकार म्हणून आपला नावाचा ठसा उमटवला आहे.
1: तुला आठवतंय का ग, आपण कॉलेजमध्ये किंवा शाळेत असताना दिवस असे की अशी एक त्यांची कॅसेट आली होती आणि ती आम्ही आणून किती वेळा त्या टेप रेकॉर्डवर ऐकली होती काही विचारू नकोस. आणि मग पुढं गाजलेलं ते नसतेस घरी तू जेव्हा गाणं
0: किती छान आहे ग ते.
1: अगदी. मी मोर्चा नेला नाही हे गाणं किंवा प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेगळी
0: खरंच
1: हे पण गाणं तुला आठवत असेल.
0: खरं.
1: आणि आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम तर
0: वा वा
1: क्या तुला आठवतच असेल.
0: हो.
1: डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे ही जी काही जोडगोळी महाराष्ट्राला मिळाली आणि त्यातून उभा राहिलेला अप्रतिम कार्यक्रम
0: आयुष्यावर बोलू काही. सध्याच्या काळातला अत्यंत प्रतिभावान असा हा कवी.
1: हो.
0: सोपे शब्द, सुटे सुटे शब्द, लाघवी शब्द आणि मोजके शब्द हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं.
1: काय छान वैशिष्ट्य मांडलंस ग. आणि बघ ना, अर्थवाही शब्द तसा शब्दाबरोबर उलगडणारा अर्थ अशा दोन्ही स्तरांवर संदीप खरे यांची कविता आपल्याला भेटते.
0: अगं नसतेस घरी तू जेव्हा हे त्यांचं जे गाणं आहे ना ते आपण जेव्हा जेव्हा ऐकू तेव्हा तेव्हा त्यातून वेगवेगळ्या अर्थछटा आपल्या समोर येत राहतात. कधी ते प्रेयसीचं गाणं वाटतं, कधी आपल्या आईचं गाणं वाटतं आणि प्रत्येक जण ज्या भावविश्वातून भावस्थितीतून जात असेल तसं त्याला ते गाणं आपलंसं वाटतं.
1: अगदी अगदी. माझ्या तर फार आवडीचं गाणं आहे.
0: मग हे गाणं ऐकूया आपण.
1: चल.

0: आपले सण समारंभ रूढी परंपरा देखील अगदी हव्या हव्याशा वाटतात ना ग.
1: हो ग. आणि आता एकदा का जून महिना सुरू झाला की दिवाळी पर्यंत व्रत वैकल्य सुरूच. की सुरुवात होते ती वट पौर्णिमेपासून.
0: हो, पण यंदा आणखी एक महत्वाचा महिना येतोय म्हटलं.
1: 17 मे पासून अधिक महिना सुरू होतोय. अधिक महिना, मलमास, धोंडाचा महिना, पुरुषोत्तम मास अशा कितीतरी नावाने हा महिना ओळखला जातो.
0: हो, यंदा ज्येष्ठ अधिक महिना आहे.
1: पण काय ग, नेमका हा महिना येतो कुठून अचानक?
0: अगं तेच तर मला तुला सांगायचंय. म्हणजे बघ, हिंदू पंचांगानुसार चांद्र वर्ष असतं 354 दिवसांचं.
1: बर.
0: आणि सौर वर्ष तुला माहितीच आहे 365 दिवसांचं. यामध्ये ना साधारण 11 दिवसांचा फरक पडतो, म्हणजे तो पडत जातो. आणि मग तो फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, तोच हा अधिक महिना.
1: बर.
0: आपले हे सगळे ऋतू, सण समारंभ, हे सगळे भौगोलिक घटनांवर किंवा खगोलीय गोष्टींवर आधारित आहेत. तुला काय वाटतं?
1: खरंय खरंय.
0: हो की नाही? तर आपण याचं खगोलीय महत्वही समजून घेतलं पाहिजे.
1: नक्कीच.
0: म्हणजे कधी अधिक मास होतो, याआधी पूर्वी किती किती अधिक मास होऊन गेले, हे सगळं जर आपण समजून घेतलं तर ग्रहगोलांची गणितं पटकन सुटतील,
1: सोपी होतील आणि समजून घ्यायला.
0: अगदीच. आणि याच आशयाचं एक गाणं ऐकवू का तुला?
1: अरे वा, चालेल ना.
0: चल ऐकूया.

0: प्राची, बराच वेळ झाला ग आपण गप्पा मारत बसलोय. मी काय म्हणते, पुन्हा एकदा दमली असशील तर परत एक सरबत घेऊया आपण.
1: जरूर. चला, फार मज्जा आली ग तुझ्याशी बोलून.
0: मलाही खूप छान वाटलं आणि पार ग्रह गोलांपर्यंत मलाही घेऊन गेलीस तू. आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आकाशवाणी हे उत्तम माध्यम आहे.
1: हो, आणि नव्वदीत पोहोचलेली आकाशवाणी चिरतरुण आहे म्हटलं.
0: वा, अगदी छान, बरोबर बोललीस तू.
1: चल येते आता.
0: चला.
1: अच्छा,
2: सखी विश्व. सखी विश्व कार्यक्रमाचं लेखन केलं होतं प्राची परांजपे यांनी. सहभाग होता सुनीता कुलकर्णी आणि प्राची परांजपे यांचा. सूत्रसंचालन अर्चना साने यांचं. बरे तर मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला. कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्या

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता ऐकूयात काही निवेदनं.
1: झोप बीप आता काहीही नाही. रात्रभर आपण नुसत्या गप्पा
2: मारायच्या. आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला? अरे
3: आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.
4: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
3: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या
5: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
6: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
7: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
6: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
7: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
6: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई। या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात।
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत। ही आहे अज्ञात मुंबई।
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची।
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत।
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका 10 मे पासून सकाळी 8:15 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर।

0: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1 वाजतोय. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
4: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं लवली निगम. तमिलनाडु में

आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. सुरुवातीला ऐकूया चांदणे शिंपीत जा या सिनेमातला अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीतकार प्रभाकर जोग.

चांदणे शिंपीत जा या सिनेमातलं सुधीर मोघे यांचं हे गीत होतं. अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं आणि संगीत दिलं होतं प्रभाकर जोगी यांनी. आणि आता अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत आहे सतीची पुण्याई या सिनेमातलं शांता शेळके यांचं, संगीतकार प्रभाकर जोगी.

सतीचं वाण या चित्रपट सतीची पुण्याई या चित्रपटातलं शांता शेळके यांचं हे गीत होतं. अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं आणि संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी. आणि आता नणंद भाऊजई या सिनेमासाठी ऐकूया अनुराधा पौडवाल आणि मीना पत्की यांना.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे गीत होतं कवी सौमित्र यांचं समांतर या सिनेमातलं. संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. आणि याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पण आत्ता आधी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मुंबई. श्रद्धा वझे.

राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. केंद्र सरकारने सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जाहीर केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. प्रधानमंत्र्यांच्या गुजरात आणि आसाम राज्यातल्या आगामी दौऱ्यासाठी देखील वाहनांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगिओनो यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं आहे. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत. उद्यापासून 2 दिवस नवी दिल्ली इथं ही बैठक होणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहणार असून जागतिक पातळीवरच्या अनेक गंभीर मुद्द्यांवर ते विचारविनिमय करणार आहेत. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये पलानीसामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपचे एन नमस्सी वायम यांनीही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. पलानीसामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्रीपदाची निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष उपस्थित होते. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या टी व्ही के म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम मधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला. 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. तमिळनाडू विधानसभेत 118 जणांचं पाठबळ आवश्यक असताना आता टी व्ही केकडे 144 जणांचं बहुमत आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोटेवाडी असंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300
अधिक भाविक आले होते। यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असताना आलेल्या जोरदार वाऱ्यानं भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली। यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले। मृतांमधले 3 भाविक

हे जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 पेक्षा अधिक लोकांची चौकशी केली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं अंमली पदार्थांसंबंधित विविध गुन्ह्यांमधला फरार आरोपी प्रभदीप सिंग याचं अझरबैजान इथून यशस्वी प्रत्यार्पण केलं आहे. सीबीआयनं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सहकार्यानं त्याचं प्रत्यार्पण केलं आहे. त्याच्यावर दिल्लीच्या विशेष पोलीस स्थानकात दाखल गुन्ह्यासाठी तो हवा असल्याची माहिती सीबीआयनं दिली आहे. प्रभदीप हा अंमली पदार्थांच्या टोळीचा म्होरक्या होता आणि त्याच्याकडून मोठ्या

इथून यशस्वी प्रत्यार्पण केलं आहे. सीबीआयनं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सहकार्यानं त्याचं प्रत्यार्पण केलं आहे. त्याच्यावर दिल्लीच्या विशेष पोलीस स्थानकात दाखल गुन्ह्यासाठी तो हवा असल्याची माहिती सीबीआयनं दिली आहे. प्रभदीप हा अंमली पदार्थांच्या टोळीचा म्होरक्या होता आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करून त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली होती. गेल्या काही वर्षात एकूण परदेशात फरार झालेल्या 160 अधिक आरोपींना भारतात आणण्यात आले असल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रदीप यादव यांचं आज अकस्मात निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 वर्षांचे होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिष्ट यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. या आठवड्याच्या अखेरीला बंगालचा उपसागर, अंदमान बेटांनजीकचा समुद्र तसंच अंदमान निकोबार बेटांच्या काही भागांवर नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे, त्यामुळे तिथे चक्रीवादळ सदृश स्थिती निर्माण झाली असून पुढच्या 24 तासात ती अधिक तीव्र होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. श्रीलंकेच्या पश्चिम तसंच दक्षिण भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात श्रीलंकेजवळ तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेतला बदल होऊन 200 मिलीमीटरहून जास्त पावसाची शक्यता श्रीलंकेच्या हवामान विभागानं वर्तवली आहे. येते काही दिवस हवेतले बदल कायम राहतील, त्यामुळे पूर, जोरदार वारे तसंच विजांचा कडकडाट यांची शक्यता असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं श्रीलंकेच्या हवामान विभागानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथं शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. अहमदाबाद इथे झालेल्या कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबादचा 82 पराभव केला. या विजयामुळे गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश करौती. नागपूरच्या सिव्हिल लाईन्स इथल्या आमदार निवासस्थानी 5 ते 11 एप्रिल दरम्यान 17 वर्षांखालील मुलामुलींची 7वी राष्ट्रीय ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धा पार पडली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. देशभरातील सुमारे 600 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या निवडणुकीनंतरचा हा पहिला मोठा उपक्रम होता. भारतीय जनता पक्षाचा 44वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नितीन गडकरी यांनी पक्षाचा प्रवास संघर्षमय राहिल्याचं सांगत विकसित भारत आणि शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणं हे भाजपचं ध्येय असल्याचं नमूद केलं. पक्षासाठी कार्य करणाऱ्या दिवंगत कार्यकर्त्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. नागपूरच्या सीए रोडवरील दोसर भवन चौक परिसरात जिवंत स्फोटकांचा साठा आढळल्यानं खळबळ उडाली. मेट्रो स्टेशनजवळील संशयास्पद बॅगेत पोलिसांना 15 जिलेटिन

कांड्या 58 डिटोनेटर आणि 8 कनेक्टर आढळले. बॉम्बशोधक पथकानं घटनास्थळी तपासणी केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी जमीन मोजणी प्रक्रिया सुलभ केल्याची माहिती दिली. पूर्वी 10 ते 12 हजार रुपये खर्च येत असताना आता केवळ 1 हजार रुपयात मोजणी होणार आहे. खासगी भूमापकांना परवानगी देण्यात आली असून प्रक्रिया 60 दिवसांऐवजी 15 दिवसात पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आदिवासी वनहक्क दाव्यांचा फेरआढावा घेताना शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. नागपूरच्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात 11 आणि 12 एप्रिल रोजी एकल स्वास्थ्य संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. देशातील 20 राज्यातील सुमारे 500 विद्यार्थी यात सहभागी झाले होते. महानिर्मितीच्या गरेपलामा सेक्टर 2 कोळसा खाणीतून निघालेल्या पहिल्या कोळसा रेल्वे रेकचं कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं. या खाणीमुळे बाहेरील कोळशावरील अवलंबित्व कमी होऊन वीज निर्मिती अधिक कार्यक्षम होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागपूरची दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिनं श्रीलंकेतील तलाई मन्नार ते भारतातील धनुषकोडी दरम्यानची 29 किलोमीटरची पालक समुद्रधुनी पार केली. हा पराक्रम करणारी ती जगातली पहिली दृष्टीहीन महिला जलतरणपटू ठरली. तिचा विविध संस्थांकडून सत्कार करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिचं अभिनंदन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागपूरच्या संविधान चौकात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मोठी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आकाशवाणी नागपूरतर्फे देखील अन्नदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. एम्स नागपूर इथं द्वितीय दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांनी विद्यार्थ्यांना सेवाभाव, नैतिकता आणि संशोधन वृत्ती जपण्याचा संदेश दिला. या समारंभात 210 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कुवारा भीवसेन आदिवासी लोककला आणि सांस्कृतिक प्रदर्शनी हा कार्यक्रम 18 ते 20 एप्रिल दरम्यान पारशिवनी इथे आयोजित करण्यात आला. आदिवासी नृत्य, हस्तकला, खाद्य संस्कृती तसंच विविध स्पर्धांचं यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. नेतृत्व आणि राष्ट्र उभारणीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायण स्मृती पुरस्कार 2025 देऊन गौरविण्यात आलं. सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च नागपूर यांच्या वतीनं नागपुरातील चिटणवीस सेंटर इथल्या बनियान हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात भारताचे माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नालसा आणि उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. या लोक अदालतीत विविध स्वरूपाच्या 200 प्रकरणांची सुनावणी ठेवण्यात आली. त्यापैकी 38 प्रकरणांचा जलद आणि सामंजस्यानं निपटारा करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाशी संबंधित वादांमध्ये दावेदारांना 12,11,55,654 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. नागपूर इथं खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधण्याचे निर्देश दिले. यंदा जिल्ह्यात 2,24,580 हेक्टरवर कापूस पेरणीचं लक्ष ठेवण्यात आलं असून सुमारे 1,900 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 1,72,900 शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्याविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश करौती.

अपर्णा मयेकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो भावधारा कार्यक्रम संपला आणि आता पुन्हा प्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया लंच बॉक्स या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: ही गोष्ट फक्त मुंबईतच घडू शकते, जिथं तुम्ही आयुष्यभर लोकलमधून उभ्यानं प्रवास करता. मग एक दिवस कुणीतरी अंकल आप बैठिये ना म्हणत तुम्हाला बसायला जागा देतं आणि तुम्हाला जाणीव होते आपलं वय झाल्याची.

0: जिथे डबेवाले लगबगीनं अगदी अचूक पत्त्यावर डबे पोचवत असतात तिथे पण अगदी क्वचितच डबा चुकीच्या पत्त्यावर पोचतो आणि सुरू होते एक प्रेम कहाणी। इला रोज एखादा समसमित पदार्थ नवऱ्याच्या डब्यात पाठवते या आशेनं की त्याच्या हृदयापर्यंतचा रस्ता पोटामार्गे जाईल। एक दिवस पहिल्यांदा चाटून पुसून लख केलेला डबा परत येतो। इला खुश, पण रात्री नवरा घरी येतो तो नेहमीच्या निरसपणेच। दुसऱ्या दिवशीही तोच प्रकार। इलाच्या लक्षात येतं डबा भलत्याच पत्त्यावर पोचतोय। जिथं पोचतोय तो आहे एका सरकारी ऑफिसमधला एकलकोंडा तुसडा महिन्याभरानं निवृत्त होणारा फर्नांडिस। तोही इतकं चविष्ट जेवण खानावळीतून आल्याचं आश्चर्य करतोय। संध्याकाळी खानावळीत जाऊन असंच पुढेही पाठवत जा म्हणून सांगतो। खानावळवाला चकित होतो की या माणसाची कळी खुल्ली कशी काय। तो ठरवतो की आता रोज तीच आलू गोभीची भाजी पाठवायची। इला अखेर डब्यात एक चिठ्ठी पाठवते। माझ्या नवऱ्याला पाठवलेला डबा चुकून तुमच्याकडे येतोय। फर्नांडिसला डबा बदलल्याचं लक्षात येतं, पण तो चिठ्ठीचं उत्तर जेवणाची तारीफ करून देतो आणि मग एक सिलसिलाच सुरू होतो डब्यातल्या पत्रांचा। इला नवऱ्याची मंधणी करत राहते, तो लक्ष देत नाही। डब्यातल्या पत्रांच्या रूपानं इलाला हळूहळू आपल्या मनातली व्यथा व्यक्त करण्याचा मार्ग लाभतो। अकाली गेलेल्या पत्नीच्या मागे एकाकी झालेल्या फर्नांडिसच्या आयुष्यालाही कोवळी पालवी फुटते। कुणाशी तरी संवाद करता करता, कुणाच्या तरी व्यथेवर फुंकर घालता घालता त्याच्या मनाचा झालेला बर्फ वितळू लागतो। तो इलाला वडीलधारा सल्लाही देतो। दागिने उतरवून ठेवून मुलीसह गच्चीवरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या कुणा गृहिणीच्या बातमीनं व्यथित होतो। त्याच्या जागी येऊ घातलेल्या हसतमुख अस्लम शेखशी कोरडेपणाच्या वागणुकीची जागा मार्दव घेऊ लागते। एव्हाना इलाच्या लक्षात येतं नवऱ्याचं प्रेमप्रकरण सुरू आहे। पत्रसंवादातूनच इलाचं मन मोकळं होत राहतं आणि एक दिवस तीच त्याला लिहिते, आपण भेटलं पाहिजे। वेळ जागा ठरते। रेस्टॉरंटमध्ये इला त्याची वाट पाहत राहते। दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये डबा रिकामा येतो। फर्नांडिस रिकाम्या डब्यात पत्र पाठवतो, तू आली होतीस, मीही आलो होतो, पण त्याच दिवशी मला जाणीव झाली होती माझं वय झाल्याची, मी तुला भेटू शकलो नाही। इला डबेवाल्याकडून ऑफिसचा पत्ता मिळवून ऑफिसमध्ये येऊन धडकते। तिथे फर्नांडिसच्या खुर्चीवर अस्लम बसलाय। तो सांगतो, ते तर नोकरी सोडून नाशिकला गेले। नाशिकच्या गाडीत बसलेले फर्नांडिस। इलानं रात्रीच सगळे दागिने उतरवून ठेवलेत। मुंबईचे डबेवाले हा यातला महत्वाचा दुवा। दुपारी रिकामे डबे घरोघरी परत पोचवण्यासाठी लोकलच्या डब्यात बसलेले डबेवाले नेहमीप्रमाणेच भजनात दंग आहेत आणि त्यांच्यामध्ये बसले आहेत फर्नांडिस। दिग्दर्शक रितेश बात्रा इथंच थांबतो। दोघं भेटणार का? उत्तर प्रेक्षकांनी शोधायचंय। या हटके प्रेमकहाणीचं सौंदर्य खुललंय ते त्यातल्या मुग्धतेमुळे। दिग्दर्शकीय सूचकतेनं आणि संयमानं चित्रपटाला त्याचं हे वेगळं व्यक्तिमत्व बहाल केलंय जणू।
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत लंच बॉक्स या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला। या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।

शेतकरी बंधूंनो नमस्कार. कोळंबी संवर्धनासाठी तळ्यात दिलेल्या खतमात्रेमुळे तयार झालेले नैसर्गिक खाद्य खाऊन कोळंबी बीज पहिले 2 ते 3 आठवडे राहू शकते आणि त्यानंतर त्यांची वाढही होते. त्यानंतर मात्र या नैसर्गिक खाद्याला कृत्रिम खाद्याची जोड द्यावी लागते. नैसर्गिक खाद्य अपुरे पडू नये म्हणून नंतर कृत्रिम खाद्य द्यावे लागते. आवश्यकतेनुसार या पूरक खाद्याचे प्रमाण ठरवावे लागते. हे तलावातील एकूण कोळंबीच्या वजनाच्या 10 पासून 2% बदलत जाते. कोळंबीच्या जलद वाढीसाठी नैसर्गिक खाद्यासोबत पूरक खाद्याची आवश्यकता असते. जम्बो कोळंबी ही तळ्याच्या तळाला असते.

0: तळाशी असलेले किडे, कृमी, कुजलेल्या वनस्पती तसेच प्राणी प्लवंग हे सर्व कोळंबींचे खाद्य आहे. पण याबरोबरच कोळंबीला पूरक खाद्य दिल्यास तिची वाढ जलद होते. पूरक खाद्यामध्ये शेंगदाण्याची पेंड, भाताचा कोंडा, माशांची भुकटी यापासून बनवलेल्या शेवया खाद्य म्हणून देता येईल. पूरक अन्न हे प्रथिने आणि कॅल्शियम युक्त असावे. या व्यतिरिक्त खाटीक खाण्यातील शिल्लक पदार्थ तसेच टाकाऊ मांस इत्यादींचा पूरक अन्न म्हणून उपयोग करता येईल. हे अन्न किती प्रमाणात द्यावे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे, कारण अन्नाचा पुरवठा कमी प्रमाणात झाला तर कोळंबी उपाशी राहून तिची वाढ होणार नाही. याउलट जास्त प्रमाणात अन्न दिल्यास न खाल्लेले अन्न पाण्यात कुजून पाणी खराब होईल आणि खर्चिकही होईल. यासाठी पूरक खाद्याचे रोजचे प्रमाण हे कोळंबीच्या एकूण वजनाच्या 10% सुरुवातीला आणि शेवटी 2 ते 3% इतके असावे. यासाठी महिन्यातून 2 वेळा फेक जाळ्याने कोळंबी पकडून एकंदर किती वजनाची कोळंबी तळ्यात आहे याचा अंदाज घेऊन त्यांना खाद्य द्यावे. याकरिता तळ्यातील एकूण बीजाच्या 60 ते 70% नग जिवंत असल्याचे गृहीत धरून एक ताळेबंद मांडावा. खाद्याची मात्रा 2 ते 3 वेळा विभागणी करून ठराविक कालावधीच्या अंतराने द्यावी. शक्यतो हे खाद्य प्लॅस्टिकच्या पसरट भांड्यामध्ये तळ्याच्या चोहो बाजूने बांधाकडील पाण्यात ठेवावे. यामुळे पाणीही खराब होणार नाही, तसेच खाद्याचा वापर योग्य प्रकारे होतो की नाही हे पाहता येईल. यानंतर पाण्याचे व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे असते. यामध्ये तळ्यातील पाणी दर आठवड्याला 20 ते 25% बदलता आले तर अतिउत्तम, कारण तळ्यामध्ये प्राणी आणि वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यास पाणी बदलणे गरजेचे असते. पाणी बदलल्यामुळे कोळंबीची वाढ जलद होते. पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण 5 ते 6 मिलीग्रॅम प्रति लिटर, सामू 7.5 ते 8.5, पाण्याची पारदर्शकता 30 ते 45 सेंटीमीटर इतकी असावी. कोळंबीला योग्य आणि पुरेसे सकस प्रथिनेयुक्त खाद्य, तळ्याच्या पाण्याची चांगली गुणवत्ता आणि कोळंबीसाठी भरपूर निवारा या गोष्टीचे योग्य पालन केल्यास शेतकऱ्याला कोळंबीचे चांगले पीक मिळेल. 8 ते 9 महिन्याच्या संवर्धन कालावधीत सुरुवातीला 0.5 ग्रॅम वजनाची कोळंबीची पिल्ले सरासरी 80 ते 100 ग्रॅम होतात. फक्त कोळंबी संवर्धनातून प्रति हेक्टर 1200 ते 1500 किलो पर्यंत कोळंबीचे उत्पन्न मिळू शकते. कोळंबी आणि मासे यांच्या मिश्र संवर्धनातून 2000 ते 2500 किलो मासे आणि 500 ते 600 किलो कोळंबी एवढे उत्पन्न मिळू शकते.
1: कोळंबी संवर्धनासाठी कृत्रिम खाद्य याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकलीत. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला.
2: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
3: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
2: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही
4: सूरगौरव संध्या.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी फ्रोजन शोल्डर याविषयी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या भागात आपण हाडांच्या, सांध्यांच्या व नसांच्या काही विशिष्ट आजारांबाबत जाणून घेणार आहोत. रुग्णामध्ये प्रामुख्याने आढळणारा एक प्रमुख आजार किंवा वैद्यकीय स्थिती म्हणजे फ्रोजन शोल्डर. फ्रोजन शोल्डर ही एक अशी वैद्यकीय स्थिती आहे ज्या

0: मध्ये खांद्याच्या सांध्यांमध्ये कडकपणा व वेदना जाणवतात. खांद्याची हालचाल कमी होते व दैनंदिन कामामध्ये अडचणी निर्माण होतात. फ्रोझन शोल्डरची लक्षणे बाबत बोलायचं झालं तर खांद्याच्या सांध्यामध्ये सतत वेदना होणे, सांध्यांमध्ये कडकपणा म्हणजेच स्टिफनेस जाणवणे, हात वर करण्यात किंवा मागे करण्यास त्रास होणे जसे की कपडे घालताना किंवा केस विचारताना त्रास होणे व हळूहळू पूर्ण खांद्याचा सांधाच अखडून जाणे ही फ्रोझन शोल्डरची लक्षणे असतात. फ्रोझन शोल्डरची कारणे बघायचं झालं तर दीर्घकाळ खांद्याची हालचाल नाही झाली तर फ्रोझन शोल्डर होतो. जसं की खांद्याला काही मार लागला किंवा काही फ्रॅक्चर झाले किंवा ऑपरेशननंतर सांध्याची हालचाली पट्टा लावून बंद केल्या जातात त्यानंतर सुद्धा असे प्रकार होतात. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सुद्धा ही स्थिती लवकर निर्माण होते. फ्रोझन शोल्डरच्या आजाराचे काही टप्पे असतात. सुरुवातीचा टप्पा जो असतो त्याला फ्रीजिंग स्टेज म्हणतात. या सुरुवातीच्या टप्प्यात सांध्यांमध्ये वेदना जास्त असतात व हालचाल करताना त्रास होतो. त्याच्या पुढचा टप्पा असतो फ्रोझन स्टेज. या नंतरच्या टप्प्यामध्ये हळूहळू वेदना कमी होतात परंतु सांध्याचा कडकपणा वाढू लागतो. तिसरा व शेवटचा टप्पा असतो थॉविंग स्टेज म्हणजे विरघळण्याची अवस्था. या टप्प्यामध्ये खांद्याची हालचाल हळूहळू सुधारू लागते व खांदा हळूहळू लवचिकता प्राप्त करतो व हालचाली पूर्ववत होऊ लागतात. फ्रोझन शोल्डरचे निदान मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे बाह्य रुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारेच निदान होते. परंतु कधी कधी काही रुग्णांमध्ये खांद्याच्या सांध्याचा संधिवाताचीही लक्षणे असू शकतात ज्यासाठी सांध्याचा एक्सरेचीही गरज लागू शकते किंवा MRI ची गरज लागू शकते. श्रोतेहो, फ्रोझन शोल्डरच्या उपचारामध्ये मुख्यतः योग्य औषधोपचार, वेदना कमी करणे, हाडाची कडकपणा सांध्याचा कडकपणा कमी करणारी औषधे, फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायामाद्वारे फ्रोझन शोल्डर पूर्णपणे उपचार होऊ शकतो. घरीसुद्धा आईस पॅक्स किंवा हीट पॅक्स आपण लावू शकतो. क्वचित प्रसंगी गरज भासल्यास ऑपरेशनद्वारे उपचारही शक्य होतात. श्रोतेहो, यानंतर आपण प्लांटार फेशियाटिस बद्दल जाणून घेऊयात. टाचेच्या हाडापासून ते पायांच्या बोटापर्यंत एक लवचिक रबर बँड सारखा पडदा असतो ज्याला प्लांटार फेशिया म्हणतात आणि या पडद्यावर सूज आली तर त्याला प्लांटार फेशियाटिस असे म्हणतात. प्लांटार फेशियाटिसची लक्षणे बद्दल बोलायचं झालं तर टाचेमध्ये वेदना हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. प्रामुख्याने सकाळी उठल्यावर सुरुवातीचे काही पावले चालताना जास्त त्रास होतो व नंतर हळूहळू चालल्यानंतर किंवा काही वेळानंतर तो त्रास कमी होत जातो. टाचेभोवती सूज येणे, कडकपणा येणे किंवा स्टिफनेस ही देखील प्लांटार फेशियाटिसचेच लक्षणे आहेत. काही रुग्णांमध्ये या वेदना हळूहळू कालांतराने वाढत जातात तर काही रुग्णांमध्ये ही लक्षणे अचानक दिसायला लागतात. जसे की चालताना टाचेला खालून काही टोचले किंवा उंचीवरून उडी मारली किंवा जास्त वेळ उभे राहून काम करण्यात आले तर अशी लक्षणे दिसायला लागतात. दीर्घकाळ उभे राहून काम करणाऱ्यामध्ये ही लक्षणे प्रामुख्याने दिसतात. योग्य वॉर्मअप शिवाय व्यायाम केल्यानंतरही अशी लक्षणे दिसू लागतात. ज्या लोकांमध्ये फ्लॅट फूट असतो, सपाट पाय म्हणतो आपण, त्या रुग्णांमध्येही अशी लक्षणे लवकर दिसायला लागतात. उपचाराबाबत बोलायचं झालं तर अशी लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णांनी स्थिरोग तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, मार्गदर्शन घ्यायला हवे. योग्य औषधोपचार, आईस पॅक्स, सॉफ्ट पादत्राणे वापरल्यास त्रास कमी होऊ शकतो. तसेच फिजिओथेरपीमध्ये लोकल अल्ट्रासाऊंड थेरपी, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस याद्वारे देखील रुग्णांना आराम मिळू शकतो. नमस्कार.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत फ्रोझन शोल्डर याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार श्रोतेहो, परिसर्चाच्या भागामध्ये सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण सौर ऊर्जा आणि घरगुती उपकरणं याविषयीची ही लघुनाटिका ऐकणार आहोत. सहभाग आहे सिमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. या लघुनाटिकेचं लेखन केलेलं आहे धनंजय मुदगलकर यांनी. ऐकूयात ही लघुनाटिका. छे बाई, या वीज बिलानंतर हैराण केलंय. उन्हाळा म्हटलं की एसी कूलर.

0: सुरू राहणार, पाणी भरपूर लागणार आणि वीज बिल खूप येणार. काय करावं तेच कळत नाहीये बाई मला तर.
1: अगं पूजा, यावर एक रामबाण उपाय तुला सांगते मी.
0: बापरे, रामबाण उपाय?
1: होय. अगं, अनेक घरातून सौर ऊर्जेचा वापर होतोय ना, कोणती हानी नाही, नवीन बिल नाही.
0: म्हणजे सोलार पॅनल बद्दल बोलतीयस का तू?
1: करेक्ट, सोलार पॅनल तर आहेच, पण अशा काही घरगुती उपकरणं की यामुळे वीज वापरण्याची गरजच नाही बघ, आणि खर्चही कमी.
0: काय सांगते काय?
1: अगदीच.
0: हो का? पण अशी कोणती उपकरणं आहेत ग घरगुती?
1: अगं पूजा, इकडे ये ना.
0: काय ग?
1: अगं खिडकीतून बाहेर तर बघ एकदा, म्हणजे ते गेट लॅम्प, गार्डन मधील ते दिवे आणि पाण्याची कारंज, एवढंच काय. आमच्या कॉलनीत स्ट्रीट लाईट पण सौर ऊर्जेवर चालणारे आहेत बर का.
0: काय सांगते काय? बर, वा वा, छानच. प्रत्येक गोष्टी तुझ्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या दिसत आहेत मला.
1: अगदीच बघ.
0: ए, मला याबद्दल फारशी माहिती नाहीये ग.
1: अरे
0: तुला सांगू का? मी ना फक्त सोलार पॅनल बद्दल ऐकलं आहे, इतरांच्या छतावर ते पॅनल बघितले आहेत, एवढीच काय ते माहितीये बस.
1: अच्छा थांब, मी तुला सांगते पूजा. आता आता घरातील सोलर कुकर, कंदील, सौर इंडक्शन, सौर पंखा आणि सौर चार्जर, सौर एअर कूलर आणि मुव्हेबल, म्हणजे ते आपण बाहेर कुठेही नेऊ शकतो
0: असे आहेत.
1: बघ ना किती फायदेशीर उपकरण आहेत का नाही हे.
0: बापरे, काय काय सांगितलंस तू?
1: हे सगळे उपकरण सौर ऊर्जेवर चालू शकतात.
0: वा नेहा, विजेची गरज उन्हाळ्यात जास्त भासते बाई.
1: हो,
0: आणि या दिवसात वीज गेली की जीव हैराण होऊन जातो नुसता.
1: खरंच खरंच.
0: पण याच सूर्यप्रकाशावर आपण अशी अनेक उपकरणं चार्ज करून वापरू शकतो की बाप, खूपच दिलासादायक आहे नाही का.
1: नक्कीच.
0: आणि वीज बिल भरण्यापेक्षा खर्चही कमी आणि हे आणखीनच सुखावह आहे बाई.
1: पर्यावरण पूरक असल्यामुळे कसे निसर्गाचा समतोल राखला जातो आणि आग उकणाऱ्या सूर्याला आपण नेहमी बोल लावतो, पण तो मात्र आपल्याला नेहमी भरभरून असं देतो, प्रकाश देतो, ऊर्जा देतो, नाही का.
0: वा वा, खूपच छान आहे बरं नेहा हे.
1: खरंच.
0: ए, निसर्गाची हानी न होता ऊर्जा निर्माण होते ही बाब मात्र खरंच खूपच भारी आहे. पण नेहा, माझ्यासारखे अनेक जण असतील ना ग की ज्यांना याबाबत फारशी माहितीच नाहीये.
1: अगं कसं आहे बघ पूजा, आता शहरी भागात असू दे का ग्रामीण भागात असू दे, आता की नाही याचा प्रचार आणि प्रसार खूप होत आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे लोक की नाही आता या सौर पॅनल कडे देखील वळत आहेत बरं का. ग्रामीण भागात शेतीसाठी सोलार पॅनल मधून खूप ऊर्जा निर्माण केली जाते, तसंच घरगुती वापरासाठी देखील उपयोगात ती आणली जाते आणि वीज वितरण विभागाला ती विकल्या देखील जाते. असे एक ना दोन अनेक याचे फायदे आहेत बघ.
0: अगं बाई हो का? म्हणजे इतके सारे त्याचे वापर आहेत तर.
1: अगदीच अगदीच. आणि सौर इन्व्हर्टर, सौर पॉवर बँक, सौर बॅटरी स्टोरेज सिस्टीम, लहान सौर फ्रीज, सौर टीव्ही, सौर ट्यूबलाइट, हे सगळं हल्ली हॉटेल, खानावळी, सार्वजनिक मंदिरात हे सौर ऊर्जेवर सगळे यंत्र वापरले जातात.
0: म्हणजे नेहा, एक पाऊल पर्यावरण पूरक वाटचालीकडे. अगदी बरोबर ना.
1: अगदी अगदी बरोबर. चला तर मग आजपासून एक संकल्प करूयात, सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करूया
0: आणि पर्यावरणाचं रक्षण करूया.
1: नक्कीच.
0: श्रोते हो, आत्ताच आपण सौर ऊर्जा आणि घरगुती उपकरणं याविषयीची ही लघुनाटिका ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग सीमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगेकर यांचा. सादर करते सदानंद कांबडी. ही आकाश
2: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं लवलीन निगम. तमिलनाडु में सी जोसेफ विजय के नेतृत्व वाली टीवी के सरकार ने विधानसभा में विश्वास मत हासिल किया. श्री एन रंगासामी ने रिकॉर्ड पांचवी बार पुदुचेरी के मुख्यमंत्री के रूप में शपथ ली. पश्चिम एशिया संघर्ष से उत्पन्न वैश्विक ऊर्जा संकट के मद्देनजर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के अपील के बाद केंद्र और राज्य सरकारों ने ईंधन बचत उपाय तेज किए. सीबीएसई ने अखिल भारतीय सीनियर सेकेंडरी कक्षा 12वीं के परीक्षा परिणाम घोषित किए. सरकार द्वारा आयात शुल्क को लगभग 15% किए जाने के बाद सोने और चांदी की कीमतों में 6% से अधिक की वृद्धि. मौसम विभाग ने कहा इस साल मानसून जल्दी आने की संभावना. और आईपीएल क्रिकेट में आज शाम रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु का मुकाबला कोलकाता नाइट राइडर्स से.

0: विजय कुमार संत यांनी सतारीवर वाजवलेला सुरुवातीला राग गौड सारंग आणि आत्ता शेवटी आपण पिलू धून ऐकत होतात. त्यांना तबल्याची साथ विकास पुरंदरे यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या एफ एम रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही सूरगौरव संध्या.
0: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, श्रोते हो आपण ऐकत आहात. दुपारचे 3 वाजतायत. आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई विजय सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्त कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. CBSE 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगूबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. केंद्र सरकारनं सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल, तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याबाबत चर्चा होईल. आज सकाळीही याबाबत एक बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं

अनावरण केलं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासह दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणे, अवैध बुकिंग ॲप्सना आळा घालणे, प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचवणे याबाबत सविस्तर अहवाल सादर करेल. समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांची राज्य सरकारकडून प्रभावी आणि तातडीनं अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिलं. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींपेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% अधिक जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुद्दुचेरीत ऑल इंडिया NR काँग्रेस नेते N रंगासामी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपाचे N नमसिवायम यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस BL संतोष उपस्थित होते. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम मधून निलंबित केलेले आमदार S कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला, 22 विरोधात मत दिलं तर 5 तटस्थ राहिले. तमिळनाडू विधानसभेत 118 पाठबळ आवश्यक असताना आता TVK 144 बहुमत आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 अधिक भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असता आलेल्या जोरदार वाऱ्याने भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी CBIचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 संशयितांची CBIच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 अधिक लोकांची चौकशी केली आहे. नाशिक धुळे राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या एका बस अपघातात चालकासह 13 जखमी झाले. उमराणे गाव ओलांडल्यानंतर बसच्या चालकाची प्रकृती अचानक बिघडली, त्यामुळे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळून हा अपघात झाला.
समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रतीक यादव याचं आज आकस्मिक निधन झालं.

0: त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 वर्षांचे होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिश्त यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथे शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. CBSE 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. दुपारचे 3:10 झालीत. आता आमचे या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया 5:00 आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत. नमस्कार.

नमस्कार, आम्ही मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. दिनांक 13 मे 2026 साठी RN7 संदेश. कार्यक्रम अधिकारी समन्वय आकाशवाणी मुंबई यांच्याकडून सर्व केंद्रांसाठी एक महत्त्वाचा संदेश आहे. आकाशवाणी @90 निमित्तानं आयोजित सूरगौरव संध्या या कार्यक्रमात पद्मविभूषण विदुषी डॉक्टर एन राजम यांची जयंत पात्रीकर यांनी घेतलेली मुलाखत आणि विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाच्या कार्यक्रमाचा संपादित भाग आज दिनांक 13 मे 2026 रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम सर्व केंद्रांनी कृपया सहक्षेपित करायचा आहे. आता जाणून घेऊया आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. आज संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणीमध्ये रंग माझा वेगळा या मालिकेत अभिव्यक्ती पुणेच्या युवा नाट्यकर्मी प्रणव भोसले आणि हिमांगी काकडे यांच्याशी संवाद. क्रीडा विश्वमध्ये संध्याकाळी 6:30 वाजता महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे उपक्रम याविषयी सुनील वालावलकर आणि क्षितिज वेदक यांच्याशी संवाद. अर्थविशेष संध्याकाळी 7:15 माझा आवार माझा शिवार यात सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याचं नियोजन याविषयी डॉक्टर अमोल दहीफळे यांची मुलाखत. रात्री 8:15 लोकसंगीतात संत गोरा

भर रचित भेदिक सदरगतील अविनाश चौरे आणि सहकारी। रात्री 9:15 वाजता स्पॉटलाइट, 9:30 वाजता चर्चा का विषय आहे। दिल्ली केंद्रावरचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील। रात्री 10 वाजता दिनांक 7 मे 2026 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर इथं निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत आयोजित सूर गौरव संध्या या मैफिलीचा संपादित अंश। यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची जयंत पात्रीकर यांनी घेतलेली मुलाखत आणि पद्मविभूषण विदुषी डॉक्टर एन राजम यांचं व्हायोलिन वादन।

0: mic ai gros, cu mic ai ne tana e mază bașă din de un cu Nike el gheva. Mi ma ma ja o cătă e gbi țar pasportul pe care să corunici ori cinema bun el. Dar mă mic ai gros, dar mă mic nașter करू शकतो आणि म्हणून हा पहिला विषय कारण मला सगळ्यात जास्त चालणारा माझ्या जवळचा माझ्या कुटुंबात घडणारी ही गोष्ट आहे तर मला असं वाटलं की आपलीच गोष्ट लोकांना सांगू एवढं साधा विचार होता हे नाटक उभं करण्यामागचा बाकी दिग्दर्शनाचं म्हणाल तर मला अतुल बेटे हे फार मोठे दिग्दर्शक आहेत पुण्यातले तर मी त्यांना फार फॉलो करतो किंवा त्यांचा इन्फ्लुएन्स पण आणि त्यांचं एक सुंदर वाक्य आहे की मनोरंजन हे किमान बिनलोक नसावं सॉरी हे असं काही कुणाला दुखावण्यासाठी नाही पण ते मला ते फार इंटरेस्टिंग वाटतं की ज्या गोष्टी किंवा ज्या फिलिंग्स आपण लोकांसमोर मांडतोय त्या भले युनिव्हर्सल नसतील पण त्याच्यात काहीतरी ट्रुथ पाहिजे त्याच्यात संवेदनशीलता पाहिजे त्यांनी समोरच्याशा आत्म्याशी आपल्या कलाकृतीनं संवाद साधायचा प्रयत्न केला पाहिजे इतकी तरी त्याच्यात सत्यता असली पाहिजे किंवा सत्व असलं पाहिजे ह्याच वेनी त्याचं डिरेक्शन झालं असं काही फार मला त्याच्यात गिमिक करायचंय किंवा मला काहीतरी समोरच्या ऑडियन्सला भारवून टाकायचं नाही मुळात माझी जी गोष्ट आहे माझी जी परिस्थिती आहे तीच कदाचित लोकांना जर संवेदनशील असतील तर त्यांना टोचणार किंवा भारावून टाकणार त्यासाठी वेगळं असं काही डिरेक्शनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मी केलं नाही.
1: तू काय सांगशील हे मांगी तुझा अनुभव कसा आहे नाटकाच्या कथानकाबद्दल बोलत असताना तू या कथेकडे कसं बघतेस.
2: मी गावाकडून आलेली एक सर्वसामान्य घरातली मुलगी आहे सगळ्यात पहिले तर माझ्या आई वडिलांना पण मी लहानपणापासून शेती करताना बघितलेलं आहे तर एक कुठेतरी जाणीव होती म्हणजे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही आणि दुसरी बाजू बघायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी नाटकाचं कथानक ऐकलं त्यावेळी खूप जास्त इन्फ्लुअन्स झाला होता त्या आणि ती जाणीव पण जागी झाली की म्हणजे मला समाजासाठी तर करायचंय पण याच्याही पुढे जाऊन मला आधी स्वतःसाठी पण करणं गरजेचं आहे काहीतरी आणि मे बी हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो माझ्या लाईफ मधला असं वाटलं होतं मला तेव्हा तर मी मनापासून प्रे करत होते की मला विचारावं एकदा तरी प्रणवने की तू करशील का नाटकामध्ये ऍक्टिंग आणि शेवट विचारलंच त्याने.
1: प्रणव जसं तू सांगितलंस की नाटक हे मला माझी खरी गोष्ट जगाला सांगायची होती जेव्हा आपण खरी गोष्ट जगाला सांगतो तेव्हा हे असतं की आपला एक खूप आपल्या जीवाची खूप घनिष्ठ असणारी गोष्ट आपण जगापुढे मांडत असतो आणि तेव्हा आपल्याला लोकांकडून येणाऱ्या अभिप्रायाचा आपल्यावरती खूप प्रभाव पडतो. तर मग मला हे जाणून घ्यायला आवडेल की लोकांचं याविषयीचं कसं मत आहे लोकांकडून आलेल्या काही प्रतिक्रिया त्याबद्दल काय सांगशील.
0: काही वेळेला ना आपण विचार करतो त्याच्या पलीकडचं आपल्याला मिळून जात मला माझ्या पहिल्या नाटकानं तेच दिलंय म्हणजे मी असे सांगण्यासारखे खूप आहेत अनुभव पण त्यातला त्यात एक महत्वाचा एक्सपिरियन्स म्हणतो आमच्याकडं आमच्या नाटकाचा आम्ही त्यांना परमनंट ऑडियन्स म्हणतो डावरे आजी म्हणून आमच्या इकडच्याच एक आजी आहेत म्हणजे मावळ त्या भागातले त्या तर आमचे चार प्रयोग झाले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी झाले नाशिक रत्नागिरी पुणे तर त्या प्रत्येक प्रयोगाला त्यांचं वय 70 पुढे आहे आणि त्या प्रत्येक प्रयोगाला आम्हाला सरप्राइझिंगली भेटायला यायच्या त्या आम्हाला न सांगता नाशिकला आले होते पुण्यावरून प्रयोगासाठी त्या रत्नागिरीला आले होते आणि काही हेतू नाहीये त्यांना कायम असं वाटायचं की तुम्ही जे करताय ते कदाचित कुणीतरी सांगायला पाहिजे होतं ते तुम्ही सांगताय तर त्यांना त्याची फार मजा येते आणि त्या प्रत्येक प्रयोगाला येतात इवन त्या प्रयोगाशिवायही आम्हाला भेटायला येतात तर त्यांचे इनपुट्स देत असतात की तुम्ही अजून काय करू शकता इव्हन मी मला ही गोष्ट पण सांगितली पाहिजे की आमचा रत्नागिरीचा प्रयोग होता आणि त्यावेळेला आमच्या संघाकडे मुळात प्रायोगिक नाटक करतो त्यामुळे पैसा आणि प्रायोगिक नाटक ह्या दोन टोकाच्या गोष्टी आहेत त्यावेळेला असं झालं होतं की रत्नागिरीचा प्रयोग ठरलाय काही गोष्टी फायनल झाल्यात आणि जितके पैसे गरजेचे आहेत तिथं प्रयोग करण्यासाठी तितक्यांना होते आमच्याकडे आणि काही गोष्टी जेव्हा तुम्ही चांगलं काम करायला निघता तेव्हा तुम्हाला युनिव्हर्स मदत करत असं काहीतरी असतं तर तशा पद्धतीने त्या दिवशी डावऱ्याजी आम्हाला भेटायला आलते आमच्या हॉलवरती आणि येताना आल्या आणि जाताना त्या एक इन्व्हॉल्व आमच्याकडे देऊन गेला जे त्यांना कुणीही सांगितलं नव्हतं की आम्हाला आत्ता पैशांची गरज आहे आणि एक व्यवस्थित अमाऊंट जितकी आम्हाला गरजेची होती त्यापेक्षा जास्त अमाऊंटचा चेक त्या जे आम्हाला त्या दिवशी देऊन गेलत्या आणि मला वाटतं की मग ती आमच्यासाठी प्रायोगिक नाटक करणाऱ्या आमच्या 17-18 लोकांच्या टीमसाठी त्या दिवशी म्हणजे प्रत्येक जण ह्या विचारात होता की आपण काहीतरी कमाल करतोय म्हणजे ठीक आहे ते लोकांच्या दृष्टीनं किंवा जगाच्या दृष्टीनं काय असेल माहित नाही पण आमचा एक ऑडियन्स किंवा एक माणूस त्या मुवमेंटला असा होता की जो आमच्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेवतो की तुम्ही करा आम्ही तुमच्यासोबत आहोत. इवन मला असं वाटतं की ऋणातून मोकळं नाही होत आपण कधीच पण पुन्हा तेच रमेश खाडे ज्यांनी खूप विश्वासानं आर्थिक मदत प्रत्येक प्रयोगाला ते करत आले प्रशांत मस्के सो ह्या लोकांमुळं हे नाटक उभं आहे आणि मग पुन्हा होतं ना की काही लोक मित्रांसाठी सिनेमे करतात काही लोक पैशासाठी करतात आम्हाला असं वाटतं

0: की आम्ही इथून पुढची नाटक आहे तीन लोकांसाठी केली पाहिजे ज्यांनी इतक्या प्रेमाने इतक्या विश्वासाने आमच्यासाठी सातत्यानं ते आमच्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवून आम्हाला पुश करतायत काहीतरी करायला.
1: क्या बात आहे. हे वाक्य किती महत्वाचं आहे की माझ्यावरती ज्या प्रेक्षकांनी विश्वास ठेवलाय त्या विश्वासाखातर मी माझे पुढचे प्रयोग करत राहील. हा विश्वास जेव्हा आपल्याला प्रेक्षक वर्ग देतो तेव्हा आपल्याला एक कलाकार म्हणून नेहमीच खूप बळ मिळतं. तू काय सांगशील याबद्दल, तुझा अनुभव कसा आहे हे मागे?
2: प्रणवने खूपच इमोशनल आणि छान अनुभव सांगितला, तर मी थोडासा जनरल ऑडियन्सचा एक अनुभव सांगते. आम्ही पहिला प्रयोग केला आणि आम्ही थांबलो होतो प्रेक्षकांना भेटण्यासाठी. त्यात एक प्रेक्षक आला आमच्याकडे आणि आम्हाला म्हणाला जरा आमच्या मुलीला समजावाना. म्हटलं का काय झालंय? आणि ती रडायचीच थांबत नाही तुमचं नाटक बघितल्यापासून. त्याच्यानंतर प्रणवने खूप कॅज्युअली जाऊन तिला सांगितलं होतं ठीक आहे पुढच्या वेळी आम्ही एक छान कॉमेडी नाटक करू तेव्हा तू परत बघायला ये, मग तू हसशील खूप जास्त असं. सो इतका चांगला प्रेक्षक मिळाला होता आमच्या नाटकासाठी मिळालाय म्हणजे की प्रत्येक नाटकानंतर भावूक झालेला प्रेक्षक बघितलेला आहे आम्ही. आमच्यासाठी भयंकर टाळ्या आलेल्या आहेत त्यांच्याकडनं आणि नाटकात इन्वॉल्व्ह झालेला असा आम्हाला थ्रू आउट प्रेक्षक मिळालेला आहे. सो त्यासाठी खरंच
0: म्हणजे ज्या मुलीबद्दल आता हिमांगीने सांगितलं म्हणजे तिची गंमत अशी आहे की ज्या वेळेला तिची आई मला आली सांगायला की आमची मुलगी रडायची थांबत नाहीये, तर मला असं वाटलं होतं की लहान मुलगी असेल जाऊन समजावं तिला. ज्या वेळेला मी जाऊन बघितलं त्यावेळेला ती मुलगी FY मध्ये शिकत होती आणि मला समजत नव्हतं की ह्या पूर्वीला मी कसं समजवायचं आणि ती वेळेसारखी रडत होती आणि तिला मी हे सांगितलं की अगं खोटं असतंय सगळं असं नसतंय अशा पद्धतीने समजवत होतो आणि तिचं असं होतं की मला माहिती आहे सगळं खोटं असतं पण मला नाही होते आता कंट्रोल मी काय करू. हे गोड होतं हे सगळं.
1: क्या बात आहे. आपण थोडस या नाटकाच्या टेक्निकल गोष्टींविषयी पण बोलूयात की हे नाटक करत असताना तुम्ही ज्या प्रांताची कथा मांडताय किंवा त्या शेतकरी वर्गाचे जे काही प्रश्न मांडताय तर त्यामध्ये असणारं संगीत, त्यामध्ये त्या नाटकासाठी केलेली प्रकाश योजना, त्या नाटकासाठी सगळ्या टेक्निकल गोष्टी तुम्ही कशा जमवल्या त्याबद्दल काय सांगताल?
0: म्हणजे नाटकाचं संगीत मीच केलंय. मला गाण्याचं असं काही विशेष अंग नाहीये पण परिस्थिती अशी तयार झाली होती कारण जो माझा मित्र या नाटकाचं संगीत करणार होता तो ऐन वेळेला त्याला म्हणजे अगदी नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या आधी 2 आठवडे त्याला दुसऱ्या कामासाठी जावं लागलं आणि मग परिस्थिती अशी झाली की नाटकाचं म्युझिक, कारण तो जर असा प्रयोग असता की जिथं मी ते मॅनेज करू शकलो असतो तर मी तो तसाही केला असता. अनफॉर्च्युनेटली तो स्पर्धेचा प्रयोग होता आणि तिथं स्पर्धेला जायचं तर मग जिंकण्यासाठीच जायचं असतं या विचाराने करायचं, तर मग असं झालं की आणीबाणी होती आणि मग केलं मी त्या नाटकाचं म्युझिक. खरं तर मी आधी पण केलं होतं एका नाटकाचा थोडासा म्युझिकल पार्ट हाताळला होता त्याच्यामुळे त्याची थोडीशी कल्पना होती. मग मीच केलं त्या नाटकाचं म्युझिक आणि चांगलं झालं म्युझिक. म्हणजे लोकांचं जो अभिप्राय येतो ज्ञानेश शिंगाडे आणखीन आमची श्रुती आमच्याच नाटकात काम करणारी सुंदर गातात ह्या सगळ्या मंडळींनी त्याच्यात गायलेलं आहे, मी स्वतः गायलेलं आहे. अजून प्रकाश योजनेबद्दल पण गंमत आहे म्हणजे आमचा प्रकाश योजनाकार संकेत मोडक म्हणून आहे तर तो स्वतः त्याने मास्टर्स केलंय नाट्यशास्त्रात आणि तो स्वतः म्हणजे मला ज्या नाटकातल्या गोष्टींपासून मी अनभिज्ञ आहे त्या प्रत्येक गोष्टींशी मला रुबरू करू देत होता की ह्या गोष्टी प्रणव अशा केला तर अशा होतील, अशा केला तर अशा होतील. टेक्निकली नाटक स्ट्रॉंग करण्यात संकेतचा फार मोलाचा वाटा आहे आणि त्यानं जे त्या सुंदर पद्धतीनं लाईट उभ्या केला मला वाटतं की नाटकात फक्त ऍक्टिंग किंवा फक्त लिहिणं या दोन गोष्टींवरती नाटक कधीच स्ट्रॉंगली उचललं नाही जाऊ शकत. त्याचा टेक्निकल पार्ट, म्युझिक, नैपत्य, दिग्दर्शन, नैपत्यासाठी आमचे शुभम दादा शुभम गाडे अतिशय सुंदर, आणखीन म्हणजे अगदी तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की स्टेजवरती एक गावाकडचं घर उभं राहिलं इतकं सुंदर नेपथ्य त्यांनी केलेलं आहे. त्याचं संकेत मी लाईटची बाजू इतकी छान हाताळली आणि त्याला आत्ताच एक मोठ्या चॅनल कडून जो पुरस्कार दिला होता तो सुद्धा मिळालाय लाईटसाठी. सो ही सगळी मंडळी वेशभूषा पुन्हा आमच्याच टीम मधल्या मुलींनी केली होती, अमृता, रंगभूषा, ह्या सगळ्याच गोष्टी. म्हणजे काय ना की प्रत्येक गोष्टीसाठी वेगळी माणसं हायर करणं शक्य नव्हतं. मग टीम मध्येच मला असं वाटलं की दिग्दर्शक म्हणून मग काय करता येऊ शकतं की माझ्या टीम मधल्या लोकांची काय अधिक बाजू आहे तिचा उत्कर्ष होऊ शकतो इथं. मग ज्यांना मेकअप येतोय त्यांनी मेकअप करा, ज्यांना सेन्स आहे कपड्यांचा त्यांनी कॉस्ट्युम करा. शुभम दादा आमचे शुभम गाडे ते चित्रकलेचं चांगलं त्यांनी शिक्षण घेतलंय व्यवस्थित. आधी ते नाटकामध्ये इन झाले होते ऍक्टर म्हणून आणि नंतर त्यांना असं वाटलं की मला ह्याच्यापेक्षा मला नैपत्य करण्यात मजा येईल. मग त्यांनी ते केलं आणि त्यांनी ते इतकं मनापासून केलं की त्याचा रिझल्ट लोकांनी बघितला, बघतायत. सो मुलांच्या बाबतीत पण म्हणजे प्रत्येक ठिकाणचा एक मुलगा आहे. आमचा स्वप्नील जळगावचा आहे, वैभव पुरंदर मधला, काही मुलं भोर मधली, काही बारामतीची ही. सो प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेली पोर आहेत पण पुन्हा त्या सगळ्यांमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे की आपल्याला हा प्रश्न छान पद्धतीनं मांडायचा आहे आणि मग त्यातून ती टीम आणि ती टेक्निकल टीम सुद्धा बिल्ड होत गेली. असं त्याच्यासाठी वेगळं कॅपर्स घ्यावे लागले नाही, त्यांची त्यांचीच

0: प्लस बाजू होती तीच घेऊन आपण गेलो.
1: जसं तुम्ही म्हणताय की यासाठी टेक्निकली काही वेगळे एफर्ट्स घ्यावे लागले नाहीत, तुम्ही सगळे एकत्र आलात, पण ऍज अ टीम लीडर म्हणून किंवा ऍज अ डिरेक्टर म्हणून जेव्हा तुम्ही आपला जो ऑडियन्स आहे त्यांना जेव्हा सांगता, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठली काळजी घेतली पाहिजे, किंवा मग या गोष्टीकडे आपण टेक्निकली पण बघत असताना नवीन लोक जेव्हा येतात या क्षेत्रामध्ये तेव्हा सगळ्यांना टीम म्हणून कसं बांधायचंय त्याबद्दल काय सांगू शकाल?
0: टीम म्हणून ज्या वेळेला बांधायचंय त्यावेळेला मला असं वाटतं की तुमच्याकडं थोडस डोळसपण आणि अगदी थोडीशी पारखही असली पाहिजे. कारण गंमत अशी आहे ना की आत्ता रील असेल किंवा काही सोशल माध्यमांमुळे का काय म्हणू आपण इतका ओघ वाढला आहे. सगळ्यांनाच नाटक करायचंय, सगळ्यांनाच लाईव्ह परफॉर्म करायचं आहे, पण सगळ्यांनाच हे करत असताना सगळ्यांकडेच ते कॅलिबर आहे का हा विचार नाही करत प्रत्येक जण. आणि मग असे खूप लोक टीम सोबत इन होतात आणि त्यावेळेला मग तुम्हाला तुमच्यातला इमोशनल भाग बाजूला ठेवून थोडं प्रॅक्टिकल व्हावं लागतं. आणि खरंच ज्याचं ज्याच्यात जी गुणवत्ता किंवा ज्याच्यात जे सत्व आहे त्या पद्धतीनं त्याला काम देऊन मग पुढे न्यावं लागतं किंवा सोबत घ्यावं लागतं. कारण गंमत हीच आहे की मग ज्याला काम येतं त्याचा रस कदाचित वेगळ्या गोष्टीत असतो, ज्याला येत नाही त्याला फार तन्मयतेनं ते करायचं असतं. मग सगळ्याच वेगळ्या विचारांच्या 28 लोकांना एकत्र आणून त्यांच्या कमी अधिक बाजू समजून घेऊन ही टीम बिल्ड करावी लागते. असं नाही होत की तुम्हाला पाहिजे तशीच माणसं तुम्हाला टीम मध्ये कधीच मिळणार नाहीत आणि ते शक्यही नाहीये. पण मग हीच आहे की दिग्दर्शक म्हणून काय तर माझ्या लोकांमधल्या ज्या कमी आहेत त्या झाकणं आणि ज्या चांगल्या बाजू आहेत ते पुढे आणणं एवढंच मी करू शकतो.
1: तुझा स्वतःचा अनुभव कसा आहे मागी त्याबद्दल काय सांगशील?
2: खूप सारे लोक इन झाले होते एक टीम म्हणून सुरुवातीच्या काळात, तर छान वाटलं होतं तेव्हा की एवढे लोक येत आपल्या सोबत नाटक करण्यासाठी. नंतर नंतर छोट्या छोट्या गोष्टींमुळे टीम सोडून गेले लोकही बघितलेत, ज्यांना नाटक करायचंय त्यांनी आमच्यासोबत कशाही परिस्थितीत कंटिन्यू केलेले लोकही बघितलेले. सो जे डेडिकेटेडली करतात ते तर करतील, थ्रू आउट करतच राहतील नाटक सोबत, आणि ते अजूनही लोक आमच्या सोबत आहेत, ती टीम अजूनही आहे.
0: प्रायोगिक नाटकाला ना मला असं वाटतं की पुण्याच्या तरी प्रायोगिक नाटकाला पुटीचा शाप आहे, किंवा पुण्यात जी चांगली नाटकं झाली आहेत त्याचं मूळच या नाटकाला असलेला फुटीचा शाप आहे. कारण जोपर्यंत एका संघातून दुसरा संघ तयार नाही होणार तोपर्यंत दुसरं नाटक होणारच नाही, चांगलं नाटक होणार नाही. मग किंवा मग एकच दिग्दर्शक एकच लेखक त्याच्याच वेळी सगळ्या गोष्टी जातील. पण हीच अधिक बाजू आहे की प्रत्येकाला असं वाटतं की एका स्टेज नंतर की मला माझी गोष्ट मांडायची आणि मग त्यासाठी मला माझा संघ हवा आहे आणि त्यातून ते बाहेर पडतात आणि त्यातून चांगलं नाटक होत राहतं उलट अजून. म्हणजे ह्या गोष्टी प्रायमरी स्टेजला माझ्यासाठी दिग्दर्शक होऊन किती घातक असलं तरी मला त्याच्यातली ही अधिक बाजू कायम दिसते की ह्याच्यामुळे नाटक होत आहे. कॉम्पिटिशन म्हणून होत असेल पण चांगलं नाटक होत राहील यातूनच कदाचित.
1: जेव्हा तुम्ही म्हणता की एक व्यक्तीला त्याची त्याची कथा मांडण्याची इच्छा असते, तर मग मला तुम्हाला दोघांना हे पण विचारायला आवडेल की इतर कुठले विषय तुम्हाला ऍज अ नाटककार म्हणून हाताळायला आवडतील त्याबद्दल काय सांगताल?
0: सामाजिक विषमता दाखवणारा कुठलाही विषय मला वाटतं नाटक म्हणून हाताळायला पाहिजे. ज्या गोष्टींवरती समाज म्हणून बोलण्यावरतीच मुळात असे अलिखित निर्बंध आहेत त्या प्रत्येक विषयावरती नाटक व्हायला पाहिजे. कारण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की थिएटरमध्ये येणारा ऑडियन्स हा तुलनेनं फार सजग आणखीन संवेदनशील असतो. त्याला काहीतरी सात्विक हवं असतं म्हणून तो तिथपर्यंत आलेला असतो. त्यावेळेला मग तेच घिसेपिटे विषय दाखवण्यापेक्षा तुम्ही असं काहीतरी त्यांच्या समोर ठेवलं पाहिजे की ज्यातून त्यांचा प्रेक्षक म्हणून विचार किंवा एक काय म्हणूया आपण समाजातला एक घटक म्हणून विचार आणखी तीव्र किंवा मजबूत होईल अशा विषयांवरती सतत नाटक व्हायला पाहिजे. मला कायम असं वाटतं की त्या सद्यस्थितीला तितकंसं दिसत नसलं तरी लैंगिक विषमता हा नाटकाचा फार महत्वाचा विषय आहे, त्याच्यावरती पुढच्या येणाऱ्या काळात आम्ही चांगलं नाटक करू. म्हणजे खूप आहेत विषय पण मला हा विषय त्यातल्या त्यात जरा महत्वाचा वाटतो.
1: हे वांगी तुला कुठले विषय हाताळायला आवडतील त्याबद्दल काय सांगतो?
2: म्हणजे आजच्या काळातल्या स्त्रियांचे प्रश्न असतील किंवा असे काही विषय ज्याच्यावर अजूनही उघडपणे बोललं जात नाही किंवा बोललं जात नाही अशा विषयांवर काम करायला आवडेल मला.
1: हिमांगी मला तुझं स्वतःच ऍज अ व्यक्ती म्हणून भिरुड मध्ये असणारी जी भूमिका आहे आणि त्या भूमिकेमुळे तुझ्या थॉट प्रोसेस मध्ये कसा बदल झालाय किंवा काय त्याबद्दल काय सांगशील हेही मला जाणून घ्यायला आवडेल.
2: या नाटकामध्ये मी एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पत्नीची भूमिका करतेय. म्हणजे आपल्या घरातलं वास्तव जगासमोर उघड पडू नये यासाठी त्या बाईचा काही स्ट्रगल आहे हा त्या नाटकात मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या माझ्या भूमिकेमधून. हे सगळं चालू असताना संसार पण मॅनेज करायचा आहे किंवा घरातले छोटे छोटे कॉन्फ्लिक्ट पण मॅनेज करायचे आहेत, ह्या सगळ्यांना सांभाळून घर म्हणून घरात ती एकजूट पण मेंटेन करायची, ही सगळी जबाबदारी जर त्या बाईवर असेल, म्हणजे त्या बाईवर असं नाही म्हणत आहे मी, पण एका सर्वसामान्य घरात एक स्त्री ते कशा पद्धतीने हँडल करते हा टास्क दिला होता प्रणवनी मला. मी बऱ्यापैकी त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामधून

0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी संवेदनशीलता खूप जास्त ऍक्टिव्ह झाली म्हणू शकते मी. म्हणजे मी कधी त्या एजला जाऊन किंवा त्या त्या कुटुंबामध्ये जाऊन त्या लेवलला विचार करण्याचा नाटकाच्या आधी तरी मी कधी प्रयत्न केला नव्हता. नाटकामुळे मी आता तो विचार करू शकते हे छान वाटतं मला.
1: वा, खरं तर कुठलीही अभिव्यक्ती, लिखाण, कला या सगळ्या गोष्टी आपल्याला एक संवेदनशील माणूस म्हणून जेव्हा घडतात तेव्हा आपण त्याच्याशी जास्त तादात्म्य साधतो असं मला वाटतं. मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो, आपण असं बरेचदा म्हणतो की बरेचदा म्हणण्यापेक्षा आपण रंगमंचाला समाजाचा आरसा म्हणतो, मार्गदर्शक म्हणतो. तर मग मला प्रणव तुझ्याकडून ऐकून घ्यायला आवडेल की तुझ्या आयुष्यात रंगमंचाची भूमिका कशी आहे, त्याबद्दल काय सांगशील?
2: मी म्हणजे खूप प्रामाणिकपणे सांगतो, म्हणजे कदाचित मी अजून तितका जोडलो नाहीये या प्रोसेसशी. म्हणजे मला खर तर करायचं सिनेमा या गोष्टीशी मला असं वाटतं की मला त्या प्रोसेसमध्ये माझ्या नाटकातही प्रचंड मजा येते, येत नाही अशातली गोष्ट नाही. पण तेच की अजून रंगभूमीशी असा काही बॉन्ड नाही आला की मला स्टेज असं काहीतरी सांगते असं मला नाही वाटलं प्रामाणिकपणे अजून. कदाचित मला अजून त्याच्यासाठी प्रयत्न करायचे खूप जास्त. पण एक गंमत आहे की स्टेज तुमचं खोटेपणा झाकत नाही, जे असेल ते आहे आणि तेच लोकांसमोर पण येतं. त्यामुळे मला ती गंमत वाटते की तुम्ही सिनेमात रिटेक कराल किंवा तुमचे इमोशन्स खोटे खोटे कसे आणायचे ते सगळं करता येतं टेक्निकली. रंगमंच तुम्हाला कलाकार म्हणून फार कसदार बनवतो. इव्हन नाटक करायचं हा माझा थॉट पण त्याच्या माग महत्वाचा विषय हाच की प्रत्येक गोष्टीला एक रियाज असतो. म्हणजे गाणं करायचं तर तुम्ही तानपुरा लावून गायला पाहिजे किंवा डिरेक्शन करायचं तर तुम्ही त्या त्या गोष्टी टेक्निकल हँडल केल्या पाहिजेत किंवा कुठलं नृत्याचं असेल तर. मला वाटतं अभिनयाचा रियाज असा असंच अजून मला तरी माहित नाही. मला वाटतं नाटक करणं किंवा रंगभूमीशी एकरूप होणं हा अभिनयाचा सर्वोत्तम रियाज आहे की तिथं केलेली प्रत्येक भूमिका तुम्हाला काहीतरी वेगळं देऊन जाते. मी आतापर्यंत 3-4 कॅरेक्टर केले पण मला बाकी कुठलं काही करायला सांगितलं तर कदाचित तो आत्मविश्वास येणार नाही. पण त्या टाईपचं कुठलं कॅरेक्टर दिलं तर मी फार आत्मविश्वासानं करेल. मला वाटतं कलाकार म्हणून रंगभूमीने मला हे दिलंय. बाकी समाजाच्या दृष्टीनं हा प्रश्न जरा जास्ती व्यापक आहे, त्याच्यावरती मी खरंच नाही तितका विचार केला कधीच.
1: तुझा अनुभव कसा आहे हेमांगी, तू काय सांगशील याबद्दल?
0: अनुभव तर खूप कमाल होता. म्हणजे याच्या आधी पण मी नाटकं केलेली आहेत लॉकडाऊनच्या आधी, त्याच्यानंतर फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी थोडासा ब्रेक पण घेतला होता. ज्यावेळी ही संधी पुन्हा माझ्यासाठी चालून आली, पुन्हा रंगमंचावर उभं राहणं, पुन्हा लाईव्ह परफॉर्म करणं, म्हणजे एक्साइटमेंट पण होती आणि म्हणजे ही गोष्ट आवडते पहिल्यापासून, तर त्याच्यामुळे मला मजाच आली करताना.
1: खरं तर तुम्ही नाटकाच्या एकंदरीत प्रोसेस विषयी माझ्याशी डिस्कशन करत आहात तर मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की जेव्हा पण आत्ताचे जे आपल्याला ऐकणारे जे तरुण मुलं आहेत किंवा जे नवीन छोटे कलाकार तुम्हाला ऐकतात आणि त्यांना तुमच्यासारखं जेव्हा करायचं तेव्हा तुम्ही ऍज अ सिनियर म्हणून त्यांना काय सांगताल की त्यांनी कशा प्रोसेस फॉलो केल्या पाहिजे?
2: सगळ्यात पहिले हे सांगेल की 1-2 नाटक करून काही कोणी सिनियर विनियर होत नाही, त्याच्यासाठी खूप काम करायला लागतं. बाकी जितकं केलंय त्यावरून जर इनिशियल स्टेजला कुणी काय करत असेल आमच्यापासून अगदीच नौका असेल तर मी एवढं सांगेल की ग्लॅमर वगैरे बघून नका येऊ इकडं, इथं पैसे मिळत नाहीत. हे माने सांगितलं तसं समाधान मिळतं. फक्त पुन्हा तेच की नाटक हा रियाजाचा भाग आहे. नाटक हा तुमच्या तिगत समृद्धीचा किंवा बौद्धिक समृद्धीचा भाग आहे. त्यानं तुमच्या मनाची भूक भागेल, पोटाची भागणार नाही. ज्या दिवशी तुम्ही कमर्शियली स्टेबल व्हाल किंवा भविष्यात होऊ शकता अशी खात्री असेल त्यांनीच नाटक करा. पुढे काहीतरी वेगळं करायचंय किंवा आयुष्यात मी काहीतरी वेगळं करतोय पण मला आता स्वतःला एक्सप्लोर करून बघायचंय म्हणून नाटक करत असाल तर खुशाल करा, मजा आहे.
1: आणि कार्यक्रमाच्या अगदी शेवटचा प्रश्न मी तुम्हाला हा विचारू इच्छिते की जे पण नवीन विद्यार्थी आपल्याला ऐकत आहेत त्यांना तुम्ही नाटक या क्षेत्रामध्ये येत असताना काय टिप्स द्याल त्याबद्दल मला प्लीज सांगताल?
2: मी हे सांगेल की नाटक करायला पाहिजे. जर तुमचा व्यक्तिगत उत्कर्ष करून घ्यायचा असेल तुम्हाला कलाकार म्हणून पण आणि व्यक्ती म्हणून पण, तर मला असं वाटतं की नाटक हे तुम्हाला फार चांगल्या लेवलला पुश करतं. मगाशी म्हटलं तसंच की नाटक हा पुन्हा रियाजाचा भाग आहे. आणि जर ऍक्टिंग मध्ये काहीतरी चांगलं करायचंय तुम्हाला असा जर तुमचा विचार असेल तर प्रत्येक गोष्टीचा एक पाया असतो आणि मला वाटतं अभिनयाचा रियाज किंवा अभिनयाचा पाया हेच मुळात नाटक आहे. तर नाटक करायला पाहिजे नवीन अभिनय क्षेत्रात येणार प्रत्येक मुलानं.
1: तू काय सांगशील हे मांगे?
0: खूप कमाल गोष्ट आहे नाटक. म्हणजे अभिनयातून समाधान मिळवायचं असेल तर आयुष्यात एकदा तरी नाटक करा.
1: मला ही दोन्ही उत्तरं फार आवडली की व्यक्तिगत उत्कर्ष आणि ती समाधानाची पायरी गाठेपर्यंत या दोन गोष्टींसाठी आपल्या तरुणाने नाटक करायला हवं. तुम्हा दोघांचंही आमच्या पुणे आकाशवाणीकडून खूप मनापासून आभार की तुम्ही आज आलात आणि आमच्यासोबत तुमचा नाटकाविषयीचा अनुभव आणि प्रवास शेअर केलात. खूप मनापासून धन्यवाद.
2: धन्यवाद.
3: युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात अभिव्यक्ती पुणे या संस्थेच्या

युवा नाट्यकर्मी प्रणव भोसले आणि हेमांगी काकडे यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती

युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. सायंकाळचे 6 वाजता आहे. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील.

श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत आपण ऐकत होतात. किरण कुलकर्णी यांचं संगीत होतं हॅपी जर्नी या चित्रपटासाठी. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांच्या आवाजात ऐकूया एक होता विदूषक या चित्रपटातलं गीत. सहगायक चंद्रकांत काळे, गीत नाधो महानोर यांचं, संगीत

चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे उपक्रम याविषयी. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे चेअरमन सुनील वालावलकर आणि सदस्य क्षितिज वेदक यांच्याशी विशाल मोरेकर यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार क्रीडा रसिको, क्रीडा विश्वाच्या आजच्या कार्यक्रमात मी विशाल मोरेकर आपण सर्वांचं स्वागत करतो. क्रीडा रसिको, एक काळ असा होता की घरातला एखादा मुलगा खेळात मग्न असेल किंवा खेळतच असेल तर घरनं आरडाओरडा ऐकायला लागायचं त्याला. तर का तर नुसतं खेळून तुझं पोट भरणार आहे का? पण पुढच्या येणाऱ्या काळात परिस्थिती बदलली, प्रो लीग सारख्या स्पर्धा आल्या, त्यातनं खेळाडूंना उत्पन्न मिळू लागलं. पण ते कितपत मिळणार? खेळाडू खेळत असेल तो वसत, मग पुढे काय? नोकरी असेल तर ठीक, पण नंतर सुद्धा प्रश्न येतच नाही की पुढे काय. मग अशा परिस्थितीत ज्यांना खेळाची पार्श्वभूमी आहे, ते स्वतः खेळ खेळलेले आहेत, अशा लोकांनी पुढाकार घेत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सची क्रीडा उद्योग विभाग चालू केला. या क्रीडा उद्योग विभागाचं नक्की काम काय असणार आहे त्याचीच माहिती आपण आज करून घेणार आहोत. आणि त्याकरता आमच्या कार्यक्रमात आपल्यासमवेत सहभागी झालेत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या क्रीडा उद्योग विभागाचे प्रमुख सुनील वालावलकर आणि समिती सदस्य क्षितिज वेदक या दोघांनाही खेळाची पार्श्वभूमी आहे. सुनील वालावलकर यांनी भारतात पिकल बॉल हा जो वेगाने वाढणारा खेळ आहे त्या खेळाची पाया रचला. आता ते ऑल इंडिया पिकल बॉल फेडरेशनचे उपाध्यक्ष आहेत. आणि दुसरे आहेत ते ज्यांनी इंडोर क्रिकेटचं महत्त्व लोकांपुढे आणलं, त्या महा इंडोर क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक चेअरमन क्षितिज वेदक. वेदकजी आणि सुनील, तुमचं दोघांचंही हार्दिक स्वागत आहे.
2: नमस्कार.
3: नमस्कार श्रोतो.
1: म्हणजे पिकल बॉल तुम्ही खेळलेला आहात, पिकल बॉल तर नवीन होता, लोकांची बोलणी ऐकलेली आहेत, आता पिकल बॉल मूळ ठरतंय कुठेतरी. अशा वेळेस क्रीडापटूंनी पण उद्योजक व्हावं याचा विचार मनात कसा काढला?
2: बरोबर आहे विलासजी, तुम्ही जो सुरुवातीला प्रस्तावनांमध्ये जे म्हणालात ते बरोबर आहे की क्रीडापटू घडवण्याचं जे काम असतं ते वयाच्या त्यांच्या 8 वर्षापासून 25 वर्षापर्यंत मॅक्झिमम प्राईम एजमध्ये खेळाडू असतो. पण 25 नंतर काय? 25 नंतरचं पूर्ण आयुष्य त्याला जर अर्थार्जन करायचं असेल तर त्याला क्रीडेच्या आवडीबरोबर अर्थार्जन करण्यासाठी उद्योजक बनवणं गरजेचं आहे. आणि तो विचार आमच्या चेअरमन जे रवींद्र माणगाव आहेत त्यांच्या मनात पहिल्यांदा आला. आणि त्यांनी एक अशी कल्पना मांडली, गाव तिथे उद्योजक. आता नोकऱ्या कमी होत जाणार आहेत, स्वयंरोजगारावरतीच भर असणार आहे सरकारचा आणि एकंदर सर्व व्यवस्थेचा, तर गाव तिथे उद्योजक अशी त्यांची मूळ कल्पना. 48,000 गावामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी ते उद्योजक घडू पाहत आहेत. त्यांच्या त्या मूळ योजनेला आमच्या समितीतर्फे एक अशी जोड देणार आहोत

0: स्पोर्ट्समधून उद्योजक तयार करणं, आणि म्हणून ही आमच्या सर्व समिती आहेत की ज्याच्यात वेदक साहेब आहेत, बाळ टोरसकर जे आहेत, अशा सगळ्यांच्या समिती आणि सगळे क्रीडा तज्ज्ञच आहेत, पण त्याला कॉर्पोरेट म्हणजे व्यावसायिकीकरण कंपनीकरण करून आम्ही असं ठरवलं की गावागावामध्ये क्रीडा उद्योजक तयार करायचे, कारण क्रीडेचं मूळ स्किल्स आमच्याकडे आहेच आणि क्रीडेचा जो व्यापार आहे जसं तुम्ही म्हणालात IPL ISPL याच्यातून जे वाढते ते सगळ्या गोष्टी, त्या महाराष्ट्रातल्या तरुणांना आम्हाला हे तत्व किंवा एक संधी देण्याचं आमच्या योजना आहे, म्हणून ही अशी समिती आम्ही तयार केलेली आहे.
1: वेदकजी तुम्हाला प्रश्न आहे की उद्योजक तयार करणं हा जे ध्येय आहे किंवा मोठं आहे ते ठीक आहे, पण उद्योजक घडवण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही अटी आहेत किंवा बाकीच्या साधन सामुग्री आहेत त्यासाठी तुम्ही काय करणार?
2: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीचे ह्यावर्षी सेंटिनरी इयर आहे, 100 वर्ष झालेली आहेत, आणि त्याचबरोबर त्यांनी आमचे जे प्रेसिडेंट आहेत रवींद्रजी यांनी जो एक मोठा करुणाकर शेट्टी व्हाइस प्रेसिडेंट आहेत त्यांच्याबरोबर जो एक मोठा निर्णय घेतला की स्पोर्ट्समध्ये पण आपण आता उद्योजक बनवायला पाहिजेत, हा त्याच्यामागचा एक ध्येय होता आणि त्याच्याकरता ही आमची समिती निर्माण केली. चेंबरचे ऑलरेडी डिस्ट्रिक्ट चॅप्टर्स आहेत, त्यामुळे महाराष्ट्रभर आम्ही पसरलेलो आहोत. आता त्याच्यामध्ये आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं एक सिस्टम आम्ही आणतोय की जेणेकरून एक मॉडेल निर्माण करायचं ज्याच्यामध्ये उद्योजकांना काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत स्पोर्ट्समध्ये. म्हणजे अगदी सांगायचं तर साधी गोष्ट आहे की टर्फ निर्माण करायचं असेल तर कोणाकडे तरी जागा असू शकते, कोणाकडे तरी इन्व्हेस्टमेंट करायची कपॅसिटी असते, पण दोघांकडेही वेळ नसतो की तिकडे बसून ते 500 किंवा 1000 रुपये कलेक्ट करायचे. म्हणजेच मग तिकडे एक ऑपरेटर निर्माण झाला, म्हणजे आणखीन एक उद्योजक निर्माण झाला. मग त्याच्यानंतर जे लोक अकॅडमी चालवणार आहेत, कारण का तो टर्फ जो असेल त्याच्यामध्ये तुम्ही व्हॉलीबॉल पण खेळू शकता, तुम्ही फुटबॉल पण खेळू शकता, मल्टीस्पोर्ट आहे किंवा इनडोअर क्रिकेट पण खेळू शकता, जेणेकरून अपॉप ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचे वेगवेगळे उद्योजक निर्माण होतील. याचाच अर्थ तिकडे बाजूला एक स्पोर्ट्स शॉप पण निर्माण होऊ शकतं, त्याचबरोबर तिकडे जो कुठचा स्पोर्ट्स पर्सन असेल त्याची आई जर का चांगली गृहिणी असेल आणि चांगले असतातच सगळ्या, पण अप्रतिम काहीतरी जेवण बनवत असेल तर त्यांना एक तिकडे स्टॉल मिळू शकतो. म्हणजे विचार करा, एका गोष्टीतनं 8-10 वेगवेगळे उद्योजक बनू शकतात अशी आमची ही कल्पना आहे, आणि ह्याचं आम्ही एक मॉडेल निर्माण करणार आहोत जेणेकरून त्याचं इकॉनॉमिकली कसं होऊ शकेल आणि फिनान्शियली कसं होऊ शकेल हा त्याच्या मागचा उद्दिष्ट आहे, आणि लोकांना ते कसं ROI त्याच्यावरती मिळेल म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे लोकांना शिकवलं पाहिजे, कारण प्रत्येक जण ह्याच्यामध्ये पैसे टाकणार किंवा पैसे उभे करणार. ह्याच्याकरता आमची दुसरी आणखीन एक कल्पना आहे की ह्या गोष्टीचा बँकेशी पण टायअप करायचा, जेणेकरून प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलला कोणाला जर का असं क्रीडा उद्योजक बनायचं असेल तर त्यांना बँकेशी पण टायअप झालेला असेल आणि त्यांना पुढे ते घेऊन जाता येईल. सुनीलजी ह्याच्यावरती तुम्ही पुढे आणखीन सांगा.
0: बरोबर आहे वेदक साहेबांच्याच याला मी जोडून घेतो, म्हणजे आम्ही त्या उद्योजकाला नुसतं मानसिकता घडवणं आणि त्याला फार भाषण देणं हे एवढ्यापर्यंत थांबत नाही, तर त्याची क्रेडिट पत पण कशी वाढेल आणि त्याला बँकेचं लोन कसं मिळेल इथपर्यंतचं सुद्धा मार्गदर्शन आम्ही देणार आहोत आणि देत आहोत. त्यामुळे हा जे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा जो काही उपक्रम आहे तो खऱ्या अर्थाने क्रांतिकारक आहे आणि महाराष्ट्राची ग्रामीण अर्थरचना बदलण्याचं सामर्थ्य या आमच्या या समितीमध्ये आणि एकंदरच या चेंबरच्या उपक्रमामध्ये असं मला वाटतं.
1: जेव्हा तुम्ही योजना घेऊन पुढे निघालात तर जे निवृत्त झालेले खेळाडू आहेत, निवृत्त मीन्स खेळात नाही, वयोमनापदनुसार 25-26 वर्षी खेळाडू बाजूला होतात, त्यांचा रिस्पॉन्स कसा काय मिळालेला?
0: रिस्पॉन्स खरंच चांगलाच आहे, पण हे काय तुम्हाला स्पष्ट सांगायला हरकत नाही, ही समिती सुरू होऊन आता 1-6 महिने झालेले आहेत, त्यामुळे आमचे 7000 सभासद आहेत, 7000 सभासदांपर्यंत आम्ही आता पोहोचलोय.
2: आपण एक पिरामिड निर्माण केलेला आहे, कारण शेवटी कसं आहे की कुठचीही गोष्ट खाली ती ट्रिकल डाऊन व्हायला पाहिजे, जेणेकरून खालचा तुमचा ज्यावेळेस बेस मोठा होईल त्यावेळेसच तुमची ती मुवमेंट पुढे जाईल. तर ह्या गोष्टी करता प्रत्येक डिस्ट्रिक्ट असोसिएशनमध्ये एक एक कॉर्डिनेटर असणार आहे, त्या कॉर्डिनेटर जे आम्ही वेगवेगळे प्रकल्प कमिटीमध्ये अप्रूव्ह करून त्याच्याकरता लागणारं जे मटेरियल आहे ते सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचू, मग ते तिकडे डिस्ट्रिक्ट लेवलला लोकांना बोलवतील. आणि तुम्ही म्हणाल तिकडे आता जे हे जे आपले निवृत्त झालेले जे खेळाडू आहेत त्यांचा इकडे रोल येईल, कारण शेवटी काय होतं प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक खेळाडू असेल तर त्याची तिकडे त्याला पब्लिसिटी असते, त्याला लोकांना सेलिब्रिटी म्हणून त्याला मानतात, तर ते लोक ह्याच्यात इन्वॉल्व्ह झाले की ऑटोमॅटिकली ते आणखीन आम्ही पुढे घेऊन जाऊ शकू. आज जसं म्हणतो आपण आज इन्फ्लुएन्सर्स, तर हे लोक इन्फ्लुएन्सर म्हणून येतील आणि नॅचरली ते इन्फ्लुएन्सर आले की मग प्रॉडक्ट्स आले. तुम्ही लक्षात घ्या की आज

प्रत्येकाला गिराईक पाहिजे. म्हणजे साधे एक स्पोर्ट्सचं आपण हायड्रेशन ड्रिंक म्हटलं तरी त्याला अख्ख्या महाराष्ट्रभर पोचायचं आहे. पण मग त्याला जर पोचायचं असेल तर मग त्याला कसं करतं, काय करता येईल? तर ज्यावेळेस असे इव्हेंट्स होतात तर त्या तिकडे कोणाला तरी स्टॉल लागेल, त्याच्यामधनं तो ते विकू शकेल, त्याच्यानंतर त्याच्यातनं एजन्सीज निर्माण होऊ शकतील, असे बरेच प्रकल्प आहेत. त्याचबरोबर तुम्ही लक्षात घ्या, आज जागतिक लेवलला जसं ऑस्ट्रेलिया आहे किंवा न्यूझीलंड आहे किंवा तुमचं इंग्लंड आहे, ह्या इकडचे किंवा तुमचे इवन कोरियन लोक आहेत, किंवा आता व्हिएतनामचं जसं आता एक मोठं डेलिगेशन आलं होतं आपल्याकडे आता मुंबईमध्ये, ऑल इंडिया लेवलचं ते डेलिगेशन.

0: आहे किंवा न्यूझीलंड आहे किंवा तुमचं इंग्लंड आहे, ह्या इकडचे किंवा तुमचे इव्हन कोरियन लोक आहेत, किंवा आता व्हिएतनामचं जसं आता एक मोठं डेलिगेशन आलं होतं आपल्याकडे आता मुंबईमध्ये, ऑल इंडिया लेवलचं ते डेलिगेशन होतं आणि इंटरनॅशनल लेवलचं त्यांचा टायअप होता, तर त्या तिकडे सुद्धा बऱ्याचशा स्पोर्ट्स गुड्स मॅन्युफॅक्चर होतात. मग त्या स्पोर्ट्स गुड्सना इकडे त्यांना लोकल मार्केट पाहिजे किंवा त्यांना इकडे लोकल मॅन्युफॅक्चरिंग बेस पाहिजे, तर त्या ह्याच्यामध्ये आमची जी समिती आहे त्या लोकांचा टायअप कसा करून देते, म्हणजे इकडचा लोकल उद्योजक आणि परदेशी मॅन्युफॅक्चरर, हे पण आमच्या एक त्याच्या मागचा एक उद्योग, म्हणजे आपण म्हणतो त्याला की ट्रेड एक्सचेंज प्रोग्राम, तर तो पण निर्माण करायचा आहे चाललाय. किंवा पुढे जाऊन ही कमिटी जिकडे मॅन्युफॅक्चरिंग होतं तर ज्यावेळेस उद्योजकांना जाऊन ते बघायचं असेल तर तो पण आम्ही प्रोग्राम ऑर्गनाईज करणार आहोत, अशा एक वेगवेगळ्या कल्पना आहेत त्याच्यातल्या. आणि जेणेकरून मेन उद्दिष्ट काय की महाराष्ट्र हे आपलं स्पोर्ट्स हब बनलं पाहिजे, कारण आपल्याकडे खेळाडू तर आहेतच पण मग त्याच्याचबरोबर मग स्पोर्ट्स उद्योजक का नाहीत, हा त्याच्या मागचा उद्देश.
1: आणि हे म्हणाले ह्याला जोडूनच जसं उत्तर प्रदेशमध्ये नोएडा किंवा मेरठ सारखे जे हब्स तयार झालेले आहेत मॅन्युफॅक्चरिंग हब्स, ते महाराष्ट्रात घडवण्याचा सुद्धा आमचा एक प्रयत्न आहे.
2: याच अनुषंगाने एक प्रश्न, जसं तुम्ही उल्लेख केला की आंतरराष्ट्रीय ब्रँड येत आहेत, त्यांनी भेट घेत आहेत, त्यांना इकडे व्यापार करायचा, त्यांना मार्केटिंग करायचं या दृष्टीने, पण एखादा खेळाडूला स्वतःचा ब्रँड डेव्हलप करायचा असेल, त्याचं जर स्वतःचं उत्पादन चालू करायचं असेल, तर त्याला तुम्ही कसं काय सपोर्ट?
0: खेळाडू तुम्ही म्हणालात तसं 25 वर्षापर्यंत प्राईम मध्ये असतात, त्याच्यानंतर काय हा एक मोठा प्रश्न असतो. आणि 100 एक किंवा दोनच खेळाडू जे पुढे आणखीन त्यांना एंडॉर्समेंट्स मिळतात आणि हे सगळ्या गोष्टी चालू राहतात, तर ह्या दृष्टिकोनातनं त्यांना पण वेगवेगळे त्यांना काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत, जसं काही टी शर्ट प्रिंटिंग असू शकतं, कोणतरी म्हणेल मी मला बाबा पिकल बॉलवाला प्लेअर असेल तर तो म्हणेल मला पिकल बॉलच्या मी रॅकेट्स मॅन्युफॅक्चर करू शकतो का, तर त्यांना लागणारं हे जे टेक्नॉलॉजिकल नोहाव जो द्यायचा आहे त्याच्याकरता लागणारे जे तज्ज्ञ आहेत त्या लोकांना आणून त्यांचे सेमिनार्स करणे, त्या जेणेकरून त्या लोकांना ह्या सगळ्या खेळाडूंपर्यंत ते पोहोचू शकतील. आणि मगाशी मी म्हटलं तसं आमची ही उद्योजक निर्माण करणारी समिती आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळेस इन्व्हेस्टमेंट, त्याच्याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा फार महत्त्वाचा भाग आहे, आणि त्याला लागणारी बँकेबल क्रेडिबिलिटी, ह्या तिन्ही गोष्टींचा फाउंडेशन निर्माण करणं हा आमचा त्याच्या मागचा.
1: आणि हँड होल्डिंग हे आहेच आमचं, असं तुमचं जे म्हणजे जो नव उद्योजक आहे त्याचं हँड होल्डिंग, त्याला एक समुपदेशन मेंटोरिंग करण्याचं काम समितीतले तज्ज्ञ करणारच आहेत, ते आमचं उद्दिष्टच आहे.
2: शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात, अनुदान असतात, तर ही अनुदान खेळाडूंना साठी आहेत का किंवा ती मिळावीत खेळाडूला एखादं व्यवसाय चालू करण्यासाठी, तर त्यासाठी काही असं
1: चांगला आहे की भारत सरकारच्या वतीने तर खेलो इंडिया नावाच्या त्यांच्या योजनेमध्ये अशा गोष्टींसाठी उद्योजकतेसाठी विकास करण्यासाठी निधीचीच आता त्यांनी आरक्षित केलेला आहे. म्हणजे हा जो अर्थसंकल्प झाला गेल्या फेब्रुवारीमध्ये 500 कोटीचा निधी केवळ स्पोर्ट्स साहित्य निर्मितीसाठी केलेला आहे, त्यामुळे भारत सरकारच्या वतीने आणि साईच्या वतीने स्पोर्ट्स खेलो इंडियाच्या वतीने उद्योजकांना आणि विशेषतः क्रीडा उद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना आहेत. फक्त त्या योजना असतात कागदावरती आणि खाली ग्रासरूट लेव्हल तर येत नाहीत, त्यामुळे आमचा महाराष्ट्र चेंबरचा तोच उद्देश आहे की ती जी दरी आहे ती मात्र आम्ही मिटवणार आहोत, कारण आमच्याकडे ते सगळ्या डॉक्युमेंट्स येत असतात आणि आमच्याकडे ग्रासरूट लेव्हलवरचे इच्छुक लोकंसुद्धा आमच्याकडे आमच्या डेटावरती असतात, ते जे पूल बांधण्याचं काम आहे ते मात्र आम्ही करतो.
0: आमच्या समितीचं एक त्याच्यातला उद्दिष्ट असा आहे की सर म्हणाले त्याप्रमाणे की ह्या क्रीडा खेलो इंडियाचा जो आत्ता त्याच्यामध्ये त्यांनी हे केला उल्लेख केला किंवा आत्ता जे 500 कोटी रुपये हे केले, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही लक्षात घ्या की क्रीडा उद्योग हे MSME पण क्लासिफाय होऊ शकतात. SME तुम्हाला माहितीच असेल की स्मॉल अँड मिडल एंटरप्राइजेस, तसंच मिडल स्मॉल MSME पण एक आणखीन एक वरची कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्या दृष्टिकोनातनं लोकांपुढे ह्या ज्या सगळ्या स्कीम्स आहेत त्या कशा पोचवायच्या ह्याच्याकरता पण समिती प्रयत्न करत राहणार आहे आणि त्याकरता वेळोवेळी सेमिनार्स घेणार आहेत. आमच्या वेबसाईटवरती सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये त्याची माहिती निर्माण करून देणार आहोत. आणि प्रत्येक वेळेस फार महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे की शेवटी गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स येतात ह्या कुठून राबवल्या जातात, फिनान्स रिलेटेड असतील तर ह्या बँकेंच्या मार्फत जातात. त्यामुळे आमचा आता एक पुढचा पण एक आणखीन एक उद्दिष्ट असणार आहे की सगळ्या बँकांशी पण टायअप करून की त्यांच्याकडे ज्या स्कीम्स येतात, कारण का प्रत्येक वेळेस सगळ्याच बँका काय प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये जात नाहीत, त्यामुळे वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये वेगवेगळ्या बँका असतात, तर त्या कुठच्या डिस्ट्रिक्टमध्ये कुठची बँक अवेलेबल आहे आणि त्यांच्याकडे ह्या गोष्टीकरता निधी आहे, त्यांना टार्गेट्स आहेत,

0: ह्या पण लोकांना जर का आपण कळवून सगळं चुकलो तर त्याप्रमाणे ते सोपं होऊन जाईल सगळ्याच्या.
1: आता एक महत्वाचं, माझ्या दृष्टीने महत्वाचं असं शिकल की एखादा खेळाडू आला तुमच्याकडे, एखादी वस्तू त्याला बनवायची आहे त्याच्यासाठी, पण त्याला लागणारा जे कच्चा माल आहे किंवा इतर काही गोष्टी असतील, हे उदाहरण झालं टी शर्ट्स बनवायला कापड, आता जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं टी शर्ट्स येतं ते वेगळा दर्जा असतं, पण आपल्याकडे चांगल्या दर्जाचे कापड कुठे मिळतात? तर त्याचा असा काही त्याला कच्च्या मालाचे उद्योजक वगैरे काही मिळवून देणार
0: नक्कीच. कारण काय आहे, शेवटी मगाशी सर म्हणाल्याप्रमाणे, सुनीलजी म्हणाल्याप्रमाणे, हँड होल्डिंग हा आमच्या समितीचा फार महत्वाचा एक हे राहणार आहे, मुद्दा राहणार आहे, एक ध्येय राहणार आहे. कारण कुठच्याही उद्योजकाला मेंटॉरशिप लागते आणि आमच्याकडे 7,000 जे मेंबर आहेत ते 7,000 मेंबर हे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, छोटे मोठे वेगवेगळ्या पद्धतीचे, तर त्यांच्यापैकी पण लोक पुढे येणार आहेत आणि अशा जे कोण उद्योजक येणार आहेत त्यांना ते नक्कीच सपोर्ट करतील. आणि प्रत्येक, बरं तुम्ही म्हटलं तसं की हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर इंडस्ट्री आहे, 100 वर्षाची त्याला एक मोठी परंपरा आहे. तर ह्या परंपरेमुळे तुम्ही आता असं छोटीशी गोष्ट बघूया आपण की कोल्हापुरात गेलात जे इंजिनिअरिंगचं मायभूमी हब आहे, बरोबर आहे, तर याचाच अर्थ आपल्याकडे कित्येक स्पोर्ट्समध्ये मेटॅलिक पार्ट्स लागतात का? तर लागतात. मग ते जर लागत असतील तर त्यावेळेस तिकडे हे कुठे मला टर्निंग करून मिळेल, कुठे फिटिंग करून मिळेल वगैरे, ह्याच्या किंवा ह्याला काय कशा पद्धतीने ह्याचं प्रॉडक्टायझेशन होईल, हे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जे आमचे 7,000 मेंबर्स डेफिनेटली त्याच्यामध्ये सपोर्ट करू शकतील. एक लक्षात घ्या ही काय फक्त ह्या आमची की आत्ताची जी 8 जणांची जी किंवा 10 जणांची समिती आहे हे काम करणार नाही आहे, हे अख्खं आमचं चेंबर काम करणार आहे.
2: आम्ही त्यामुळे मॅचमेकिंग फॅसिलिटेटर म्हणून राहणार.
0: प्लस आणखीन एक फार महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जे आम्ही येणाऱ्या सगळ्या उद्योजकांना हे करणार आहोत की आज प्रत्येक गोष्टीला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ही फार महत्त्वाची आहे. धंदा प्रत्येकजणच करतो, पण तो धंदा करत असताना त्याच्यामध्ये निश काय आहे आणि ते त्याच्यातल्या ज्या पद्धती आहेत त्या जर का तुम्ही प्रोसेस म्हणून जर का तुम्ही रजिस्टर करू शकलात किंवा कुठचं तरी एक तुम्ही प्रॉडक्ट निर्माण केलं तर ते प्रॉडक्ट तुम्ही कसं त्याची IP व्हॅल्यू निर्माण करू शकाल फॉर द फ्युचर, ह्याच्यावरती सुद्धा आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहोत आणि त्याच्याचमुळे आपली पुढे लोक जातील.
1: सुनील सर, तुम्हाला प्रश्न विचारायचे, म्हणजे मगाशी मी सुरुवातीला म्हटलं की पूर्ग क्रिकेटच खेळते म्हणजे वाया गेल्या, पण नंतर वेगवेगळ्या संधी उपलब्ध केल्या, पण स्पोर्ट्स मधलं किंवा क्रीडा क्षेत्रातलं आणखीन वरचा जो दर्जा असेल किंवा वरची पातळी असेल ती कशी असेल?
2: स्पोर्ट्स हा आता केवळ ना करमणुकीचा किंवा तंदुरुस्तीची गोष्ट राहिली नाही आहे, स्पोर्ट्स ही केवळ एक आर्थिक केंद्र उभं राहिलेलं आहे. म्हणजे ह्याला याच्यात म्हणतात की स्पोर्ट्स इज अ प्रॉडक्ट, एक उत्पादन आहे. म्हणजे जसं IT क्षेत्र असतं, करमणूक क्षेत्र असतं, ॲग्रिकल्चर क्षेत्र असतं, तसं क्रीडा हा एक क्षेत्र उद्योजक आणि उद्योगाचंच क्षेत्र राहिलं आहे की त्याच्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि तुम्हाला असलेला परतावा तुम्ही परत करा. अशा पद्धतीचीच गोष्टी झाल्यामुळे क्रिकेटची लीग, फुटबॉलची लीग, बॅडमिंटनची लीग, हे सगळे उद्योगपती आपले भारतातलेच नाही जगभरातले उद्योगपतींनी स्पोर्ट्समध्ये आता इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि म्हणून ज्याला सनराईज क्षेत्र ज्याला म्हणतात, म्हणजे उद्याच्या काळामध्ये कुठलं क्षेत्र वाढणार आहे,
1: विस्तारित
2: होणार आहे आर्थिकदृष्ट्या, आणि आर्थिकदृष्ट्या कुठलं क्षेत्र जर विस्तारित होणार असेल तर ते आहे क्रीडा क्षेत्र. आणि ह्या क्रीडा क्षेत्रामध्ये, म्हणजे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 6 वर्षातच आपल्याकडे एशियाड होणार आहे, त्याच्यानंतर ऑलिम्पिक होईल, कॉमनवेल्थ होणार आहे, प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल आत्ता होणार जर असेल तर आहे ते क्रीडा क्षेत्र. आज ते मला वाटतं $20 अब्ज आपला क्रीडा क्षेत्राचा सगळा व्यापार आहे, तो जवळजवळ पुढच्या 8 ते 10 वर्षात $44 अब्ज एवढा तो वाढणार
1: आहे,
2: दुपटीने वाढणार आहे केवळ 6 वर्षात. बाकीचे सगळे क्षेत्र मंदावलेली आहेत, स्टॅग्नेशन झालेले आहेत, पण जर कुठलं क्षेत्र झपाट्याने पुढे जाणार आर्थिकदृष्ट्या तर ते फक्त स्पोर्ट्स आहे. आणि म्हणून चेंबर असेल, आमची जी समिती असेल, आमचं मत आहे की तरुणांनी, नवउद्योजकांनी, बेकार लोकांनी या क्षेत्रामध्ये उद्योजकाच्या संधी शोधल्या पाहिजेत. आणि त्याचं आम्ही आता हे जसं आपण करतोच आहोत, प्रबोधनाचं जे काम आहे ते आम्ही घेऊन जातोय.
1: सर, जाता आता एक मनातला प्रश्न की हल्ली काँक्रीटचं जंगल वाढते आणि मैदान कमी होत चालले, अशा पार्श्वभूमीवर तुम्ही गाईडलाईन काय द्याल?
2: मी हा फारच महत्वाचा आणि जटिल प्रश्न विचारलेला आहे, कारण मैदान बचाव समितीचे आम्ही पण कार्यकर्ते होतो, आम्ही पण भास्कर

0: त्यांच्या बरोबर काम केलं. पण खऱ्या अर्थाने तुम्ही जसं म्हणतात मॉल संस्कृती आली आहे, त्या मॉल संस्कृती बरोबर टर्फ संस्कृती सुद्धा आलेली आहे. म्हणजे आपदा आहेच, पण त्याच्यात जो अवसर आहे, संकटात जर काही संधी शोधायची असेल तर ती टर्फ संस्कृती उभी जी राहिलेली आहे की छोट्या छोट्या, आणि त्यानुसार आता खेळ पण तसेच झालेत. मिनी फुटबॉल, मिनी टेनिस, मिनी लॉन टेनिस, इनडोअर क्रिकेट असे खेळ पण बदललेले आहेत. त्यामुळे मैदानांची पिछाट होते पण टर्फ मात्र वाढत आहेत, आणि टर्फ ही सुद्धा एक आर्थिक केंद्रच उभं राहत आहे. पुन्हा त्याच मूळ मुद्द्यावर येतो. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते सगळं बरोबर आहे की मैदानं आकुंचन पावत आहेत पण टर्फ मात्र विकसित होत आहेत. त्यामुळे माझ्या मते क्रीडा क्षेत्राला उर्जित अवस्था आहे.
1: आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की काळाच्या बरोबर माणसांनी बदलायला पण लागतच. त्यामुळे असा एक विचार करा की आता ई स्पोर्ट्स आलं, प्रत्येक स्पोर्ट मध्ये पण ई स्पोर्ट्समध्ये कन्वर्जन व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे मोबाईल आलेत, प्रत्येक लहान मुलापासून ते आजी आजोबांकडे सगळ्यांकडे हे आहे. त्याचा चांगला उपयोग कसा करायचा हे माणसांनी ठरवायला पाहिजे. याचा अर्थ जर का मुलगा मोबाईलवरती कुठचा तरी खेळ खेळत असेल, याचा अर्थ त्याला खेळ खेळता येत नाही असं नाहीये. कारण त्याचा ब्रेन आहे, तो ॲनालिटिकली तो गेम कसा खेळायचा हे शिकत असतो. त्याच्यानंतर म्हणजे मी अगदी सिम्पल गोष्ट सांगतो तुम्हाला, पूर्वी विम्बल्डन बघायला मिळायचं टीव्हीवरती म्हणजे एक मोठा एक हे होता. तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी स्वतः ज्यावेळेस टेनिस खेळायला जायचो त्यावेळेस माझे शॉट जोरदार चालायचे. किंवा आपल्याकडे जर का कुठची तरी क्रिकेट मॅच तुम्ही बघितली आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस मैदानात उतरता त्यावेळेस तुम्ही वेगळ्या पद्धतीने खेळता. कारण का, तर शेवटी कुठच्याही स्पोर्ट्स पर्सनला व्हिज्युअल इम्पॅक्ट हा आणि फार इम्पॉर्टंट असतो. वॉच अँड इम्प्रूव्ह म्हणतात तसं होतं. त्यामुळे मैदानं कमी होत आहेत हा जरी खरा भाग असला तरी खेळ काही कमी होणार नाही. आणि मी नेहमी म्हणतो तसं, जो खेळाडू असतो किंवा जो उद्योजक असतो तो शेवटी संधी जिकडे मिळते तिकडे तो साधतोच. आणि त्याप्रमाणेच आपण मैदानं बचवायला पाहिजेत का, तर नक्कीच बचवायला पाहिजेत, ह्याच्याबद्दल काही दुमतच नाही. ॲट द सेम टाईम जी सत्य परिस्थिती आहे त्याच्यातनं आपण जास्तीत जास्त काय निर्माण करू शकतो हे बघायला पाहिजे.
2: तर क्रीडा रसिक हे होते सुनील वालावलकर आणि क्षितिज वेदक सर. या दोघांनीही खेळाडूंना खेळातील निवृत्तीनंतर त्यांच्या समोर काय संधी आहेत अर्थार्जनाच्या त्या उलगडून दाखवलेल्या आहेत. तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. वालावलकर सर, वेदक सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मुंबई आकाशवाणी केंद्रातर्फे आणि व्यक्तिशः माझ्यातर्फे आभारी.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: क्रीडा रसिक, आता आपण घेऊयात क्रीडा क्षेत्रातील ठळक घडामोडींचा आढावा. येत्या गुरुवारपासूनच 14 तारखेपासून 14 आणि 15 असे 2 दिवस मुंबईच्या भारतीय क्रीडा मंदिराच्या क्रीडांगणात बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई शहर तालीम संघटनेच्या वतीने 32वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केलेली आहे. कुस्ती स्पर्धेनंतर आणखीन एक महत्वाची स्पर्धा या मुंबापुरीत रंगणार आहे, ती म्हणजे 22 ते 24 मे दरम्यान विभागीय इंडोर क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. पार्क क्लब मधील टर्फ मैदानावर ही स्पर्धा रंगणार आहे. शिवाजी पार्क मैदानाजवळ हे स्टेडियम आहे. ह्याला स्पर्धेतील विजेत्याला देखील महापौर चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. तर क्रीडा रसिक, क्रीडा विश्वचा आजचा कार्यक्रम आपण येथेच आटोपता घेऊया आणि पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोवर्स विशाल मोरेकरला रजा द्यावी. धन्यवाद.
3: क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आत्ताच आपण महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे उपक्रम याविषयी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे चेअरमन सुनील वालावलकर आणि सदस्य क्षितिज वेदक यांच्याशी विशाल मोरेकर यांनी साधलेला संवाद ऐकला. बरेच श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादर करते होते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: म्हणून प्रसारित करण्यात आलं.
1: श्रोते हो, जागतिक कुटुंब दिनानिमित्त संवाद साधूया डोंबिवली महिला महासंघाच्या संस्थापिका अध्यक्षा सीए जयश्री कर्वे यांच्याशी. शुक्रवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्डवर.
0: यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आपण ऐकू शकाल.
2: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
3: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
2: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
3: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
2: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: रसिक हो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे, शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप वरही.
2: रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.
0: आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर N राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही सूरगौरव संध्या.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण

0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
0: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर

0: आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. नीट पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 5 जणांना अटक. पुणे आणि अहिल्यानगरमधून 2 ताब्यात. काटकसरीसाठी राज्य सरकारमधल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर निर्बंध. ताफ्यातली वाहनं निम्म्यावर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत.
1: यंदाच्या खरीप हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त पिकांची खरेदी किमान हमी दरानं करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपये मिळतील असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. तांदळासाठी यंदा प्रति क्विंटल 2,441 ते 2,461 रुपये एमएसपी असेल. ज्वारीसाठी 4,023 ते 4,073 रुपये दर मिळेल. बाजरीसाठी 2,900, नाचणीसाठी 5,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. कडधान्यात तुरीसाठी 8,450, मुगासाठी 8,780, उडदासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल दर असेल. कपाशीसाठी हा दर 8,267 ते 8,667 रुपये असेल. तेलबियांमध्ये भुईमुगासाठी 5,517 रुपये, सूर्यफुलासाठी 8,343, तिळासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी दिला जाईल. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले.
2: कोल भारत में करीब करीब 400 बिलियन टन के नोन रिजर्व्स है, तो इस कोयले का ज्यादा से ज्यादा उपयोग करके हम इससे गैस बना सके और गैस का उपयोग फिर फर्टिलाइजर वगैरह में, ताकि फर्टिलाइजर के लिए जो एलएनजी इंपोर्ट करनी पड़ती है वो कम हो जाएगी. 37,500 करोड़ रुपीज का आउटले इस स्कीम के लिए रखा गया है और करीब 3,00,000 करोड़ का इन्वेस्टमेंट होगा इसमें टोटल, और 75 मिलियन टन कोल को इसमें गैसिफाई करने के लिए प्रोजेक्ट्स लगेंगे.
1: या योजनेमुळे देशात कोळशाची विपुलता असलेल्या भागात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. नागपूर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून आधुनिकीकरण करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मिहानला देण्यात आलेली लीज 2039 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जीएमआर 30 वर्षांसाठी या विमानतळाचं संचालन करणार आहे.
0: केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6%-15% केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. यामुळे सोन्याचे दर तोळ्यामागे 27,000 रुपयांनी वाढतील आणि विक्रीवर याचा 10-15% परिणाम होईल असं अखिल भारतीय जेम्स आणि ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे म्हणाले. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85%-हून अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींमध्ये पास होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% पेक्षा जास्त

तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. देशभरातल्या अनेक ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत विविध ठिकाणाहून मोबाईल फोन्स, आक्षेपार्ह साहित्य तसंच इलेक्ट्रॉनिक उपकरणं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं आज अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11:06 त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली, पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार याला मुंबईतल्या एका दंडाधिकारी न्यायालयानं सीबीआयकडे 2 दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली आहे. त्याच्या भावाला देखील आज नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं असून त्याची देखील चौकशी करण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातले मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर राज्य सरकारनं निर्बंध लादले आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्याही सरकारनं अर्धी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय झाले. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक वगळता इतर दौऱ्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमान सेवेचा वापर करण्याचे निर्देशही सरकारनं दिले आहेत. तसंच सध्या आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्यानं बैठका, वीज बचतीसाठी अनावश्यक होर्डिंगवर कारवाई करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा जो लोगो आहे त्याचं अनावरण झालं आणि त्यासोबत जे 13 प्रमुख आखाडे आहेत त्यांच्या साधू महंत प्रतिनिधींसोबत एक बृहत बैठक आमची झाली. आम्ही आतापर्यंत कुंभमध्ये काय काय केलेलं आहे याचं प्रेझेंटेशन त्यांच्या समोर केलं. काही सूचना त्यांच्या माध्यमातून आल्या, त्या सूचना समजून घेतल्या, त्याच्यावर कारवाई करायला सांगितली.
0: कुंभमेळ्याच्या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत सुमारे 3000 अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून 3 उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोठेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. राज्याच्या अनेक भागात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. सातारा शहरासह तालुका आणि इतर भागात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना करत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरीही आंबा आणि इतर फळ पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे. भंडारा जिल्ह्यात देखील आज संध्याकाळी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. शेतात कापून ठेवलेलं धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून अचानक आलेल्या या पावसामुळे

0: पीक धोक्यात येण्याची भीती वर्तवली जात आहे. बीड जिल्ह्यातल्या बीड, किल्ले, धारूर, पाटोदा, केज तसंच आंबेजोगाई तालुक्यातल्या काही गावांमध्ये आज दुपारी जोरदार पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसाबरोबरच तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाल्याचं वृत्त आहे. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातल्या सामन्यातली नाणेफेक पावसानं उशिरा होणार आहे. रायपूरमध्ये संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होणार होता. रेल्वेनं 2008 राबवलेल्या भरती प्रक्रियेच्या वेळी चिथावणीखोर तसंच प्रक्षोभक भाषण केल्यानं ही परीक्षा देणाऱ्या उत्तर भारतीय आणि बिहारच्या उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली हा आरोप अमान्य असल्याचा पुनरुच्चार मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज ठाणे न्यायालयासमोर केला. त्यांच्यासह 7 जणांचे जबाब न्यायालयानं आज नोंदवले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 6 जणांना अटक. अहिल्यानगरमधून आज 1 अटक. पुण्यातून 1 ताब्यात. काटकसरीसाठी राज्य सरकारमधल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर निर्बंध. ताफ्यातली वाहनं निम्म्यावर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचा अनावरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. 7:11:50 होत आहेत. ऐकूया स्वच्छ भारत अभियान गीत.

प्रणव हरिदास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं स्वच्छ भारत अभियान गीत आपण ऐकत होतात. 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, पश्चिम आशियातल्या सध्याच्या संघर्षामुळं अवघ्या जगासह भारतातही इंधन आणि परकीय चलनाचं संकट निर्माण झालंय. या संकटावर मात करण्यासाठीच केवळ एका वर्षाकरता इंधन आणि परकीय चलनाच्या बचतीकरता काही संकल्प करायचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. त्याचविषयी चर्चा करण्यासाठी लेखक, पत्रकार आणि विश्लेषक पंकज जयस्वाल सर आज आपल्या सोबत आहेत. पंकज सर नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या इंधन संकटावर मात करण्यासाठी इंधनाचा संयमानं वापर करायचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलंय. त्यासाठी त्यांनी अनेक पर्याय सुद्धा सुचवले. त्यांचं हे आवाहन तुम्हाला किती महत्वाचं वाटतंय?
1: जवळपास आपण 85% इंधन आयात करतो आणि म्हणजे जवळपास मी 2025 जर तुम्हाला आकडे सांगितले तर 16.44 लाख कोटीचं इंधन आपण आयात केलेलं आहे. म्हणजे जवळपास $140 बिलियन हा आकडा थोडाफार फरक पडू शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपण दरवर्षी दुसऱ्या देशांना देतो. म्हणजे विचार करा, परकीय चलनावरचा जो काही साठा आहे त्याच्यावरती किती त्याचा विकृत परिणाम होतोय. म्हणून पंतप्रधानांनी आपल्याला आवाहन केलं की एक वर्षासाठी हा जो काही आपल्या अर्थव्यवस्थेवर आज प्रभाव होत नाहीये, कारण आपल्याकडे साठा आहे, क्रूड ऑइलचा साठा आहे, गॅसचा साठा आहे, तुटवडा होणार नाही. पण ही जी सायकल कंटिन्युटी करायची, सप्लाय चेन मध्ये जे काही प्रॉब्लेम येत आहेत ते जर आपल्याला व्यवस्थित हाताळायचे असतील आणि देशाला भक्कम परिस्थितीत पुढे न्यायचं असेल, परकीय चलनावरती त्याचा इफेक्ट नको व्हायला, तर आपल्याला ह्या इंधन जे काही आपण वापरतो त्याच्यावरती आपण कपात केली पाहिजे. जसं आपल्याला मेट्रो शहरांमध्ये असते, बँगलोर, दिल्ली, मोठमोठ्या शहरांमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, तर आपण मेट्रोचा वापर केला पाहिजे. जिथे कार पुलिंग शक्य आहे तिथे कार पुलिंग केलं पाहिजे. जिथे आवश्यक नाही तिथे बस, ट्रेन, ज्या मार्गाने शक्य आहे पब्लिक सर्व्हिसेस ते आपण केलं पाहिजे. कारण या सर्वांचा अजून एक इम्पॅक्ट काय असतो ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की परकीय थेट गुंतवणूक जी असते, जर आपण पेट्रोल डिझेल हे सर्व आयातच करत राहू आणि जशी किंमत वाढते पेट्रोल डिझेलची, तुम्ही बघताय 10% मागच्या वर्षी जी काय किंमत होती त्या 10% जरी किंमत वाढली तर जवळपास आपल्यावरती एका वर्षामध्ये 70,000 करोड रुपयाचा अतिरिक्त भार त्याच्यावरती येणार आहे. म्हणजे आपल्याला बघितलं पाहिजे की जी काही प्राइस वाढते आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याचा जगावरती तर परिणाम होतोच आहे, तर आपल्यावरती त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून जसं परकीय चलन कमी होतं तसं परकीय थेट गुंतवणूक ती सुद्धा कमी होते. कारण जे काही गुंतवणूक करणारे असतात त्यांना ती शाश्वती राहत नाही की आम्ही जी गुंतवणूक केली आहे त्याचा आम्हाला आमच्या परकीय चलनामध्ये तेवढा पैसा मिळेल की नाही. गुंतवणूकदार हे सुद्धा या सर्व गोष्टी बघत असतात. म्हणून शेअर मार्केट असू द्या किंवा FDI असू द्या याच्यावरती पण त्याचा मोठा परिणाम होत असतो. म्हणून आपण जर पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जे काही इंधन आपण वापरतोय त्याला जर आपण 10-20% जरी कमी करण्याचा प्रयत्न केला तर आपण जवळपास 9.5 अब्ज डॉलर एवढी सेव्हिंग एका वर्षात करू आणि त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट असणार आहे. म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलं. तसं आपण काही पार्सल करतोय, पार्सल सुद्धा रेल्वेने केलेलं पाहिजे. तर रेल्वे सर्व इलेक्ट्रिक वरती चालते, वाहन वापरतो आपण, वाहन सुद्धा आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स वरती जास्त जास्त फोकस केला तिथे सुद्धा आपली बचत होईल. त्यामुळे आपण या सर्व दृष्टीने या सर्व अँगल्सने विचार केला तर जे पंतप्रधानांचं आवाहन आहे ते खूप महत्वाचं आहे.
0: सर, या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी कोरोना काळात जशी आपण एक कार्यसंस्कृती विकसित केली होती त्या दिशेनं वळायचं आवाहन देखील केलंय, त्यामागची त्यांची भूमिका काय आहे?
1: कोरोना काळामध्ये जसं वर्क फ्रॉम होम, नंतर आभासी बैठका ज्याला आपण व्हर्च्युअल मिटिंग म्हणतो, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अशा वेगवेगळ्या पद्धती विकसित करण्यात आल्या होत्या. तेव्हा कोरोना काळ होता तेव्हा आव्हान केलं गेलं होतं की बाहेर नाही निघायचं, रोग वाढेल वगैरे, ते कारण होतं. आताच कारण हेच की आपल्याला जास्तीत जास्त करून परकीय चलन वाचवायचं आहे कुठल्या माध्यमातून, तर इंधन कमीत

0: मी वापर करून जर वर्क फ्रॉम होम असेल तर लोकांना गाड्या घेऊन ऑफिसमध्ये जायची गरज नाही पडणार, घरनच बैठका शक्य होणार असेल तर जिथे जिथे ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्या कंपन्यांना शक्य आहे त्यांनी तसं केलं तर उद्योजकांना याचा फायदा होईल आणि आपण परकीय चलन सुद्धा वाचू आणि पर्यावरणाचा सुद्धा आपण या मार्गाने विचार करायला लागू. पर्यावरण पण व्यवस्थित राहील तर पुढच्या पिढ्याही व्यवस्थित राहतील, त्याच्यामुळे होणारे नुकसान कमी होतील. त्यामुळे एक तर परकीय चलन आणि दुसरं पर्यावरण या दोन्ही गोष्टींना पूरक असल्यामुळे पंतप्रधानांनी आवाहन केलंय की जेवढं काही आपल्याला शक्य आहे वर्क फ्रॉम होम म्हणा किंवा व्हर्च्युअल मिटिंग द्वारे कार्य पुढे नेणं आपल्या कार्यालयाचं, हे जर आपण पुन्हा विकसित केलं त्याच्यावरती कार्य केलं आणि आपला वेळ त्याच्यासाठी दिला तर नक्कीच रोडवरती काही ट्रॅफिक होतं, ट्रॅफिक मध्ये भरपूर इंधन वाया जातं आणि या सर्व गोष्टींमुळे जे काही पोल्युशन निर्माण होत आहे आणि या गोष्टींमुळे अर्थव्यवस्थेला जो काही फटका बसतोय तो आपल्याला टाळता येईल.
1: सर, दोन्ही प्रश्नांच्या उत्तरात तुम्ही परकीय चलनाच्या बचतीचा महत्वाचा मुद्दा मांडत आलात. त्यादृष्टीनंच परदेशातलं पर्यटन आणि सुवर्ण खरेदीत काटकसर करायची अपेक्षा पंतप्रधानांनी देखील व्यक्त केले, असं आवाहन करण्यामागची पार्श्वभूमी काय असावी सर?
0: सोनं हा विषय भारतीय संस्कृती आणि आपल्याशी भावनेशी निगडीत आहे म्हणून काही लोकांना हे दिसणार नाही, म्हणजे काहीतरी असं वाटेल की बाबा सरकार काय अपेक्षा ठेवत आहे, ही तर आमच्या भावनेशी आमच्या संस्कृतीशी जोडलेली गोष्ट आहे. त्याच्या मागचं कारण समजून घेतलं तर सोन्याची आयात 2025 जर आपण आकडा बघितला तर 6 लाख कोटीहून आपण अधिक आयात केलेली मागच्या वर्षी, जवळपास $72 बिलियन. कारण भारतामध्ये सोनं जवळपास 1 ते 2 टनच तयार होतं, बाकी जवळपास 700 ते 800 टन हे आपल्याला आयात करावं लागतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात आयात ही डॉलरमध्ये करावी लागते, म्हणजे एवढ्या मोठा जो काही आकडा आहे याची पूर्ण प्रभाव त्याचा दबाव भारतीय व्यवस्थेवरती पडतोय. म्हणून पंतप्रधानांनी विनंती केली की एक वर्ष जर आपण सोन्याची आयात कमी करू शकलो तर हा जो भार आहे हा कमी होईल आणि परकीय चलनाचा जो काही साठा कमी होण्यापेक्षा तो वाढेल, जेणेकरून आपली जी काही आर्थिक प्रगतीची वाटचाल सुरू आहे ती सुरूच राहील. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की भारतीयांचा परदेशी प्रवास याच्यावरती सुद्धा जवळपास 2025 आकडा बघितला तुम्ही तर 3.27 कोटी लोकांनी विदेशात प्रवास केला. नंतर त्याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा पार्ट असतो तो डेस्टिनेशन वेडिंग, या सर्वांचा जर तुम्ही बघितला 2025 जर आकडा बघितला तर जवळपास $20 बिलियन आपण या विदेशी प्रवासात आणि डेस्टिनेशन वेडिंग वरती खर्च केलाय भारतीयांनी. तर पंतप्रधानांनी विनंती केली की जर तुम्ही एक वर्ष भारतामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्थळांना भेट दिली, भारताच्याच वेगवेगळ्या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग केल्या तर आपण हा खर्च वाचवू शकतो आणि त्याच्यामुळे परकीय चलन साठा पुन्हा स्थिर राहील किंवा वाढेल, त्यामुळे आर्थिक स्थिती आपली मजबूत होईल, FDI वाढेल, रुपया जो कमजोर होतोय तो होणार नाही, तो मजबूत होईल, तो मजबूत झाला तर जे काही आपण आयात करतो त्यांचे भाव स्थिर राहतील, ते स्थिर राहिले तर भारतामध्ये महागाई वाढणार नाही. आज जगात बघतोय आपण सर्वीकडे महागाई वाढली आहे पण भारतामध्ये त्या प्रमाणात नाही वाढली. कारण काय की सरकार सध्या सर्व मॅनेज करताय खूप चांगल्या पद्धतीने, आर्थिक परिस्थिती मॅनेज करताय पण पुढे पणही मॅनेज करता यावं, त्यामुळे भारतीयांनी या सर्व गोष्टींना समर्थन करणं आवश्यक आहे, सहयोग करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी या सोन्याचा आणि भारतीय परदेशी प्रवासाचा या दोन्ही गोष्टींचा उल्लेख केला.
1: सर, थोडक्यात दीर्घकालीन आर्थिक हिताच्या दृष्टिकोनातनं पंतप्रधानांनी ही आवाहनं केलीत आणि त्याच मालिकेत त्यांनी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं असं म्हटलंय, त्यातून काय साध्य होऊ शकतंय?
0: नैसर्गिक शेतीकडे वळण्याचं कारण म्हणजे आपण ज्याला सेंद्रिय शेती म्हणतो ऑर्गॅनिक फार्मिंग, तर आपण जे काही फर्टिलायझर आयात करतो त्याचाही खूप मोठा वाटा आहे, म्हणजे 1.26 लाख कोटी एवढ्या रुपयाची खतं आपण मागच्या वर्षी आयात केली, म्हणजे हा सुद्धा एक मोठा असा वाटा आहे. त्याच्याद्वारे सबसिडी सुद्धा दिली जाते, सबसिडीचाही खूप मोठा वाटा असतो, म्हणजे याचाही परकीय चलनावरती खूप मोठा फरक पडतोय. आणि दुसरी गोष्ट बघितली तर याचा पर्यावरणाचा बिंदू बघितला तर शेतकऱ्यांवरती होणारे म्हणजे जमीन खराब होते, शेती खराब होते आणि केमिकल फर्टिलायझर तो आपल्याला वापरल्यामुळे आपल्या आरोग्यावरती त्याचा काय वाईट परिणाम होतोय हे सुद्धा फॅक्टर्स बघितले तर शेतकऱ्यांनी सुद्धा सेंद्रिय शेतीकडे वळणं खूप आवश्यक झालंय. एक तर परकीय चलनावरचा जो काय फटका बसतोय आपल्याला तो वाचेल आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पण ते एक उत्तम उदाहरण असेल भारतीय आरोग्यासाठी, भारतीय पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून.
1: सर, म्हणजे थोडक्यात या संकटातनं बाहेर पडण्यासाठी प्रत्येक घटकाची काय जबाबदारी आहे याची जाणीव पंतप्रधानांनी त्यांच्या या आवाहनातनं करून दिले, तसंच त्यांनी आपल्याला दैनंदिन जगण्यात खाद्यतेलाचा वापर कमी करायला सांगितलाय, स्वदेशी वस्तूच खरेदी करायचा संकल्प त्यांनी बोलून दाखवलाय, त्यातून सध्याच्या काळात देश हित कसं साधलं जाईल असं वाटतंय?
0: पाम ऑइल, सोयाबीन ऑइल, सनफ्लॉवर ऑइल हे सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो. मागच्या वर्षी जवळपास 1.61 लाख कोटीचं आपण तेल आयात केलंय, म्हणजे हा सुद्धा एक मोठा फटका बसतोय आपल्या परकीय चलनाला. म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलं की 10%

0: जरी आपण वापरायचा कमी केला तर आपलं आरोग्य आणि परकीय चलन या दोघांना आपण सांभाळू शकतो, म्हणजे दोघांवरती सकारात्मक परिणाम होईल. म्हणून खाद्यतेल असू द्या किंवा मग जे काही वस्तू आपण इम्पोर्ट करतोय म्हणजे स्वदेशी, म्हणजे आपल्या घरात जर आपण दिवसभरात आपण एका दिवसात काय काय वस्तू वापरतो त्यांची जर आपण यादी तयार केली आणि बघितलं तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या आयात केलेल्या आहेत. म्हणजे जवळपास 750 बिलियन डॉलर ते 800 बिलियन डॉलरच्या वस्तू आपण दरवर्षी आयात करतो. त्यातल्या बऱ्याचशा अशा वस्तू आहेत की ज्या भारतात सहज बनतात किंवा बनू शकतात. म्हणून स्वदेशी आत्मनिर्भर भारत ज्याला जे आपण म्हणतोय, जेवढं आपण याच्यावरती ध्यान केंद्रित करू, याच्यावरती रिसर्च अँड इनोव्हेशन करू, नवीन नवीन उत्पादनं भारतात तयार करू, भारत सक्षम होईल, बेरोजगारी कमी होईल आणि हे परकीय चलनावरचा जो काही आपल्याला फटका बसतो तो फटका कधीच बसणार नाही. आपण आर्थिकरित्या सर्व गोष्टीने मजबूत होऊ म्हणून स्वदेशीचा वापर करून म्हणजे भारतात तयार झालेल्या वस्तूंना प्राधान्य देऊन त्याच आपण विकत घेतल्या पाहिजे. आणि ज्या वस्तू तयार होत नाही त्या वस्तू तयार करण्यासाठी उद्योजकांना कसं प्रोत्साहित करायचं, आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपले जे काही विद्यार्थी शिकतायत त्यांना कसं प्रोत्साहित करायचं, रिसर्च अँड इनोव्हेशन करून वेगवेगळे स्टार्टअप सुरू करून त्यांना जे लागणारं फंडिंग आहे, त्यांना जे लागणारे टेक्नॉलॉजी आहे त्याची मदत देऊन त्यांना कसं पुढे विकसित करता येईल, जेणेकरून प्रत्येक वस्तू भारतात तयार होईल आणि भारतात तयार झालेली वस्तू भारतीयांनी खरेदी केली तर आपल्याला जे काय आज आपण बघतोय की जे काही सुपर पॉवर्स आहेत किंवा जी ताकद आपण म्हणतो की जी आर्थिक वैश्विक ताकद आहेत ते आपल्याला कसं दाबण्याचा प्रयत्न करतायत ते दाबण्याचा प्रयत्न होणार नाही. आणि भारतामध्ये टॅलेंट आहे आपलं वेळोवेळी दाखवलेलं आहे, ते थोरियम पासून वीज निर्मितीचा असू की आपण मंगलयानाला स्वतःच्या टेक्नॉलॉजीवरती विकसित करून त्याला पाठवणं असू, आपल्यामध्ये जी ताकद आहे फक्त आपल्या समाजाने आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात घेतलं पाहिजे की मी जे काही करतोय त्याच्यामध्ये राष्ट्र प्रथम ही भावना असायला पाहिजे. माझं राष्ट्र टिकलं, माझं राष्ट्र विकसित झालं, माझं राष्ट्र जसं पुढे जाईल तसं माझ्या पुढच्या पिढीला सर्व गोष्टी सोप्या जातील.
1: सर बरोबर, म्हणजे प्रत्येकाचा सहभाग यात गरजेचा आहे आणि पंतप्रधानांनी कुठल्याही संकटावरती मात करताना त्यात लोकसहभाग असायला हवा यावर कायम भर दिलेला आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता आणि अशा वेळी देशाच्या नागरिकांची काय जबाबदारी आहे?
0: आपण नेहमी सिंगापूर, जपान यांचं उदाहरण देत असतो की तिथली लोक बघा किती छान देशाला ठेवतात, व्यवस्थित ठेवतात, किती काळजी घेतात, म्हणजे सरकारी संपत्ती असू द्या, प्रायव्हेट प्रॉपर्टी असू द्या, किती काळजी घेतात. मग तेच आपल्यालाही लागू, फक्त सरकार काम करून होत नाही, जोपर्यंत समाज सहभागी होत नाही, समाजाचं पार्टिसिपेशन होत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये, तोपर्यंत तो देश विकसित होत नाही. हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. राजकारण वेगळ्या ठिकाणी ठेवायला पाहिजे, राजकारणी काही गोष्टी करतील त्या गोष्टी वेगळ्या असतात, पण समाज म्हणून देशाकडे राष्ट्रप्रथम या भावनेने जेव्हा आपण बघतो आणि कार्य करतो तर आपण बघितलं पाहिजे की आपली स्वार्थी प्रवृत्ती आपण बाजूला ठेवून समाज आणि देशाच्या हितासाठी त्या त्या वेळेला जे जे आवश्यक आहे, जे जी पावलं उचलली गेली पाहिजे ती पावलं आपण नक्कीच उचलली पाहिजे. आपण कुठल्या राजकीय पक्षाशी निगडीत असू, कुठल्या संघटनेशी निगडीत असू, ते बाजूला ठेवलं पाहिजे. फक्त राष्ट्रप्रथम, तर राष्ट्र टिकलं, राष्ट्राची प्रगती झाली तर आपण आहोत, नाही तर आपण कुठे असणार आहोत. म्हणून राष्ट्रप्रथम या भावनेने समाजाने पार्टिसिपेट करणं आवश्यक आहे, कारण सर्व सरकार करू शकत नाही आणि आपला तर 140 करोड लोकांचा देश आहे, एवढा मोठा देश. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी आता त्यांच्या भाषणात सांगितलं की सिंगापूर एवढा छोटा देश असून जे काही जागतिक वातावरण निर्माण झाले, युद्ध परिस्थिती निर्माण झाली, त्याच्यामुळे त्यांच्यावरती किती वाईट परिणाम होणार आहे, किती पुढे पण दिसून येणार आहेत. तर 140 करोडच्या देशामध्ये किती वाईट परिणाम होऊ शकतात जर आपण समाज म्हणून सरकारला साथ देऊन या परिस्थितीवरती नियंत्रण नाही ठेवलं तर. म्हणून संयम खूप महत्वाचा आहे. म्हणून संयमासाठी पंतप्रधानांनी जे आवाहन केलंय ते आपण आपली काय विचारधारा आहे, आपण कुठल्या पक्षाचे आहोत, कुठल्या संस्थेशी संघटनेशी जोडले आहोत, ते बाजूला ठेवून फक्त माझा देश माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि त्यासाठी आता मला हा त्याग करणं आवश्यक आहे. भले 1 वर्षाचा त्याग असू दे, तो त्याग मला करावा लागेल, कारण आता काही लोक म्हणतील पण अरे स्टेट ऑफ आर्मचा प्रॉब्लेम तो जर 1 आठवड्यात सॉल्व्ह झाला तर मग काय प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम जरी 1 आठवड्यात सॉल्व्ह झाला तरी त्याचे जे काही आफ्टर इफेक्ट्स आहेत, बॅड इफेक्ट्स आहेत, कमीत कमी 6 महिने ते 1 वर्ष राहणार. त्यामुळे पंतप्रधानांनी 1 वर्षाचं आवाहन केलंय. तर या मागचा दृष्टिकोन आपण सर्व भारतीयांनी समजून घ्यावा आणि हा दृष्टिकोन समजून त्यांनी जे जे काही मुद्दे मांडले त्याच्यावरती जेवढं काही शक्य होईल तेवढं आपण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया, तरच हा बदला दिसून येईल आणि जगात आपण जे काही आपल्याला एक उच्च स्थान आपल्याला मिळवायचं ते मिळवायला आपल्याला सोपं जाईल.
1: अगदी बरोबर बोललात सर. आणि पंतप्रधानांनी केवळ 1 वर्षासाठी करायला सांगितलेल्या या संकल्पांमागचा देशाच्या दीर्घकालीन आर्थिक हिताचा विचार तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलात, त्यासाठी आपला वेळही दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून

0: आभार।
1: धन्यवाद।
0: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता। यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल। याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला। हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला। संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव आणि त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार।

311 पासमीटर्स अर्थात 963 किलो हर्ट्सवर तसंच 102.1 FM वर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार.

0: मंडळी नमस्कार. शेत शिवार या कार्यक्रमात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण उन्हाळ्यातील प्राथमिक मशागत करताना नांगर आणि सबसॉयलरचा वापर या विषयावर कृषी विज्ञान केंद्र ममराबाद इथले वैभव सूर्यवंशी विषय विशेषज्ञ अभियांत्रिकी यांची किशोरी वाघुडदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहात. मंडळी नमस्कार. मंडळी, आज उन्हाळ्यातील प्राथमिक मशागत करताना नांगर आणि सबसॉयलरचा वापर या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत कृषी विज्ञान केंद्र ममराबाद इथले वैभव सूर्यवंशी विषय विशेषज्ञ अभियांत्रिकी. त्यांच्याशी आपण आज या विषयावरती चर्चा करणार आहोत. सर, स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार.
0: सर, सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला हा विचारायचा आहे की उन्हाळ्यातील मशागत म्हणजे नेमकं आपण काय सांगाल?
1: उन्हाळ्यातील मशागत जर आपण त्याची जर एक व्याख्याच्या स्वरूपात जर आपण घेतला तर रब्बी हंगामाच्या पिकाची ज्यावेळेस आपण काढणी करतो आणि काढणी झाल्यानंतर जमीन भुसभुशीत होण्यासाठी तसेच जमिनीचा जो वरचा थर आहे तो खाली करणे आणि खालचा थर वर करणे असे याला त्याचे आपण उलथण्यासाठी आपण त्याला म्हणू शकतो. यासाठी जी काही मशागत केली जाते तिला आपण उन्हाळ्यातील प्रामुख्याने प्राथमिक मशागत आपण असं त्याला म्हणू शकतो.
0: बरं, आणि मग ही मशागत करण्याचे फायदे काय?
1: या मशागतीमुळे होतं काय की बऱ्याच वेळा जे किडीचे जे कोश असतात तर जमिनीखाली असणारे किडीचे कोश हे वरच्या बाजूला येतात आणि उन्हामुळे ती कोश जे आहे ती नष्ट होऊन जातात. त्याचबरोबर तण जे आहे तणांची जी मुळं आहेत ही उघडी पडतात आणि तणांचाही त्यानुसार अटकाव तणांना येतो आणि त्याचा जो पुढच्या हंगामात होणारा प्रादुर्भाव आहे तो कमी होतो. तसंच खोल नांगरट जर व्यवस्थित केलेली असेल तर पाण्याची साठवण क्षमता त्याच्यामध्ये आपली वाढू शकते आणि तो जो 20-25 सेंटीमीटर पर्यंत जी काही जमीन जी आहे ती भुसभुशीत होते आणि त्याच ठिकाणी मुळांचे जे वाढ त्या ठिकाणी होते त्यामुळं उत्पादनामध्ये किंवा पिकाच्या वाढीमध्ये ती कामी येऊ शकतं. त्यामुळं उन्हाळ्यातील जी ही मशागत आहे जिला आपण प्राथमिक मशागत म्हणतो ही सगळ्यात महत्वाची मशागत आहे.
0: सर, जसं की आज आपण जो विषय घेतलाय नांगर आणि सबसॉयलरचा वापर, तरी ही जी अवजारं आहेत याच्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. सगळ्यात आधी नांगर म्हणजे काय एक तज्ज्ञ म्हणून आपल्याकडून अपेक्षित आहे?
1: नांगर म्हणजे थोडक्यात ही प्राथमिक मशागतीमध्ये वापरले जाणारे दोन अवजार येतात. त्याच्यामध्ये नांगर हा एक महत्वाचा अवजार आहे आणि एक सबसॉयलर जो आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यामध्ये नांगर हा जो विषय आहे हा नांगराच्या द्वारे जमिनीचा जो वरचा जो भाग आहे हा चिरला जातो आणि वरची जो मातीचा जो भाग आहे तो खाली नांगराचा जो फाळ आहे त्याद्वारे वरचा भाग खाली दाबला जातो आणि खालचा जो भाग आहे हा वरच्या बाजूला येतो. ज्यामुळं जसं मागाशी मी सांगितलं की किडींची अंडी कोश किंवा गवतांची मुळं जी आहेत ही वरती वरच्या बाजूला येतात आणि खोल नांगरट जर आपण अशा पद्धतीने केलेली असेल तर तो 20-25 सेंटीमीटरचा जो भाग आहे हा व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी भुसभुशीत होणं किंवा मुळांची ज्या ठिकाणी मुळांची कक्षा राहणार आहे पुढच्या हंगामात जी पिकं आपण घेतो तर त्या ठिकाणी जमीन भुसभुशीत करणं हे एक महत्वाचा

0: देश हा नांगराचा असतो आणि यालाच आपण या मशागतीला किंवा त्या ही मशागत करताना जे अवजार वापरलं जातं त्याला आपण नांगर असं म्हणतो.
1: बरं, नांगराचे प्रकार कुठले?
0: नांगरामध्ये प्रामुख्याने आपल्याकडं प्रकार जे आहेत हे अश्वशक्तीवर किंवा मनुष्याचा जो स्रोत आहे किंवा यंत्राचा स्रोत आहे, शक्ती स्रोत आपण त्याला म्हणू, त्याद्वारे त्यावर आपले अवलंबून राहतात. की प्रामुख्याने पहिला जो बळीराम नांगर, त्याला इंडिजिनियस प्लाव असं म्हणतात, जे बैलचलित अवजारांचा किंवा बैलांचा वापर करून किंवा बैल शक्तीचा वापर करून त्याला चालवलं जातं. दुसरा एक येतो जो ट्रॅक्टरचलित आहे. ट्रॅक्टरचलितमध्ये दोन प्रकार येतात, ज्याच्यामध्ये वन वे प्लाव म्हणजे एकाच वेळेस फक्त तो एका ठिकाणावरून आपल्याला चालवायचा आहे. दुसरा येतो पलटी नांगर, ज्यामध्ये आपल्याला एकसारखं एका बाजूने आपण ज्यावेळेस नांगरत जातो आणि परत येताना परत नांगर पलटी करून शेजारीच परत आपल्याला त्या ठिकाणी जमिनीचा जो आपल्याला कट आपल्याला त्या ठिकाणी घेता येतो किंवा नांगरट आपल्याला जमिनीची करता येते, तो एक नांगर येतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सबसॉयलर हा एक नांगराचा प्रकार येतो. फक्त हा जो आपला रेग्युलर नांगर जो आहे हा साधारणतः 20 ते 25 सेंटीमीटर खोलीपर्यंत ऑपरेट होतो. सबसॉयलर हा 3 साडेतीन फुटापर्यंत होतो. त्याच्यानंतर डिस्क नांगर पण येतो, ज्या ठिकाणी माती जी आहे ही चिकन माती आहे त्या ठिकाणी थोडं दलदलीचं प्रमाण आहे किंवा त्या ठिकाणी गवत आहे, ज्या ठिकाणी रेग्युलर नांगर ज्या ठिकाणी चालत नाही त्या ठिकाणी डिस्क नांगर जो आहे किंवा ज्याला आपण तवा नांगर सुद्धा आपण म्हणतो, तर त्याचा वापर त्या ठिकाणी केला जातो. असे वेगवेगळे प्रकार हे नांगराचे पडतात.
1: हो सर, आता सबसॉयलर म्हणजे काय सांगाल?
0: सबसॉयलर हा एकच दात असलेला ज्याची खोली साधारणतः 3.5 फुटापर्यंत तो जातो आणि याला ऑपरेट करताना जो ट्रॅक्टर जो आहे त्याची अश्वशक्ती जास्त लागते. साधारणतः 55 किंवा 60 HP ट्रॅक्टर आपल्याला त्या ठिकाणी लागतो. हा जो नांगर आहे हा प्रामुख्याने जमिनीमध्ये 3 साडेतीन फुटापर्यंत जाऊन जमिनी खाली जो काही हार्ड पॅन किंवा कठीण थर तयार होतो याला तोडण्याचं काम हा करतो. मग हा आपल्याला कठीण थर तयार होण्यामागची वेगवेगळी कारणं आहेत. ज्या ठिकाणी वापसा नसताना आपण जी काही अवजारं चालवतो ज्याच्यामध्ये प्रामुख्याने रोटावेटरचा वापर होतो आणि जमीन दाबली जाते आणि कालांतराने 2-3 फुटावर एक कठीण थर तयार होतो आणि तो जर ब्रेक करायचा असेल तर रेग्युलर नांगराने तो ब्रेक होऊ शकत नाही, कारण रेग्युलर नांगर हा साधारणतः 25-30 सेंटीमीटरपर्यंतच आपल्याला चालवता येतो आणि त्याच्या खाली जर आपल्याला चालवायचा असेल किंवा त्या खाली जर आपल्याला तो कठीण थर तोडवण्यासाठी जर कोणता अवजार वापरायचा असेल तर ते आहे सबसॉयलर. आणि हे जे सबसॉयलर आहे हे कठीण थर तोडण्याचं काम करतं, जेणेकरून पाण्याचं पर्क्युलेशन त्या ठिकाणी वाढतं आणि पावसाळ्यामध्ये किंवा खरीप हंगामात जे काही वॉटर लॉगिंग होतं किंवा शेतामध्ये पाणी साचतं त्याचं प्रमाण जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपल्याला हा सबसॉयलर नांगर त्या ठिकाणी वापरावा लागतो.
1: सबसॉयलरचे प्रकार कोणते कोणते सांगाल?
0: सबसॉयलर मध्ये प्रामुख्याने 3 प्रकार येतात. एक रेग्युलर सबसॉयलर येतो ज्याच्यामध्ये सिंगल शांक त्याच्यामध्ये दिलाय किंवा सिंगल दात त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर दुसरा प्रकार जो येतो जो कंपित सबसॉयलर म्हणून येतो, की जो सबसॉयलर जो आहे याला कमी अश्वशक्तीचा ट्रॅक्टर सुद्धा चालतो, साधारणतः 50 HP ट्रॅक्टरने सुद्धा तो चालवता येतो. ज्याच्यामध्ये ज्यावेळेस तो जमिनीत जातो तर त्याला PTO शाफ्टच्या सहाय्याने त्याला व्हायब्रेट केलं जातं, त्याला आपण व्हायब्रेटरी सबसॉयलर किंवा कंपित सबसॉयलर आपण असं म्हणतो. त्यानंतर एक येतो चिझल सबसॉयलर पण येतो, ज्याच्यामध्ये 3 दाते असतात परंतु तो साधारणतः 2 ते 2.5 फुटापर्यंतच काम करतो आणि एका वेळेस 3 दात त्या ठिकाणी चालतात, ज्याच्यामध्ये साधारणतः 45 सेंटीमीटर 2 दात्यामधील अंतर असतं. अशा प्रकारे सबसॉयलरचे हे प्रकार पडतात.
1: बरं, आणि सबसॉयलर वापरण्याचे फायदे काय सर?
0: सबसॉयलरमध्ये प्रामुख्याने आता आपल्या जळगावचा जर आपण विचार केला तर यामध्ये कापूस हे प्रामुख्याने घेतलं जाणारं पीक आहे, मुख्य पीक आहे. याच्यामध्ये मुळांची जी वाढ आहे ही जमिनीमध्ये साधारणतः 2-2.5 फुटापर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त आपल्याला पाहायला मिळते. मग अशा ठिकाणी ज्यावेळेस कठीण थर जर मिळाला तर मुळांची वाढ त्या ठिकाणी होत नाही किंवा जी काही मुळांना मूलद्रव्य अपटेक करायची तर त्या ठिकाणी ती घेण्यास मर्यादा येतात. मग त्या ठिकाणी सबसॉयलरमध्ये आपल्याला फायदा काय, की कठीण थर ब्रेक होणं, त्यानंतर पाणी जे आहे तर पाण्याचं पर्क्युलेशन वाढतं, त्याच्यामुळे जमीन लवकर संतृप्त होत नाही किंवा जमीन लवकर सॅच्युरेट होत नाही, ज्यामुळे वॉटर लॉगिंग कंडिशन किंवा पिकाच्या भोवती पाणी जमा होणं हे त्या ठिकाणी टाळलं जातं. हा एक प्रामुख्याने महत्वाचा फायदा आपल्याला सबसॉयलरचा पाहायला मिळतो. मुळाची चांगली वाढ झालेली असेल तर झाड सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वाढतं आणि उत्पन्नामध्ये आपली वाढ होऊ शकते. हा प्रामुख्याने हे सबसॉयलरचे फायदे आहेत.
1: बरं, आणि सर सबसॉयलर जे आहे हे कोणकोणत्या पिकांसाठी उपयुक्त ठरतं?
0: आपण पिकांपेक्षा आपण असं म्हणू शकतो की ज्या ठिकाणी काळीची जमीन आहे, ज्या ठिकाणी आपण बारमाही पाणी त्याला देतोय आणि आपण वेगवेगळ्या अवजारांचाही वापर त्या ठिकाणी करतोय, तर त्या ठिकाणी 2 वर्षातून एकदा आपल्याला सबसॉयलर चालवलं गेलं पाहिजे. मग याच्यामध्ये पिकं जर पाहिलं, जसं केळीचं पीक आहे किंवा ज्याच्यामध्ये कापूस आहे, मका आहे, ही जी काही पिकं आपण घेतो

0: सोयाबीनसारखं पीक आहे. या पिकांना लागवडीच्या अगोदर किंवा प्राथमिक मशागतीच्या अगोदर आपल्याला हे सबसॉयलर आपल्याला चालवायचं आहे. म्हणजे नांगरट जर आपल्याला करायची तर त्याच्या अगोदर 5 दिवस अगोदर आपल्याला सबसॉयलर चालवायचं आहे आणि त्यानंतर आपण नांगरट करायला जायचं आहे.
1: बर सर, आता उन्हाळा सुरू आहे, उन्हाळ्यामध्ये सबसॉयलर जर समजा वापरायचं असेल तर मग योग्य वेळ कोणती सांगाल आपण?
0: उन्हाळ्यामध्ये सबसॉयलरचा ही मे महिन्याची योग्य वेळ आहे. ज्या ठिकाणी आपण नांगर करतोय नांगरटीच्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी जायचंय.
1: बर,
0: यामध्ये जर पाहिलं आपण उन्हाळ्यामध्ये आपण म्हणतो की टेम्परेचर जास्त आहे, परंतु ज्या ठिकाणी ब्लॅक कॉटन सॉइल आहे, काळी माती आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला 2 ते 3 फुटावर एक ओलसरपणा किंवा ओलावा त्या ठिकाणी जमिनीखाली आपल्याला दिसून येतो. ज्यावेळेस आम्ही आमच्या प्रक्षेत्रावर ज्यावेळेस याच्या काही ट्रायल्स घेतो तर त्यावेळेस सुद्धा आम्हाला चित्र असं दिसतं की आपल्याला जर ज्यादा HP ट्रॅक्टर त्या ठिकाणी असेल, 55-60 HP तर त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने जमिनीचा उभा छेद घेता येतो. त्याचबरोबर हा सबसॉयलर चालवताना आपण नांगरासारखा याला चालवत नाही. ज्या ठिकाणी खूप पाणी जमा होतंय त्या ठिकाणी आपण 2-2 मीटर अंतरावर त्याला चालवतो, आणि ज्या ठिकाणी पाणी जमा होतंय परंतु त्याचं प्रमाण जास्त नाही, अतिपाऊस झाल्यावरच त्याचं वॉटर लॉगिंग कंडिशन जर आपल्या शेतात येत असेल

0: ज्यादा एचपीचा ट्रॅक्टर त्या ठिकाणी असेल, 55-60 HP चा, तर त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने जमिनीचा उभा छेद घेता येतो. त्याचबरोबर हा सबसॉयलर चालवताना आपण नांगरासारखा याला चालवत नाही. ज्या ठिकाणी खूप पाणी जमा होतंय त्या ठिकाणी आपण 2-2 मीटर अंतरावर त्याला चालवतो, आणि ज्या ठिकाणी पाणी जमा होतंय परंतु त्याचं प्रमाण जास्त नाही, अति पाऊस झाल्यावरच त्याचं वॉटर लॉगिंग कंडिशन जर आपल्या शेतात येत असेल, तर त्या ठिकाणी आपण 4-4 मीटर अंतरावर जमिनीचा उभा छेद घेतो आणि तो कठीण थर ब्रेक करण्याचं काम याद्वारे केलं जातं.
1: बर सर, नांगरणी जी केली जाते ही किती खोलीपर्यंत साधारण करावी?
0: रेग्युलर नांगरट जी आहे ही साधारणतः 20 ते 25 सेंटीमीटर पर्यंत केली जाते. बऱ्याच वेळा शेतकरी नांगरट करत नाही. आपली या विद्यापीठाची शिफारस अशी आहे की साधारणतः आपण 2 ते 3 वर्षातून एक आपली खोल नांगरट होणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी आपल्याला जमीन भुसभुशीत होणं, त्याचबरोबर त्या 20 ते 25 सेंटीमीटर पर्यंत जमिनीची उलथापालथ होणं किंवा खालची माती वर येणं, वरची माती खाली दाबली जाणं, किंवा जर आपण हिरवळीचं खत घेत असेल तर ते हिरवळीचं खत सुद्धा त्या ठिकाणी जमिनीखाली दाबलं जातं, जेणेकरून नंतर ते कुजतं आणि नंतर त्याचाच फायदा पुढच्या पिकाला घेता येऊ शकतो. तर अशा पद्धतीने जर आपण 20 ते 25 सेंटीमीटरवर जर नांगरट केली तर ते आपल्याला फायद्याची ठरू शकते.
1: बरं, आणि सर सबसॉयलरचा जर विचार केला तर मग तो किती अंतरावरती चालवावा?
0: जसं मी आत्ता सांगितलं की ज्या ठिकाणी आपल्याकडं दलदल खूप होत असेल किंवा पाणी लवकर जमा होत असेल त्या ठिकाणी 2 मीटर अंतरावर तो चालवावा, किंवा मग 2 मीटर असेल 4 मीटर अंतरावर पण आपण जाता येऊ शकतं, 6 मीटर अंतरावर पण आपल्याला जाता येऊ शकतं. आणि त्यानंतर मग आपण रेग्युलर नांगरट करावी. जर आपण अगोदर नांगरट केली आणि मग जर सबसॉयलर जर चालवायला जर गेलो तर त्या ठिकाणी ट्रॅक्टर प्रॉपर चालत नाही, कारण नांगरटीमध्ये ढेकळं मोकळे झालेले असतात, ट्रॅक्टरच्या चाकांना किंवा जे काही ट्रॅक्शन मिळायला पाहिजे ते मिळत नाही, आणि ट्रॅक्टर मग स्लिप ट्रॅक्टरचे चाक होतात, जेणेकरून मग आपल्याला तो जमिनीचा उभा छेद घेण्यास मर्यादा येतात. त्यामुळे नांगरटीच्या अगोदर सबसॉयलर चालवायचा आणि नंतर नांगरट करायची.
1: बरं सर, जसं की उपयुक्त अवजारांमध्ये नांगर आणि सबसॉयलर हे येतात, या दोघांची देखभाल कशी करायची?
0: आपण जे रेग्युलर जो सबसॉयलर जो आहे याच्यामध्ये सिंगल दात त्याच्यामध्ये आहे, ज्यावेळेस ते जमिनीखाली जाते तर त्यावेळेस त्या दात्यावर लोड येतो, त्यामुळे त्या ठिकाणीचे दात ज्या ठिकाणी जी नट बोल्ट त्याला जी लावलेली आहेत ती व्यवस्थित आवळून घेणं आपल्याला गरजेचं आहे. जमिनीखाली किंवा जमीन चिरण्यासाठी दात्याच्या समोरचं जे काही टोक आहे ते ज्या ठिकाणी नट बोल्टने आवळलेलं आहे ते व्यवस्थितरित्या आपल्याला आवळून घेणं हे आपल्याला गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की त्याची जी सेटिंग आहे ट्रॅक्टरला जोडण्याची ती प्रॉपर असावी, जेणेकरून ते उचलताना एकाच वेळेस वर उचललं गेलं पाहिजे, आणि हायड्रोलिकला ज्यावेळेस आपण जोडतो किंवा ज्या 3-पॉइंट लिंकेजला ट्रॅक्टरला जोडतो त्याच्यामध्ये तो जो वरचा जो टॉप लिंक आहे त्याची जी पोझिशन आहे ही साधारणतः ज्या ठिकाणी हायड्रोलिकचा सेन्सर आहे वरच्या बाजूचं होल असेल, ट्रॅक्टरनुसार ते बदलतं, त्यानुसार आपल्याला त्याची ऍडजस्टमेंट आपल्याला करायची, जेणेकरून अतिरिक्त लोड आल्यानंतर त्याची मुव्हमेंट आपल्याला ऑटोमॅटिक केली जाते, आपल्याला प्रत्येक वेळेस लिव्हरला ऑपरेट करून त्याची ती वर किंवा खाली करण्याची गरज पडत नाही. अशी एक ऍडजस्टमेंट आपण जर सबसॉयलरची जर केली किंवा तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो, आणि देखभालीमध्ये त्याचे नट बोल्ट आपल्याला व्यवस्थित आवळून घ्यावे लागेल. नांगराच्या बाबतीत जर आपण म्हणलं, जर आपण हा आपला हायड्रॉलिक नांगर जर असेल तर त्याची जी काही हायड्रॉलिक पाईप्स आहेत ते कुठे लीक नाही ना याची एक आपल्याला काळजी घ्यायची आहे. हायड्रॉलिक पाईप असेल, हायड्रॉलिक पंप असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी ज्यावेळेस नांगर पलटी करतो तर पलटी होताना त्याचा जो सेंटर पार्ट आहे त्या ठिकाणी ग्रीसिंग पॉईंट आहे, त्या ठिकाणी ग्रीसिंग करणं फार गरजेचं आहे. आणि ज्या बाजूला माती पलटी मारली जाते ज्या मोल्ड बोर्डवरून तर तो व्यवस्थित रित्या त्या ठिकाणी बसवलेला आहे ना याची काळजी आपल्याला त्या ठिकाणी नांगराची आणि सबसॉयलरची आपल्याला घ्यावी लागेल.
1: बरं, मशागती दरम्यान कोणती काळजी घ्यायची सर?
0: मशागत करत असताना आपल्याला प्रॉपर सेटिंग आपल्याला नांगराची करणं गरजेचं आहे. नांगराची सेटिंग करताना जर आपण प्रामुख्याने जर पाहिलं की ज्या ठिकाणी आपण नांगर ट्रॅक्टरला जोडल्यानंतर ट्रॅक्टर आणि नांगर एका सपाट जागेवर आपल्याला घेऊन जाणं गरजेचं आहे. नांगर उचलल्यानंतर तर नांगराचे जे दोन्ही फाळाचे जे टोकं आहेत ती एकाच वेळेस वर उचलली गेली पाहिजे किंवा जमिनीवर टेकवताना एकाच वेळेस ती खाली जमिनीला टेकली जाते आहेत का याकडे आपलं लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ट्रॅक्टरचा जो वरची जी टॉप लिंक आहे ती टॉप लिंक आणि पीटीओ शाफ्टचा जो पॉइंट आहे हे वरून जर आपण जर पाहिलं असतं तर ती एका लाईन मध्ये आपल्याला दिसले गेले पाहिजे. ही एक त्याची नांगराची एक सेटिंग आहे. त्याचबरोबर नांगर ज्यावेळेस आपण उचलतो तर तो उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला साधारणतः 1 ते 1.5 इंचापर्यंत त्याची मुव्हमेंट त्या ठिकाणी झाली पाहिजे. अशा प्रकारची जर आपण सेटिंग जर नांगराची जर केली तर ट्रॅक्टरवर येणारा अतिरिक्त लोड ज्याला आम्ही साईड ड्राफ्ट असं म्हणतो तो येत नाही आणि ट्रॅक्टर खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी नांगरट करू शकतो.
1: बरं,
0: एका विशिष्ट खोलीवर नांगरट त्या ठिकाणी होऊ शकते.
1: बरं सर, आता उन्हाळी मशागत जर समजा शेतकरी बांधव करत असतील तर मग याच्यामध्ये तण नियंत्रण कसं होतं याबद्दल सांगाल?
0: उन्हाळी मशागत करत असताना प्रामुख्याने आपण जसं मी अगोदरही सांगितलं

0: की ज्यावेळेस आपण जमिनीचं ज्यावेळेस नांगरट करतो आहे तर त्यामध्ये जमिनीची वरची जी माती आहे हे नांगराच्या ज्यावेळेस जमीन चिरतो त्यावेळेस वरची माती खालच्या बाजूला दाबली जाते आणि खालची माती वर येते, म्हणजे जमिनीची मातीची उलथापालथ त्या ठिकाणी होते आणि त्यामुळं जमिनी खालची जी काही मुळं जी आहेत तणांची ती वरच्या बाजूला येतात आणि उन्हाळ्यामध्ये जे काही ऊन पडतंय त्यामुळं ही मुळं जी आहेत ही नष्ट होऊन जातात. त्यामुळं पर्यायाने ही जी तणं आहेत ही पुढच्या हंगामामध्ये खरीप हंगामामध्ये जी काही आपण पिकं घेणार आहे त्या ठिकाणी पिकांची स्पर्धा करण्यासाठी अकार्यक्षम होतात, त्या ठिकाणाहून तण येत नाही. हा फायदा आपल्याला प्रामुख्याने नांगरटीचा पाहायला मिळतो.
1: हो नक्कीच सर, तण नियंत्रणाबद्दल आपण सांगितलं, आता जमिनीच्या आरोग्याबद्दल थोडंसं सांगा की उन्हाळी मशागतीचा जमिनीच्या आरोग्यावरती काय फायदा होईल.
0: जमिनीच्या आरोग्यावर ज्यावेळेस आपण जर म्हणतो की ज्या ठिकाणी गवत आहे किंवा जी काही आपण अगोदरच्या पिकांची जी काही अवशेष त्याच्यामध्ये आहे ती जमिनीखाली ज्यावेळेस दाबली जातात ती कुजली जातात, जेणेकरून तो एक फायदा आपल्याला पुढच्या पिकांसाठी आपल्याला घेता येतो. तणही नष्ट होतात, त्याच्यानंतर आपल्याला पिकांच्या तणांबरोबर किडींचे कोश जे आहेत अंडी कोश आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी नष्ट होतात. जमीन बऱ्यापैकी भुसभुशीत होते आणि जमीन ज्यावेळेस पलटी मारली जाते तर त्यामध्ये आपल्याला खालची माती ज्यावेळेस वर येते तर त्याच्यामध्ये जी काही अपटेक आहे किंवा मूलद्रव्य आहे ती आपल्याला पुढच्या हंगामध्ये जी काही पिकं घेतली जातात त्या ठिकाणी ती आपल्याला मिळू शकतात. विशेषतः नांगरटीमध्ये आपल्याला जे हिरवळीची खतं आहे ती सुद्धा आपण त्या ठिकाणी पलटी करून जमिनीखाली दाबली जातात आणि जमिनीची ज्यावेळेस माती त्यावर पडते तर ती व्यवस्थितरित्या पुढच्या 2-3 महिन्यात कुजून जातात आणि नंतर ती आपल्याला इतर पिकांसाठी घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी ती आपल्याला अवेलेबल होतात.
1: बरं सर, आता हवामान बदलाच्या परिस्थितीमध्ये सबसॉयलरचं महत्व आपण काय सांगाल.
0: हवामान बदलाच्या यामध्ये जर आपण सबसॉयलरचं महत्व जर आपण पाहिलं की आपल्याकडची जी जमीन आहे ही कठीण थर तयार झाल्यामुळं लवकर संतृप्त होते, म्हणजे पाणी त्या कठीण थरापर्यंत ज्यावेळेस जमा होतं त्याच्यानंतर त्याचं पर्क्युलेशन थांबतं आणि मग पाणी हळूहळू जमिनीमध्ये साचायला लागतं आणि एक वेळ अशी येते की थोडा जरी पाऊस पडला की लगेच जमिनीवर पाणी जमा होतं आणि हे पाणी जर आपण शेताच्या बाहेर जर काढलं नाही तर पीक आपलं खराब होतं. मग याचं जर आपण कोरिलेशन हवामानाबरोबर जर आपण जर पाहिलं की याचा नेमका संबंध कसा येतो की जर आपण सबसॉयलर जर केला तर पाण्याचं पर्क्युलेशन वाढेल, पाण्याचं पर्क्युलेशन जर वाढलं तर ते पाण्यानी वॉटर टेबल आपला वाढू शकतो, आपल्या शेतात पडलेला पावसाचं पाणी आपल्याच शेतात जिरेल जेणेकरून मूलस्थानी जलसंधारण त्या ठिकाणी होईल, पिकाच्या भोवती पाणी साचणार नाही कारण पर्क्युलेशन रेट वाढलेला असेल. त्याचबरोबर हवामान बदलामध्ये आपण आजकाल पाहतोय की पावसाचे दिवस हे कमी झालेले आहेत आणि पावसाची इंटेन्सिटी त्यामध्ये वाढलेली आहे, त्यामुळे एकाच दिवशी काही तासामध्ये सुद्धा 100 mm पाऊस पडून जातो आणि अशा कंडिशनला जर आपण सबसॉयलर जर वापरलेला असेल त्या जर पाण्याचं पर्क्युलेशन त्या ठिकाणी झालं तर वॉटर लॉगिंग होणार नाही आणि पर्यायानं आपलं जे काही येणारं उत्पादन आहे याचं आपल्याला हमखास उत्पादन येईल आणि आपलं नुकसान यामध्ये टळेल. संबंध आपण हवामानाचा आणि सबसॉयलरचा या ठिकाणी घेऊ शकतो.
1: हो, ट्रॅक्टर चलित मशागतीचे फायदे कोणते आहेत सर?
0: ट्रॅक्टर चलित मशागतीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मजुरांची याच्यामध्ये बचत आपल्याला पाहायला मिळते, वेळेची बचत, कमी वेळेत अतिशय जास्त काम होतं, पैशाची सुद्धा बचत याच्यामध्ये आपल्याला करता येऊ शकते. त्याचबरोबर ज्या ठिकाणी बैलचलित अवजार आपण वापरतो जर बैलजोडी जर आपण पाहिली तर ती साधारणतः 1 HP एवढ्या ताकदीने काम करू शकते, ते पण ठराविक वेळेपुरतं, त्यानंतर त्यांना सुद्धा आपल्याला विश्रांती द्यावी लागते. परंतु 24 तास आपण कंटिन्यू मशीनच्या सहाय्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण सलग काम सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो. तर हा एक फायदा आपल्याला मशागतीचा आपल्याला आहे आणि विशेष म्हणजे की खोलीवर अति ज्या ठिकाणी बैलांचे अवजार आहे त्या ठिकाणी खोली मर्यादित आहे, ज्या ठिकाणी नांगर जर आपल्याला बैलचलित नांगर वापरायचा असेल तर त्या ठिकाणी 10-15 cm खोलीवरच आपण काम करू शकतो, तेच ट्रॅक्टरच्या सहाय्याने जर वापरला तर तो 20-25-30 cm पर्यंत आपण जाऊ शकतो कारण त्या ठिकाणी ताकद जास्त आपल्याला मिळते. हा एक फायदा यामध्ये आहे. त्यानंतर आपण जी काही माती आपल्याला भुसभुशीत करायची ज्या ठिकाणी आपण रोटावेटर वापरतो किंवा डिस्क हॅरो त्या ठिकाणी वापरतो त्या ठिकाणी आपल्याला ट्रॅक्टरनी ज्यावेळेस आपण हे काम करतो तर ती कमी वेळेत आपलं खूप चांगलं काम त्या ठिकाणी केलं जातं. जर जसं की रोटावेटर जर आपण वापरला तर रोटावेटरमध्ये 1 नांगरणी आणि 2 हॅरो असे 3 ऑपरेशन एकाच वेळेस होतात. काही अवजारं पेरणीची जी अवजारं आहेत त्याच्यामध्ये बेड तयार करणं, पेरणी करणं, बियाणाबरोबर खतही देणं अशी वेगवेगळी कामं आपल्याला या ट्रॅक्टरच्या अवजारांनी आपल्याला करता येऊ शकतात. हा प्रामुख्याने फायदा आहे.
1: हो नक्कीच सर, खूप छान माहिती आपण नांगर आणि सबसॉयलरच्या वापराबद्दल दिलीत. शेवटी जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना आपण उन्हाळी मशागतीबद्दल काय संदेश द्याल?
0: शेतकरी बांधवांना उन्हाळी मशागतीबद्दल एवढा संदेश असेल की ह्या वर्षीचं ऊन जास्त आहे, उन्हाळी मशागत करत असताना आपण स्वतःची काळजी घ्या.
1: हो
0: त्याचबरोबर अवजारांच्या बाबत किंवा मशागत करत असताना मी सांगेल की

0: यावर्षी नक्कीच नांगरटीला आपण जावं. जसं की 2 ते 3 वर्षातून एकदा नांगरट होणं फार गरजेचं आहे. ऊन यावेळेस जास्त असल्यामुळं आपण जर नांगरट जर केली तर अळींची जी काही अंडीकोश आहेत ती नष्ट होतील, त्याचबरोबर तणांचा सुद्धा त्या ठिकाणी नायनाट होऊ शकतो. त्यामुळे ह्यावर्षी नक्कीच नांगरट त्या ठिकाणी करावी. सबसॉयलरचा वापर करावा. जर आपल्याला मागच्या वर्षी पाऊस जास्त होता, बऱ्याच ठिकाणी पाणी जमिनीवर साचण्याचं प्रमाण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं, त्या ठिकाणी सबसॉयलरचाही वापर त्या ठिकाणी आपण नक्कीच करावा, जेणेकरून पाण्याचं पर्क्युलेशन त्या ठिकाणी वाढेल, जमिनीखालचा कठीण थर तुटेल आणि आपल्याला नक्कीच त्याचा फायदा पुढच्या हंगामामध्ये होऊ शकतो. आणि हे सर्व करत असताना रासायनिक खतांचा संतुलित वापर सुद्धा आपण करावा. ज्या लोकांनी मातीचं परीक्षण केलेलं नसेल त्यांनी माती परीक्षण करून घ्यावं आणि जी काही गरज आपल्या शेताची आहे त्या जी गरज आपल्या त्या ठिकाणी NPK जी आहेत त्यानुसारच आपण खतांची मात्रा द्यावी. आणि खताचा संतुलित जर आपण वापर केला तर नक्कीच आपलं उत्पादनही त्या ठिकाणी चांगलं वाढेल असं मी या ठिकाणी सांगू शकतो.
1: नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. आज इथं येऊन उन्हाळ्यातील प्राथमिक मशागत करताना नांगर आणि सबसॉयलरचा वापर कसा करावा याबद्दल खूप छान आणि उपयुक्त अशी माहिती दिलीत. समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आकाशवाणी परिवाराच्या वतीनं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आताच आपण उन्हाळ्यातील प्राथमिक मशागत करताना नांगर आणि सबसॉयलरचा वापर या विषयावर कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद इथले वैभव सूर्यवंशी विषय विशेषज्ञ अभियांत्रिकी यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

आपला भारत देश हा कृषी प्रधान देश. या धरतीला सुजलाम सुफलाम करण्यासाठी शेतकरी आपला घाम पेरतो आणि त्यातून माणिक मोती तो काढतो. अशा शेतकरी राजाला सदैव आमची साथ. रोज सकाळी 6:40 कृषीवाणी आणि संध्याकाळी 7:30 शेत शिवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या बळीराजाला योग्य मार्गदर्शन, नव्या संधीच्या वाटा, सोबतच पूरक व्यवसायासंबंधी मार्गदर्शन. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी जळगाव. पहाटेच्या भक्तिमय सुरुवातीला असते आराधना, तर शेतकरी बांधवांसाठी कृषीवाणी, त्यासोबतच माहिती मनोरंजन आणि साहित्याचा खजिना, महिलांचं खुलं आकाश वनिता मंडळ, तर युवकांसाठी युववाणी. सगळेच ऐकतात आकाशवाणी, आकाशवाणी जळगाव. याबरोबरच आजचा शेत शिवार हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेट येत्या कार्यक्रमात. नमस्कार.

शेतशिवार शेतकरी बांधवांसाठीचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निवेदन किशोरी वाघुळदे यांचं होतं. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे.

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरचं आयात शुल्क 6 वरून 15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोन्या चांदीच्या किमतीत वाढ. काटकसरीसाठी प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येमध्ये घट. पुदुचेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज 5व्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर. आणि आता बातम्या विस्तारानं. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत.
1: यंदाच्या खरीप हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त पिकांची खरेदी किमान हमी दरानं करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपये मिळतील असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. तांदळासाठी यंदा प्रति क्विंटल 2,441 ते 2,461 रुपये एमएसपी असेल. ज्वारीसाठी 4,023 ते 4,073 रुपये दर मिळेल. बाजरीसाठी 2,900, नाचणीसाठी 5,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. कडधान्यात तुरीसाठी 8,450, मुगासाठी 8,780, उडदासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल दर असेल. कपाशीसाठी हा दर 8,267 ते 8,667 रुपये असेल. तेलबियांमध्ये भुईमुगासाठी 5,517 रुपये, सूर्यफुलासाठी 8,343, तिळासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी दिला जाईल. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले.
2: होल भारत में करीब करीब 400 बिलियन टन के नोन रिजर्व्स है, तो इस कोयले का ज्यादा से ज्यादा उपयोग करके हम इससे गैस बना सके और गैस का उपयोग फिर फर्टिलाइजर वगैरह में, ताकि फर्टिलाइजर के लिए जो एलएनजी इंपोर्ट करनी पड़ती है वो कम हो जाएगी. 37,500 करोड़ रुपीज का आउटले इस स्कीम के लिए रखा गया है और करीब 3 लाख करोड़ का इन्वेस्टमेंट होगा इसमें टोटल, और 75 मिलियन टन कोल को इसमें गैसिफाई करने के लिए प्रोजेक्ट्स लगेंगे.
1: या योजनेमुळे देशात कोळशाची विपुलता असलेल्या भागात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. नागपूर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून आधुनिकीकरण करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मिहानला देण्यात आलेली लीज 2039 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जीएमआर 30 वर्षांसाठी या विमानतळाचं संचालन करणार आहे.
0: केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6%-15% केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. या करवाढीमुळे सोनं आज तोळ्यामागे 9,120 रुपयांनी महाग झालं, तर चांदीचे दर किलोमागे 22,853 रुपयांनी वाढले. त्यामुळे 1 तोळा 22 कॅरेटचं सोनं सुमारे 1,62,000 रुपयांना तर 1 किलो चांदी 2,96,000 रुपयांना मिळत होती. करवाढीमुळे सोन्याच्या किमतीमध्ये तोळ्यामागे 27,000 रुपयांनी वाढ होईल आणि विक्रीवर याचा 10-15% परिणाम होईल असं अखिल भारतीय जेम्स आणि ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांच्या सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. राज्यातले मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर राज्य सरकारनं निर्बंध लादले आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्याही सरकारनं अर्धी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय झाले. राज्यपालांनीही गृह

0: विभागाला विद्यमान सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश दिले आहेत. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक वगळता इतर दौऱ्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करण्याचे निर्देश देखील सरकारनं दिले आहेत. तसंच सध्या आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्यानं बैठका, वीज बचतीसाठी अनावश्यक होर्डिंगवर कारवाई करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. इतर राज्यातल्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनीही अशाच प्रकारचे उपाय योजले आहेत. एअर इंडियानं काही आंतरराष्ट्रीय उड्डाणं कमी करण्याचं ठरवलं आहे. इंधन दरात झालेली वाढ आणि हवाई क्षेत्र बंदी यामुळे हा निर्णय घेतल्याचं एअर इंडियानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालामध्ये घट झाली आहे. मुलींमध्ये पास होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी CBI आतापर्यंत जयपूरहून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला CBI आज अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. अकरापासून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली पण इतरांना CBI चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणामध्ये नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. त्याच्या भावाला देखील आज नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिब्वेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला CBI ताब्यात देण्यात आलं आहे. पुदुच्चेरीत ऑल इंडिया NR काँग्रेस नेते N. रंगासामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुदुच्चेरीचे राज्यपाल K. कैलाशनाथन यांनी पुदुच्चेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्ण राव आणि भाजपचे N. नमसिवायम यांनीही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुदनेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार S. कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला तर 22 जणांनी विरोधामध्ये मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. द्रमुकच्या आमदारांनी सभात्याग केला. तामिळनाडू विधानसभेत 118 जणांचं पाठबळ आवश्यक असताना आता TVK 144 जणांचं बहुमत आहे. चीनमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अनेक व्यावसायिक तसंच तंत्रज्ञान व्यवस्थापकांचं शिष्टमंडळ चीन दौऱ्यावरती पोहोचलं. ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष Xi Jinping यांच्यात इराण युद्ध, व्यापार, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक बाबींवर चर्चा होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरचा आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोन्या चांदीच्या किमतीमध्ये वाढ. काटकसरीसाठी प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येमध्ये घट. पुदुच्चेरीमध्ये ऑल इंडिया NR काँग्रेस नेते N. रंगासामी यांनी आज 5व्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी

डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकताय. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया अविनाश चौरे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भेदिक. संत गोरा कुंभार यांचं हे भजन.

अविनाश चौरे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भेदिक आपण ऐकत होता. संत गोरा कुंभार यांचं भजन. ही निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला सुरेश भट यांचं गीत ऐकूया अपर्णा साठे यांच्या आवाजात.

कार्यक्रमात ह्यानंतर ऐकूया. प्रमोद खंदारे यांनी गायलेलं डी एल बक्षी यांचं गीत.

विदुषी डॉक्टर एन राजम यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग बागेश्री कानडा आपण ऐकत होतात. यानंतर ऐकूया व्हायोलिनवर त्यांनी वाजवलेलं एक भजन.